श्रोते हो नमस्कार, शुभ सकाळ। तुम्हा सर्वांचं आजच्या प्रसारणात स्वागत आहे। आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर। श्रोते हो, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 31, वैशाख, शकी 1947, अर्थात 21 मे 2026। प्रारंभ करूया आजच्या प्रसारणाला मंगल ध्वनीनं।

भक्ती संगीताच्या आजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करतोय अजित कडकडे यांच्या स्वरांनी. हे गीत संगीतबद्ध केलंय केदार प्रभाकर यांनी.

भक्ती संगीत या कार्यक्रमामध्ये यानंतरचे गीत सुरेश वाळकर यांच्या स्वरामध्ये. शब्द आहेत सुनेंदा पाटील यांच्या आणि संगीत विलास पुजारी यांचं.

श्रुती हो यानंतर ऐकूया संत एकनाथ महाराजांची शब्दरचना. संगीत श्रीधर फडके यांचं आणि स्वर सुरेश वाडकर यांचा.

यानंतरचं गीत अजित कडकडे यांच्या स्वरामध्ये, शब्दरचना प्रवीण दवणे यांची आणि संगीत नंदू होनप यांचं.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांचा स्वर, शब्दरचना संत तुकाराम महाराजांची आणि संगीत राम फाटक यांचं.

श्रोते आता ऐकूया आजच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमातील शेवटचं गीत. स्वर जितेंद्र अभिषेकी यांचा, संगीत जितेंद्र अभिषेकी यांचा आणि शब्द संत सोयराबाई यांचे.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगा हर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR ॲपवर. ठीक 6:35 झालेले आहेत. आता जाणून घेऊया आज आणि उद्या आपल्या आकाशवाणी केंद्राहून प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात रूपरेषा. श्रोते हो, यानंतर ठीक 6:40 विचारपुष्प. यामध्ये आज दृष्टिकोन आणि दृष्टिक्षेप या विषयावर भारद्वाज देशपांडे यांचे विचार. वाचक स्वर असेल बाबासाहेब खराडे यांचा. सहा वाजून 45 आरोग्यम धनसंपदा. 6:50 परिसर. 6:55 दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत.

त्यानंतर 7:40 अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा 7:45 मिश्र संगीत 7:50 प्रायोजित कार्यक्रम उज्ज्वल सिस्टीम ऑफ प्रोडक्टिव्हिटी याचा भाग तिसरा 8:40 मराठी चित्रपट संगीत ठीक 10:00 आपल्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात केली जाईल आणि आज ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमामध्ये विषमुक्त सेंद्रिय शेती आणि सद्यस्थिती या विषयावर आशिष गुडदे यांच्याशी सरिता देशमुख यांनी साधलेला संवाद आपल्याला

त्यानंतर ठीक 10:30 गीतगंगा हा मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा कार्यक्रम आणि त्यानंतर ठीक 11 नवीन हिंदी गीतांवर आधारित कार्यक्रम नए तराने। या कार्यक्रमाचा आपण आनंद घेऊ शकाल। ठीक 12 वनिता मंडळ आणि त्यानंतर 1 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल। श्रुती हो ही होती आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा। आता उद्या म्हणजेच 22 मे 2026 ला प्रसारित होणारे आणि सहक्षेपित होणारे कार्यक्रम असे असतील। पहाटे 6:05 भक्ती संगीत, 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा, 6:40 विचारपुष्प। यामध्ये समाज सुधारक राजा राममोहन रॉय यांच्या जयंती निमित्त चिंतन, लेखन प्राध्यापक डॉक्टर शिवाजी काळे यांचं, तर वाचक स्वर असेल बाबासाहेब खराडे यांचं। 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर, 6:55 दिनविशेष, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू। 7:40 नाट्य संगीत, 8:40 हिंदी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। ठीक 10 आपल्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात होईल। यामध्ये आरोग्य संवाद या कार्यक्रमामध्ये हार्मोनल आजार, दीर्घकालीन व्याधी, स्त्रियांचे आरोग्य आणि पंचकर्म यामध्ये

0: आयुर्वेदाची भूमिका या विषयावर डॉक्टर माया बोरखडे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवाद आपण ऐकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील आशिष गावंडे. त्यानंतर ठीक 10:30 मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा. ठीक 11 फोन इन कार्यक्रम स्वर संवाद. उद्याच्या या कार्यक्रमाच्या संवादक असतील स्नेहल ठाकरे आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील आशिष गावंडे. ठीक 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. दुपारी 1 विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमाचा आपण आनंद घेऊ शकाल. श्रोते हो, या व्यतिरिक्त प्रादेशिक राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या तसेच हिंदी आणि इंग्रजी बातम्या मुंबई आणि दिल्ली केंद्रावरून त्यांच्या नियोजित वेळेस आम्ही सहक्षेपित करू. तर ही होती आपल्या आकाशवाणी अमरावती केंद्रावरून प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर. 6:40 आणि 37 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विचारपुष्प. यामध्ये दृष्टिकोन आणि दृष्टिक्षेप या विषयावर भारद्वाज देशपांडे यांचे विचार. वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा.
1: दृष्टिकोन आणि दृष्टिक्षेप हे दोन्ही शब्द तसे अतिशय फसवे आहेत. आपण दृष्टिकोन आणि दृष्टिक्षेप या दोन्ही शब्दांचा उपयोग करत असतो, पण आपल्या हातून जी कृती घडते त्याला दृष्टिकोन म्हणावं की दृष्टिक्षेप म्हणावं असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. दृष्टिक्षेप म्हणजे नेमकं काय आणि दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय हे आपण आधी पाहूयात. दृष्टिक्षेप म्हणजे केवळ एखाद्या गोष्टीकडं नजर टाकणं वा बघणं. आपली दृष्टी एखाद्या गोष्टीकडं वळवण्याला आपण दृष्टिक्षेप म्हणू शकू. यात फारसं काही गांभीर्य नसतं. दृष्टिक्षेपातील बघण्यामध्ये खूप खोलवर बघण्याची वा जाणीवपूर्वक बघण्याची कृती असतेच असं नाही. आपण बऱ्याचदा सहजच दृष्टिक्षेप टाकतो आणि पुढं निघून जातो. दृष्टीस पडलेल्या गोष्टीची नोंद आपल्या मनात होतेच असं काही नाही. बऱ्याचदा आपण एखादी घटना चालू असताना तिथून जातो, त्या घटनेवर एक दृष्टिक्षेप आपण टाकतो, पण त्यावर विचार करतो किंवा ती फार गंभीरपणे घेतो असं मात्र नाही. म्हणून दृष्टिक्षेप या शब्दानं केवळ एक भौतिक क्रिया व्यक्त होते असं आपण समजायला हरकत नाही. दृष्टिकोन म्हणजे काही सहज जाता जाता फारशी दखल न घेता वा फारसा विचार न करता व्यक्त केलेला अभिप्राय नव्हे. दृष्टिकोन म्हणजे ज्ञानी व्यक्तीनं बघितलेल्या गोष्टीवर वा घटनेवर आपल्या ज्ञानाच्या सहाय्यानं आणि अनुभवानं व्यक्त केलेला अभिप्राय असतो. याचाच अर्थ दृष्टिकोन ही दृष्टिक्षेपाप्रमाणे असलेली भौतिक क्रिया नव्हे, तर खोलवर दृष्टी वळवून आपल्या अभ्यासाच्या आणि अनुभवाच्या मदतीनं घटनेचं वा गोष्टीचं केलेलं सखोल परीक्षण आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर दृष्टिकोन हा त्या व्यक्तीनं आपलं शिक्षण आणि निरीक्षण यांच्या अनुभवाच्या आधारे दिलेला अभिप्राय असतो. केवळ दृष्टिक्षेप टाकता आला म्हणजे त्या गोष्टीविषयी वा घटनेविषयी दृष्टिकोन व्यक्त करता येईल असंही काही नसतं. म्हणून दृष्टिकोन विकसित करण्यासाठी व्यक्तीला अनेक गोष्टींची पूर्वतयारी करणं भाग असतं. एक तर कुठल्याही गोष्टीविषयी दृष्टिकोन व्यक्त करण्यासाठी त्या व्यक्तीजवळ निकोप दृष्टी असणं गरजेचं असतं. ही निकोप दृष्टी कशी विकसित होऊ शकेल यावर चिंतन करायला हवं. एक तर ती व्यक्ती ही कायमच पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातून मुक्त हवी. पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन हा त्या व्यक्तीला स्वतंत्रपणे विचार करू देत नाही, तर आधीच्या निष्कर्षाशी बांधून ठेवतो. मग कुठल्याही गोष्टीकडे पाहताना व्यक्ती आधीच्या व्यक्तींनी काढलेल्या निष्कर्षाच्या वा मताच्या आधारे त्याकडे बघते. तसं न करता दृष्टिकोन व्यक्त करणाऱ्या व्यक्तीनं स्वतः प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करणं आवश्यक आहे. दृष्टी ही जशी प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते, तसा दृष्टिकोन हा त्या व्यक्तीचं विषयज्ञान आणि त्यातील अनुभवावर अवलंबून असतो. समजा शेतीविषयक एखाद्या घटनेविषयी कुणाला आपला दृष्टिकोन व्यक्त करायचा असेल, तर त्या व्यक्तीला

0: शेती या विषयावरचं संपूर्ण ज्ञान हवं, तसंच त्याला शेती विषयाचा विविधांगी अनुभवही हवा। हे नसेल तर त्यानं व्यक्त केलेल्या दृष्टिकोनाला फारशी किंमत येत नाही। म्हणून ज्या व्यक्तीचा दृष्टिकोन आपण मागत असतो त्या व्यक्तीला त्या विषयाचं ज्ञान आहे का आणि त्या विषयाचा अनुभवही आहे का हे बघणं जास्त महत्त्वाचं ठरतं। या दोन्ही गोष्टी असतील आणि त्या व्यक्तीची निरीक्षण करण्याची, शिक्षणावर आधारित निर्णय घेण्याची तयारी असेल तरच ती व्यक्ती दृष्टिकोन व्यक्त करू शकते। दृष्टिकोनाला त्या व्यक्तीच्या ज्ञान आणि अनुभवाशिवाय अजून आधार असतो, याला आपण सापेक्ष दृष्टिकोन म्हणू शकतो। सापेक्ष दृष्टिकोन हा कसलंसं आमिष, दबाव, आकर्षण वा द्वेषाच्या पोटी व्यक्त केलेला असतो, तो अर्थात त्या त्या गोष्टीच्या रंगानं रंगलेला असा असतो। दृष्टिकोन जर अगदी निरपेक्ष असेल तर व्यक्ती सतत आहे ते स्वीकारू शकते, आणि जे वास्तव आहे ते स्वीकारण्याची एकदा तयारी झाली की आपणच आपली करीत असलेली फसवणूक थांबते, खोटेपणातून सुटका होते, मन निर्मळ होतं, बुद्धीला यथार्थ तेच शिक्षण मिळून ती प्रशिक्षित होते, येणाऱ्या प्रत्येक अनुभवातून आपण हवं तेवढं सत्य मिळण्याची अपेक्षा न करता असेल तेवढं सत्य स्वीकारत जातो आणि ज्ञानाचं क्षेत्र किंचितही दूषित न होता विस्तार पावतं। मनुष्याला सत्य प्राप्त करायचं असेल तर त्यानं ज्ञान आणि अनुभवाच्या सहाय्यानं दृष्टिकोन विकसित करणं आवश्यक आहे।
1: शुद्ध हो यानंतर आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर लगेच 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आता आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत।

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांचे वर्तन याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
1: मुलांच्या बदलत्या वर्तनाकडे लक्ष द्या, रेड फ्लॅग्स ओळखा. नमस्कार, आज मला एका अशा विषयावर बोलायचे आहे ज्याकडे आपण अनेकदा वेळ नाही म्हणून किंवा हे तर वयच आहे असं वागायचं म्हणून दुर्लक्ष करतो. पण खरंच ते वय असतं का? किती एक मोठ्या वादळापूर्वीची शांतता असते. आपण आपल्या मुलांच्या मार्कांकडे लक्ष देतो, त्यांच्या कपड्यांकडे लक्ष देतो, त्यांच्या जेवणाकडेही लक्ष देतो, पण त्यांच्या बदलत्या स्वभावाकडे, त्यांच्या डोळ्यातल्या हरवलेल्या चमकेकडे आपले लक्ष जाते का? मानसशास्त्रात यालाच आपण रेड फ्लॅग्स म्हणतो, धोक्याची सूचना. पहिला रेड फ्लॅग, एकाकीपणा. तुमचा मुलगा किंवा मुलगी जो आधी घरात सगळीकडे बागडायचा, अचानक स्वतःला खोलीत कोंडून घेऊ लागला आहे का? मला एकटं सोडून द्या किंवा मला कोणाशीही बोलायचं नाही आहे हे वाक्य जर सारखं कानावर पडत असेल तर समजा काहीतरी चुकतंय. दुसरा महत्वाचा बदल, चिडचिडेपणा. साध्या साध्या गोष्टींवरून आरडाओरडा करणं, वस्तू फेकून देणं किंवा प्रचंड रागवणं, आपण काय म्हणतो, खूप उद्धट झालाय. पण कधी विचार केलाय का की त्या रागाच्या मागे एखादी भीती, एखादं दडपण किंवा शाळेतील बुलिंग तर नाही ना? राग हे बऱ्याचदा आतल्या दुःखाचं कवच असतं. आणखी तिसरा रेड फ्लॅग आहे आवडत्या गोष्टींमधला रस कमी होणं. ज्या मुलीला डान्स करायचं वेळ होतं ती आता गाणंही लावत नाही. ज्या मुलाला मैदानावर खेळायची आवड होती तो तासन तास शून्यात नजर लावून बसतो, मैदानाकडे जात नाही. त्यांच्या जेवणाच्या आणि झोपण्याच्या सवयी अचानक बदललेल्या आहेत का? खूप जास्त झोपणं किंवा रात्रभर जागं राहणं हे केवळ लाईफस्टाईल नाही तर हे त्यांच्या मनाचं रडणं असू शकतं. मंडळी,

0: मुलं कधीच थेट येऊन सांगत नाहीत की बाबा मी डिप्रेशनमध्ये आहे किंवा आई मला खूप भीती वाटती आहे. त्यांचं वागणं बोलत असतं, आपण फक्त ते ऐकायला शिकायला पाहिजे. आजकालचं जग स्पर्धेचं आहे, सोशल मीडियाचं आहे, तिथल्या लाईक्सच्या जगात ही मुलं स्वतःची लाईफ हरवून बसली आहेत. त्यांना महागड्या भेटवस्तू नको आहेत, त्यांना हवा आहे तुमचा वेळ आणि विश्वास. जेव्हा तुम्हाला असे बदल दिसतील तेव्हा त्यांना ओरडू नका, त्यांच्याशी संवाद साधा. त्यांना सांगा, बाळा तू जो काही विचार करतोयस त्यात मी तुझ्या सोबत आहे. त्यांना जज करू नका, फक्त त्यांना ऐकून घ्या. लक्षात ठेवा, वेळेवर ओळखलेले एक रेड फ्लॅग तुमच्या मुलाचे भविष्य वाचवू शकते. मुलं ही झाडाच्या कोवळ्या पालवीसारखी असतात, त्यांना फक्त ऊन नको तर प्रेमाचा ओलावाही हवा असतो. चला तर मग आजपासून आपल्या मुलांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या शांततेकडे जास्त लक्ष देऊया, कारण कधी कधी शांतता खूप काही ओरडून सांगत असते. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण लहान मुलांचे वर्तन याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली. याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, हाच कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05 सकाळची 6:50 झाली आहेत. वेळ आहे परिसर कार्यक्रमाची.
1: परिसर

0: श्रोत्यांनो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्यांनो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी जैव विविधता याविषयी सांगितलेली माहिती.
1: जीव संरक्षण म्हणजे जैव विविधतेचं रक्षण. परस्परोपग्रहो जीवानाम असे एक सूत्र आहे. सगळे जीव परस्परांना उपकार करत जगत असतात तेव्हा जगाचं राहटगाडगं नीट चालत असतं. कुणी कुणावर आक्रमण केलं तर त्याचा समतोल बिघडतो हे आपण आता पाहू लागलो आहोत. त्यामुळेच तर आपल्याकडे क्लायमेट चेंज सारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. पण ही विविधता वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव या वेगवेगळ्या रूपांना आपल्याला पाहायला मिळते. कधी कधी एकाच प्राण्याच्या प्रजातीमध्ये सुद्धा विविधता आढळते, त्याला जनुकीय विविधता असं म्हणतात. कधी कधी एकाच परिसंस्थेमध्ये, एकाच परिसरामध्ये विविध प्रकारचे प्राणी असतात. तर संपूर्ण जगामध्ये पाहायला गेलं तर अनेक प्रकारचे परिसर, अनेक प्रकारच्या परिसंस्था असतात. ते एकमेकाच्या सहयोगानं जगतात. तेव्हा पृथ्वी, जल, वायू, आकाश या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं, त्यांच्यामध्ये समतोलता राहते, मातीमध्ये सुपीकता राहते. त्यांना एकमेकांना अन्न आणि एवढंच काय औषध सुद्धा निर्माण होऊ शकतात आणि त्यांना जगण्याला मदत करू शकतात. आपल्याकडे हवामान बदलाची चिंता खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. जसं ही जैवविविधतेचं महत्त्व अन्न आणि औषधासाठी आहे, जैवविविधतेचं महत्त्व सुपीकता आणि समतोलता म्हणजे मातीमध्ये असलेले विविध घटकांचं प्रमाण या रूपात असतं, त्याचप्रमाणे त्यातून बाहेर पडणाऱ्या वायूवरही त्याचा परिणाम होतो. आणि तो वायू योग्य पद्धतीचा असेल तरच वातावरण चांगलं राहतं, नाहीतरी क्लायमेट चेंजच्या समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागतं. खरं तर डायव्हर्सिटी इज ब्युटी ऑफ लाईफ. ही विविधता आहे म्हणूनच हे जग सुंदर आहे. म्हणून तर एकमेकांचा आनंद एकमेकांना मिळत राहतो. पण हा केवळ आनंदाचा मुद्दा नाही, हा अस्तित्वाचा मुद्दा आहे. म्हणून तर आपण उन्हाळा आला की चिवताईला खाऊ पिऊची व्यवस्था आपल्या घराच्या माडीवर

0: किंवा पारड्यामध्ये करतो. म्हणून तर आपण एखादा साप त्याच्या वाटेनं जात असेल तर आपण त्याला मारत बसत नाही, आपण आता बदललो आहोत, त्याला त्याच्या वाटेनं जगू देऊ शकतो. आपल्याला बिबट्याचा प्रश्न अलीकडे सारखा पेपरमध्ये आणि सोशल मीडियावर पाहायला मिळतो, पण त्याची परिसंस्था नष्ट झाली म्हणून तो आपल्यात येऊन आपल्याला त्रास देऊ लागलाय. जर आपण त्याची परिसंस्था नष्ट केली नसती तर त्यांना आपल्याला त्रास दिला नसता. मनुष्य हा सहिष्णू आहे, एकमेकांना सामावून घेणारा आहे, समाजशील प्राणी आहे. मग तो प्राणी केवळ मनुष्य प्राण्यापुरता मर्यादित सहिष्णू नाही आहे, जगातल्या सर्व जीवांसाठी एकमेकांना सामावून घेऊन जगणारा असा सहिष्णू प्राणी आहे. त्यामुळेच तर जगामध्ये शांती पण राहते आणि एकमेकांचे पोषण सुद्धा होते.
1: श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी जैव विविधता या विषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती.

0: त्यामुळेच तर जगामध्ये शांती पण राहते आणि एकमेकांचे पोषण सुद्धा होते.
1: श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी जैव विविधता या विषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोत्याहो, आताचं आपण आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम ऐकलेत. हे कार्यक्रम आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. सकाळचे 6:55 आणि 38 सेकंद झालेले आहेत. आता जाणून घेऊया इतिहासातील आजच्या दिवसाच्या काही ठळक नोंदी, अर्थात दिनविशेष. श्रोतेहो, आजच्या दिवशी 1881 साली वॉशिंग्टन DC इथं अमेरिकन रेडक्रॉसची स्थापना झाली. 1904 साली पॅरिसमध्ये फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन अर्थात फिफाची स्थापना झाली. तो दिवस होता आजचाच, अर्थात 21 मे. 1000 फुटांहून जास्त उंचीचं माउंट एव्हरेस्ट शिखर प्रथम चढून जाण्याचा मान मिळवणारे शेर्पा तेनसिंग यांचा नेपाळमधील थामी गावी जन्म झाला. तो दिवसही होता आजचाच. वर्ष होत 1914. साली आजचा दिवस म्हणजे चार्ल्स लिंडबर्ग यांनी एकट्यानं जगातील पहिलं न थांबता अटलांटिक महासागर पार करणारं उड्डाण पूर्ण केलं.

1932 हे वर्ष आणि तो दिवस आजचा ज्या दिवशी एमिलिया इअरहार्ट या अटलांटिक महासागर एकट्याने पार करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.

श्रोतेहो, आजच्या दिवशी 1991 साली घडलेली दुर्दैवी घटना म्हणजे पंतप्रधान राजीव गांधी यांची पेरामदूर येथे आत्मघातकी पथकानं हत्या केली.

आजच्याच दिवशी 1992 साली चीननं 1000 किलोटन क्षमतेच्या अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली. हा जगातील सर्वात शक्तिशाली अणुस्फोट आहे.

1994 सालचा आजचा दिवस कौतुकास्पद ठरला तो या कारणानं, कारण त्या दिवशी 43व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस इंडिया सुष्मिता सेननं मिस युनिवर्स हा किताब पटकावला आणि हा किताब पटकवणारी ती पहिली भारतीय ठरली. साली सांगली जिल्ह्यातील माधवराव पाटील हे ब्रिटनमधील इलिंग शहराचे महापौर बनले. श्रोत्यो, आता जाणून घेऊया आजच्या दिवशी ज्यांचा जन्म झाला असे काही व्यक्ती. 1916 वर्षी आजच्या दिवसाला अमेरिकन कादंबरीकार हेरॉल्ड रॉबिन्स यांचा जन्म झाला. 1923 साली स्विस गणितज्ञ अर्मांड बोरेल यांचा जन्म झाला. 1923 साली कला समीक्षक आणि लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा जन्म झाला.

प्रख्यात हिंदी कवी लेखक आणि उपहासकार शरद जोशी यांचा जन्म झाला 1931 साली आजच्याच दिवशी। मराठी सिनेसृष्टीतील रुबाबदार अभिनेते रवींद्र मंकणी यांचा जन्म आजच्याच दिवसाचा 1956 साली। आता जाणून घेऊया आजच्या दिवशी काही असे व्यक्ती की ज्यांनी या जगाचा निरोप घेतला। 1686 साली वातावरणाबाबत मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थ वैज्ञानिक ऑटो व्हॉन गॅरिक यांचं निधन झालं। 1979 साली स्वातंत्र्य वीरांगना जानकी देवी बजाज यांचं निधन झालं। ६४ साली जर्मन भौतिक शास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार विजेते जेम्स फ्रँक यांचं निधन झालं। वर्ष 2000 आजचा दिवस ज्या दिवशी हर्बालाइफ कंपनीचे स्थापक मार्क आर ह्युजेस यांचं निधन झालं। तर श्रोते हो, या होत्या इतिहासातील आजच्या दिवसाच्या काही ठळक नोंदी अर्थात दिनविशेष। आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र। आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच।

0: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणाज
2: टॉप क्वालिटी सर्व्हिस देणारे अंबा मॉड्युलर किचन
3: ब्रँडेड ऍक्सेसरीज सह तयार होणारी टँडम मॉड्युलर किचन आजच भेटा ओन बाबा मंदिराजवळ दस्तूर नगर अमरावती येथे

0: तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून हे जग बघितलंय? अंधार अंधार आणि फक्त अंधार।
1: खरे, ईश्वराने दिलेलं हे जीवन इतरांसाठी सुद्धा लाभदायी व्हावं।
0: दुःखी बांधवांना सुख देण्याचा प्रयत्न करूया। दृष्टीहीन दिव्यांग बांधवांनाही हे जग बघण्याचा अधिकार आणि संधी दिली तर?
1: चला तर मग त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणूया।
0: मृत्यूनंतरही जग बघूया। चला नेत्रदान करूया। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।

0: दरवर्षी कित्येक जण रस्ते अपघातात बळी पडतात. कित्येकांना कायमचं अपंगत्व येतं. आपला अनमोल असा जीव गमावून बसतात.
1: जीवन इतकं मातीमोल आहे का आपलं? आपल्या कुटुंबाला पोरकं करून निघून जाण्याचे चूक करू नका.
0: वाहने हळू चालवा. वाहनांचा वेग नियंत्रित ठेवा.
1: वाहतूक नियमांचे पालन करा.
0: अल्पवय

मुला मुलींच्या हातात वाहने देऊ नका. जीवन अनमोल आहे, स्वतःसाठी आणि इतरांसाठीही. ते जगायला शिका, गमवायला नाही. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

0: शरीर एक संपत्ती, दीर्घ काळ टिकणारी।
1: वर्तमानातील सुदृढ आरोग्य तुमचे भविष्य सुखकर करतो। या शरीराला निरोगी ठेवूया, आजारांपासून मुक्त करूया।
0: नियमितपणे व्यायाम करा,
1: योगासन प्राणायामांची सवय लावा,
0: शुद्ध हवेच्या वातावरणात चालण्याचा छंद लावा,
1: आवश्यक तोच आहार घ्या आणि व्यसनांपासून दूर राहा। आपल्या शरीराला सुदृढ ठेवूया, रोगमुक्त समाज घडवूया। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।

पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जन

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. ठीक सकाळचे 7:07 आणि 19 सेकंद झालेले आहेत. 7:10 दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत. पण त्यापूर्वी काही महत्वाचे संदेश आणि 7:10 मराठी बातम्या. पूर्वी संदेश.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र 7:07 झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
2: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय? अहो हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
3: अहो एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
2: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.

0: आपल्याला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
1: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
2: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
4: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर, आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.

0: शासनाच्या महसूल विभागाच्या मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची कमाल, शेतकरी राहील आता कायम खुशहाल।
1: आकाशवाणी पुणे, सविता मुसकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा एक व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। महाराष्ट्राला अणुऊर्जा उत्पादन तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस यांना जाहीर। औषध विक्रेता संघटनेच्या बंदला अनेक ठिकाणी प्रतिसाद आणि भोंदू खरातला 26 मे पर्यंत ईडीची कोठडी। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रोममध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली। अनेक महत्वाच्या क्षेत्रांमध्ये भारत आणि इटली यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करणं हा या चर्चेचा उद्देश होता। व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावर या बैठकीत प्रामुख्यानं भर देण्यात आला। उभय नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही चर्चा केली। या चर्चेतून भारत आणि इटली यांच्यातील वाढती धोरणात्मक भागीदारी अधोरेखित झाली, तसंच आर्थिक सहकार्य आणि दोन्ही देशातील जनतेचे परस्परांशी असलेले संबंध विस्तारण्यावर विशेष भर देण्यात आला। चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं। भारत इटली द्विपक्षीय संबंधांसाठी संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-2029 एक व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। जलवाहतूक, बंदरांचं आधुनिकीकरण, दळणवळण आणि सागरी अर्थव्यवस्था या क्षेत्रांमध्येही दोन्ही देश एकत्र काम करतील असं मोदी यांनी नमूद केलं। भारत इटली नवोन्मेष केंद्र स्थापन करण्यावर काम सुरू असल्याची माहिती मोदी यांनी दिली। दोन्ही देशांमधील मैत्री आदर आणि परस्पर विश्वासावर आधारित असल्याचं मेलोनी यांनी यावेळी सांगितलं। भारत आणि इटली यांच्यातील संबंध आता निर्णायक पातळीवर कसे पोहोचले आहेत याचं सविस्तर विश्लेषण करणारा एक विशेष लेख इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या समवेत आपण लिहिला असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमावर सांगितलं आहे। अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचं नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। यूएस न्यूक्लिअर एक्झिक्युटिव्ह मिशन इन इंडिया अंतर्गत आयोजित अणुऊर्जा संस्था आणि अमेरिका आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी मंचाच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते। भारताच्या अणुऊर्जा क्षेत्राच्या पुढील प्रवासात महाराष्ट्र केंद्रस्थानी ठरणार असून महाराष्ट्राला केवळ आयात केलेल्या अणुभट्ट्यांचा ग्राहक म्हणून नव्हे तर अणु उत्पादन तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार आहे। यासाठी राज्याकडे सक्षम औद्योगिक यंत्रणा, जागतिक दर्जाची बंदरं, लॉजिस्टिक सुविधा, तांत्रिक कौशल्य असलेलं मनुष्यबळ, अभियांत्रिकी क्षमता आणि उद्योगपूरक धोरणं उपलब्ध असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं। अमेरिकन

कंपन्यांनी महाराष्ट्रात अणुऊर्जा उत्पादन आणि प्रकल्प उभारणीसाठी पुढाकार घेतल्यास राज्य सरकारकडून औद्योगिक जमीन, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, संशोधन सहकार्य आणि उत्पादन क्लस्टर्स उभारणीसाठी मदत केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. या बैठकीला ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासह अनेक विभागांचे सचिव, सल्लागार, अमेरिकेतील न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया ग्रेस कॉर्सनिक, विविध अमेरिकन कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी मंचाच्या व्यवस्थापकीय संचालक निवेदिता मेहरा, अनेक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रात कुशल मनुष्यबळ, औद्योगिक तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी असल्यानं इथं गुंतवणुकीची मोठी संधी असल्याचं मारिया कोर्सनिक यांनी नमूद केलं. राज्यातील डिजिटल जनजागृती, डिजिटल समावेशन आणि सुरक्षित मॉबिलिटी परिसंस्था मजबूत करण्यासाठी रॅपिडो आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सहकार्याअंतर्गत आपले सरकार, महाआयडी, महासारथी यासारख्या नागरिकाभिमुख डिजिटल सेवा आणि महाआयटीच्या विविध सार्वजनिक मंचांबाबत जनजागृती आणि वापर वाढवण्यासाठी रॅपिडोचं तंत्रज्ञान आणि नेटवर्क उपयोगात आणलं जाणार आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून गरजेच्या प्रमाणात इंधन साठा उपलब्ध असल्याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होते, त्यामुळे इंधनाचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. फडणवीस यांनी काल मुंबईत विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. सर्वोच्च न्यायालयानं आगामी जनगणनेत जातनिहाय गणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका काल फेटाळली. हा विषय सरकारच्या धोरणात्मक कक्षेत येत असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील पीठानं मागासवर्गीयांसाठी कल्याणकारी योजना आखण्यासाठी त्या वर्गातील लोकसंख्येची माहिती सरकारकडे असणं आवश्यक असल्याचं नमूद केलं. अशा प्रकारची माहिती संकलित करण्यात काहीही अयोग्य नसल्याचं स्पष्ट करत न्यायालयानं या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जाहीर झाले आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ 14 जूनला पुरस्कार वितरण सोहळा आणि कलावंत मेळावा आयोजित करण्यात येतो. या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता यासह इतर अनेक पुरस्कारांचं वितरण होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापनदिन समारंभ आणि पुरस्कार प्रदान सोहळा मंगळवारी 26 मेला पुण्यात आयोजित करण्यात आला असून ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांचा मसाप जीवनगौरव पुरस्काराने तर डॉ श्रीकृष्ण काकडे यांचा डॉ भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने गौरव केला जाणार आहे अशी माहिती प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग आणि मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यावेळी प्रामुख्यानं उपस्थित असणार आहेत. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या बंदला काल राज्यातील विविध भागातून मोठा प्रतिसाद मिळाला. ऑनलाईन औषध विक्रीमुळे औषध व्यवसायाला मोठा फटका बसत असून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री, बनावट औषधांचा सुळसुळाट अशा अनेक घातक गोष्टी घडत आहेत त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती औषध विक्रेत्यांच्या संघटनेनं व्यक्त केली. ठाणे शहरातील सर्व 800 औषध विक्रेत्यांनी काल दिवसभर आपली दुकानं बंद ठेवली. बीड शहरात मूकमोर्चा काढण्यात आला तर नागपूरमध्ये संविधान चौकात निदर्शनं करण्यात आली. सांगली जिल्ह्यातील 4200 औषध विक्रेते मोर्चात सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही 4000 औषध विक्रेत्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला.

हिंगोली, परभणी, धुळे, सोलापूर, यवतमाळ जिल्ह्यातही या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. संपूर्ण कोकणातल्या 4,000 तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या सुमारे 750 औषध विक्रेत्यांनी आपली दुकानं बंद ठेवली होती अशी माहिती या संघाचे कोकण विभाग उपाध्यक्ष उमेश शिंदे यांनी दिली. या संपाच्या काळात आपत्कालीन स्थिती लक्षात घेता रुग्णालयांच्या आवारातील औषध विक्रीची दुकानं सुरू ठेवण्यात आली होती. सक्तवसुली संचालनालयानं भोंदू अशोक खरातला अटक केल्यानंतर काल मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयानं त्याला कथित 70 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात 26 मे पर्यंत ईडी कोठडी सुनावली. अशोक खरातवर बेनामी बँक खात्यांचं जाळं वापरून 70 कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा केल्याचा तसंच खंडणी टोळी चालवल्याचा गंभीर आरोप आहे. हवामान. विदर्भ वगळता राज्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा एक व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट प्रदान करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्राला अणुऊर्जा उत्पादन तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्धार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस यांना जाहीर. औषध विक्रेता संघटनेच्या बंदला अनेक ठिकाणी प्रतिसाद आणि भोंदू खरातला 26 मे पर्यंत ईडीची कोठडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, आताच आपण प्रादेशिक मराठी बातमीपत्र ऐकलं. हे बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही वेळातच.

0: ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
2: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला. त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा। दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी। गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे। मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

0: शरीर एक संपत्ती, दीर्घ काळ टिकणारी।
1: वर्तमानातील सुदृढ आरोग्य तुमचे भविष्य सुखकर करतो। या शरीर

0: ज्याला निरोगी ठेवूया, आजारांपासून मुक्त करूया।
1: नियमितपणे व्यायाम करा,
0: योगासन प्राणायामांची सवय लावा,
1: शुद्ध हवेच्या वातावरणात चालण्याचा छंद लावा,
0: आवश्यक तोच आहार घ्या आणि व्यसनांपासून दूर राहा। आपल्या शरीराला सुदृढ ठेवूया, रोगमुक्त समाज घडवूया। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।
2: श्रोते, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र। 7:25 आणि 34 सेकंद झालेले आहेत। दिलखुलास हा प्रायोजित मराठी कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत। कृपया प्रतीक्षा करा।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण सायबर गुन्हेगारी आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्हेगारी कशी होते, काय होते याविषयीची माहिती घेतच आहोत. आणि यासाठीच आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. आणखीन एक, आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसतायत. आपण त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
1: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. त्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतात सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, चांगला इंग्रजी बोलतो, मी तो खोटं खोटा असू शकत नाही. एक सर्वांनी समजवत आहे आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतो. असं करत करत त्याच्यात जेव्हा तुमचं कम्युनिकेशन वाढतं, कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असते एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा आणि लोकांवरती फ्रीज चाललेले असेल आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुप वरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुप वरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे व्हिक्टीम काय करतात, एक जो व्हिक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉड मध्ये व्हिक्टीम झालेला, तो दुसऱ्या व्हिक्टीमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्हिक्टीम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीचे युनिफॉर्म

0: माझ्याकडे व्यक्ती आलेली होती, तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण मला पैसे परत मिळाले, मग माझी खात्री पटली की हे बरोबर चालले. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते, त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स आणि इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, मॅडम एवढे होते मी गुंतवले, तिथून पुढे डिस्कनेक्ट झाले. आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात, किंवा युट्यूब वरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोट आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की हे सगळंच्या सगळं खोट आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखादं ज्ञान घेण्यासाठी करावा, आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच.
0: कारण का, एक घटना अशी घडली मुंबईमध्ये, एक महिला आहेत प्राध्यापिका रिटायर झाल्या, त्यांची डिजिटल अरेस्ट झाली.
1: अच्छा.
0: आणि त्या डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांनी 3.25 कोटी घालले, आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचे 2.25 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितलं की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतात, तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत तसेच, जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. तर ती महिला दार उघडत नव्हती, दार उघडत शेवटी ठोठवून ठोठवून त्याने खिडकी बिडकी इकडून तिकडून चौकून घराला हे करून तो कसा आत गेला. गेल्यानंतर तिथं ते त्याच्यावर चिडल्या, कारण का सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणाला येऊ द्यायचं नाहीये, कुणाला काही बोलायचं नाही, आणि हा घुसला कसं तरी करून शिला. मग त्यांचे ते वाद सुरू झाले, आणि दरम्यानच्या काळात तो जो व्यक्ती जो गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली. त्याने मला फोन लावला, म्हणले हे काय प्रकार चाललेला आहे, काय कळेना, हे काय मनोरुग्ण पण वाटेना, आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेले आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण इच्छितच वर्तन चाललेलं आहे. आणि मग त्याने बघितलं तर घरात एक फोटो फोन चालूच होता, आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो, आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला सुद्धा त्यांनी 2-4 मिनिटं घेतले, ज्यावेळेला मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे, आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले. थोडक्यात सांगायचं, तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत, जे त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.
0: आता एकटेपणाचे पण 2-3 प्रकार आहेत, की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे, म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर झालेले असतात आणि नेहमी लोकांना आदेश देऊनच सगळं करून घेतलेलं असतं, त्यामुळं कुणाशी हाशी मजाक नाही, चेष्टा मस्करी नाही, मग ती माणसं एकटी असतात, एकटीच परत परत. आणि दुर्दैवानं टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे, गरज पण लागत नाही. अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालू असतात, मुलं बाळ सेटल असतात, नातवंड सेटल असतात, हे निवांत असतात, अगदी हॅपी गोईंग असतं यांचं, पण यांच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपणा आहे. काही कौटुंबिक एकटेपणा असतो, हे कौटुंबिक एकटेपणा म्हणजे सगळं काय आहे पण घरात लोक विचारत नाहीत, कुठे इंटरॅक्शन नाही, काही नाही, ह्यांचे इंटरेस्ट वेगळे, ह्यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचं, म्हणजे असं वेगळं. त्यामुळे त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, घरात आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही, ते पण व्यक्ती असतं. आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या पण एकटे आहेत, मग हे असेच कुठतरी बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय, ह्यांना कोणाचे फोन येत नसतात. ह्यांना कोणाचा असा फोन आला की ते इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात, आणि त्याचाही सायबर गुन्हेगार.
1: नक्कीच सर. सर, मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो की परदेशातले सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का, काय काळजी घ्यायची आपण?
0: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो.
1: कारण कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात, आणि आपण फोन आला की बघत नाही.

0: फारसं अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन म्हणून पटकन आपण तो रिसीव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा म्हणजे परदेशातले लोक कार्यरत आहेत इथे, तर खरंच आहे का हे?
1: नाही, मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत. म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्यातले 500-550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप वरती किंवा इंस्टाग्राम वरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्री मध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा काही काही घटना ज्या घडतात त्या तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला इथं दिसत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिलेज मध्ये गेलात, त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
0: म्हणजे जागतिक
1: आहे ते. असं नाही की ते तुमच्या शेजारी बसलाय आणि तो फार लांब बसलाय त्याला गुन्हा करता येत ना, असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून ओटीपी, तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंक वरती तुम्ही गेला पाहिजे आणि ज्या जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोन मध्ये टाकता आला पाहिजे. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली, किंवा तुम्हाला एखादा फोन आला, तुम्हाला अटक केलेला आहे किंवा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात किंवा तुम्ही खूपच चांगलं काम करताय, तुमची फारच वाहवा चाललेली आहे, मग तुम्हाला बँकेतून मी बोलतोय की तुमची KYC अपडेट करायची आहे तर तुम्ही हे URL ओपन करा. मग त्याच्यामध्ये एखादं असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की डायरेक्ट तुमच्या फोनची स्क्रीन त्याला दिसू शकते आणि तो तुम्हाला काहीतरी करून ना तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची जर तुम्ही जर व्यवस्थेने खात्री जर केली, अलर्ट जर झाला, तर निश्चितपणे काही सायबर गुन्हेगार तुमचं करू शकत नाही.
0: ऍक्च्युली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक SMS तो नीट वाचला पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून बघितली
1: पाहिजे, अपडेट केला पाहिजे.
0: नक्कीच नक्कीच सर. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

छोटे हो त्याचा आपण दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

0: त्यामुळे तो असाच बोलतो.
1: असं का? तुम्हाला या भाषेत बोलायचं नसेल तर गुटखा, तंबाखू, धूम्रपान यापासून दूर राहा. पान, बिडी, सुपारी, गुटखा यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांपासून कॅन्सर होतो. कॅन्सर हा मानव जातीसाठी धोकादायक आहे. व्यसनांपासून दूर राहा. आकाशवाणी अमरावतीतर्फे

0: काय म्हणतो? अरे बाबा काय म्हणतो आहेस तू?
1: अरे तो असाच बोलतो, गुटखा सुपारी खूप खायचा तो, त्यामुळे असं झालं, त्याचे घशाचं ऑपरेशन झालं.

0: श्रोतेहो, ठीक 7 वाजून 40 मिनिटं आणि 38 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा.
1: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे, कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं या वर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार.
2: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
3: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 मध्ये माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली, आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 मध्ये माझा मोठा मुलगा अमेय याने अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
2: ओके.
3: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 मध्ये सांगली येथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत. 2014 मध्ये माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
2: अच्छा.
3: 2015 मध्ये मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
3: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत. व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो. भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 पासून आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
2: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
3: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
2: अच्छा.
3: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
2: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
3: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात.

0: हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 79 91, 1800 267 79 91, 1800 267 79 91. आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोतेहो, आताच आपण अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा हा ऐकला. 7:45 आणि 58 सेकंद झालेले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत, आणि या मिश्र संगीतामध्ये तुमच्याकरता आणलेलं गीत आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये, चित्रपट अरे संसार संसार.

श्रोते हो गीत होतं अनुराधा पौंडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये शेतकरी गीत अरे संसार संसार या चित्रपटातील. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. 7:50 झालेली आहेत. उज्ज्वल सिस्टीम ऑफ प्रॉडक्टिव्हिटी हा प्रायोजित कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचा तिसरा भाग आता आम्ही प्रसारित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या धावपळीच्या स्पर्धात्मक आणि अस्वस्थ जगात आपण यश मोजतो ते पद, पैसा आणि प्रतिष्ठेच्या निकषांवर. पण कधी थांबून स्वतःला विचारतो का की खरं यश म्हणजे काय? मनुष्याला खरोखर मुक्ती कशातून हवी आहे? आणि दुःख हे अपरिहार्य आहे की आपण नकळत स्वीकारलेली मानसिक साखळी? आजचे आपले पाहुणे हेच प्रश्न आपल्या आयुष्याच्या मुळाशी जाऊन विचारायला लावतात. आय आय एम अहमदाबादचे पदवीधर, माजी आय एस अधिकारी आणि आज संपूर्ण भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर चैतन्याच्या नव्या क्रांतीचा मार्ग दाखवणारे मानवतेचे शेर्पा ओटू अर्थात उज्ज्वल उके सर आज आपल्या सोबत आहेत. उज्ज्वल उके सर यांचा प्रवास ज्यात यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोचूनही त्यांनी ते शिखर सोडून आतल्या हिमालयाकडे वाटचाल केली. आय एस अधिकारी म्हणून सार्वजनिक धोरणे घडवणारे उके सर आज ओटू द शेर्पा या नावाने मनाच्या अंतर्गत प्रशासनालाच प्रश्न विचारतात. त्यांनी विकसित केलेली महोपेक्षा म्हणजेच महान त्याग अर्थात महान क्षमा ही कोणतीही धर्मपरंपरा नाही, गुरुपंथ नाही, तर स्वतःच्या अनुभवातून उलगडलेली चेतनेची शिस्त आहे. आज ते आपल्यासोबत या प्रवासाविषयी, दुःखाच्या मुळाविषयी आणि अंतर्मुक्तीच्या शक्यतेविषयी संवाद साधणार आहेत. नमस्कार सर, स्वागत आहे तुमच्या कार्यक्रमात.
1: नमस्कार.
0: नमस्कार. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे माहोपेक्षा हा जीवन जगण्याचा वेगळा मार्ग आहे, पण तो स्वतःसाठी किती लागू आहे आणि समाजाच्या एकूण उन्नतीसाठी किती गरजेचा आहे?
1: मला हे म्हणायचं आहे सर्वप्रथम की स्वतःची मुक्ती करण्याच्या नंतरच तुम्ही दुसऱ्या लोकांना मुक्तीचा मार्ग दाखवू शकता. त्यामुळे आधी असं म्हणतात ना, चॅरिटी बिगिन्स ॲट होम.
0: अगदी.
1: स्वतःला जोपर्यंत तुम्ही आनंदित करू शकत नाही किंवा त्या मुक्तीचा मार्ग तुम्हाला मिळाला नाही, दुसऱ्या लोकांना उपदेश देऊन काही उपयोग नाही.
0: मग रोजच्या स्पर्धेच्या युगात, रोजच्या धावपळीमध्ये हा आनंद शोधायचा कसा?
1: धावपळीचे जे काही ते कार्य आहे, जे तुमचे कर्म आहे, किंवा तुम्ही जेव्हा सकाळी उठतात त्याच्यानंतर झोपेपर्यंत जितकं तुमचे ते जद्दोजहद ज्याला म्हणतात ते सगळं असतेच, पण त्याच्यातून तुम्ही त्याच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे.
0: बरोबर.
1: आणि जर तुम्ही त्याला एक चॅलेंज म्हणून बघितलं किंवा एक कठीण आणि खूप जास्त श्रम करणारा जर तुम्ही त्याच्याकडे बघितलं तर तितकं श्रम तुम्हाला वाटेल. जर तुम्ही त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा ठेवला की असे अनेक चॅलेंजेस माझ्या आयुष्यात आलेले आहेत, येणार आहेत, आणि आता जे आलेले आहे ह्या पण मी त्याच्यावर जिंकू शकतो, हे जर त्याच्या मनात आला तो व्यवस्थित निघून जाईल.
0: म्हणजे असं म्हणतात की इतिहासात राहणारे लोक भविष्य शोधू नाही शकत, असं त्याचप्रमाणे म्हणाला त्याप्रमाणे. पण मग भारतीय समाजात याच इतिहासामधल्या अनेक गोष्टी म्हणजे कर्मधर्म असेल, जातपात असेल, अशा सगळ्यांमध्ये आपण आजही रमतो. मग माहोपेक्षा या सगळ्यांकडे कसं बघत?
1: आमच्या ह्या म्हणणं आहे की सायंटिफिक अप्रोच आहे. तुमच्या अचेतन मन हनुमानासारखा शक्तिशाली आहे, त्याला व्यवस्थित रीतीने जर तुम्ही आदेश दिले किंवा तुमचे थॉट्स, तुमचे जे विचार आहेत ते जर सम्यक आहात, ते विचार जर सम्यक आहेत, तर तो तुम्हाला पुरेपूर मदत करणार आणि त्याप्रमाणे तुमचे सगळं काम होऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये रीती, हे तुमचे जात, हे सगळं ह्याच्याकडे बघायची गरजच नाहीये. तुमच्याकडे जी शक्ती आहे ते सर्वोत्तम आहे, ते सगळं प्रॉब्लेम सॉल्व करू शकते. आम्ही बाहेरील शक्तीवर खूप जास्त विश्वास ठेवतो, गरज नाहीये. आउटसोर्स करायची काय गरज आहे? तुमच्या आतमध्येच आहे ना शक्ती, का नाही वापरायचा? आणि तेच आम्ही महापेक्षामध्ये शिकवतो की झोपलेले तू जो एक इतका मोठा तुमच्याकडे एक जनरेटर आहे त्याला कसं स्टार्ट करायचं.
0: एक्झॅक्टली.
1: एकदा ते सुप्त असलेले जनरेटरला स्टार्ट केला तर जबरदस्त शक्ती आहे त्याच्यामध्ये. त्याच्यावरच तुम्ही सगळं कोणतेही चॅलेंज असेल तुम्ही मात देऊ शकता.
0: श्रोते हो थोडं थांबा आणि स्वतःकडे पहा. विचार येतात, भावना बदलतात, पण काही पॅटर्न्स मात्र पुन्हा पुन्हा तेच. याच पॅटर्नशी ओळख करून देणारी एक शांत पण खोल यात्रा माहोपेक्षा. श्रोते हो 15,000 अधिक लोकांनी लाभ घेतलेल्या माहोपेक्षा वर्कशॉप बद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा संपर्क क्रमांक आहे 7030911302. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030911302. 7030911302. मार्गदर्शक उज्ज्वल उके, आय आय एम अहमदाबाद, माजी आय एस. तुमची अंतर्मुक्तीची सुरुवात इथूनच.
2: मग ही शक्ती सगळ्यांमध्ये सारखी असते का? व्यक्तीनुसार ही शक्ती कमी

0: नव्हते. शक्ती सर्वांमध्ये सारखी आहे, कोणी किती वापर करतो त्याच्यावर अवलंबून आहे. मी असं नेहमी म्हणतो की पाणी कोणी देत आहे तर तुम्ही, तुमच्या हातमध्ये वाटी असेल तर तुम्हाला वाटीभर पाणी मिळेल, तुमच्याकडे बादली असेल तर बादलीभर पाणी मिळेल, टँकर घेऊन आले तर टँकर भरून तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि काय काय लोक पाईपलाईन लावून टाकतात घरापर्यंत. तर तुमच्यावर अवलंबून आहे ना किती घ्यायचं.
1: अगदी अगदी तुम्ही सांगता त्याप्रमाणे मग श्रद्धा आणि स्वातंत्र्य मग यातला नक्की फरक या मार्गातून कसं सांगा.
0: श्रद्धा म्हणजे मी ग्रेस धरतो की तुमचं म्हणणं आहे की अंधश्रद्धा, मी त्याच्या विरोधात आहे. अंधश्रद्धा करायची गरज नाही आहे. मी माझ्या डोळ्यावर अंधश्रद्धा करत नाही कारण माझे डोळे भक्त आहेत, त्यामुळे अंधश्रद्धा होऊ शकत नाही. माझ्या हातावर माझी अंधश्रद्धा नाही आहे, मला पूर्ण विश्वास आहे की माझे हात काम करू शकतात. कारण मी दर दिवस हातात मी जेवण घेतो, हाताने बरेचसे काम करतो, माझे डोळे बघतात. तर त्याच्यावर श्रद्धा ठेवण्याची गरज नाही आहे. ते तुमचे शरीराचे भाग आहेत, ते तुम्हाला दिलेले आहेत त्याप्रमाणे.

0: तर तुमचे प्रॉब्लेम मध्ये आहे ना की ते
1: बरोबर,
0: घ्यायचं.
1: अगदी अगदी तुम्ही सांगता त्याप्रमाणे. मग श्रद्धा आणि स्वातंत्र्य, मग यातला नक्की फरक या मार्गातून कसं सांगा?
0: श्रद्धा म्हणजे मी गृहित धरतो की तुमचं म्हणणं आहे की अंधश्रद्धा,
1: हो
0: मी त्याच्या विरोधात आहे. अंधश्रद्धा करायची गरज नाही आहे. मी माझ्या डोळ्यावर अंधश्रद्धा करत नाही कारण माझे डोळे भक्त आहेत, त्यामुळे अंधश्रद्धा होऊ शकत नाही. माझ्या हातावर माझी अंधश्रद्धा नाही आहे. मला पूर्ण विश्वास आहे की माझे हात काम करू शकतात कारण मी दर दिवस हातात मी जेवण घेतो, हाताने बरेचसे काम करतो, माझे डोळे बघतात. तर त्याच्यावर श्रद्धा ठेवण्याची गरज नाही आहे. ते तुमचे शरीराचे भाग आहेत, ते तुम्हाला दिलेले आहेत, त्याप्रमाणे तुम्ही जीवन जगू शकतात. तर तसे चेतन आणि अचेतन पण तुम्हाला दिलेले आहेत, त्याच्या शक्तीवर श्रद्धा ठेवण्याची गरज नाही आहे. यू हॅव टू गो अहेड अँड टेक एन्जॉय द फ्रीडम ऑफ युअर लाईफ. ते स्वातंत्र्य आहे. जेव्हा तुम्हाला ही गोष्ट पूर्णपणे कळेल तर तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहणार नाही. कोणत्याही बाह्य शक्तीवर अवलंबून राहण्याची गरज नाही. तुमच्या मध्येच आहे. ते तुम्ही लिबरेट केला तर सगळे पिंजरे तुटतात आणि तुम्ही बाहेर होऊन जात.
1: मग ही माहोपेक्षा ही ध्यान पद्धत आहे का जीवन पद्धत आहे?
0: जीवन पद्धत आहे. त्याच्यामध्ये ध्यान करणं एक भाग आहे. काय आहे की कधी कधी तुम्हाला अचेतन मनाला जागृत करण्यासाठी चेतन मनाला कधी कधी सुप्त करायला लागते. तर चेतन मन सुप्त करणं म्हणजे त्याला कोणी ध्यान म्हणतो, कोणी मेडिटेशन म्हणतो, पण खरं मुद्दा काय आहे, तुमचे पंचेंद्रियाला विश्रांती द्यायची, तुमचे विचारांना थोडासा ऑब्झर्व करायचं, आपोआप तुमचं अचेतन मन जागृत होईल. तर तितकं ध्यान गरजेचं आहे. कॉन्सन्ट्रेशन, ध्यान, तुमची जे काही एकाग्रता आहे त्याची गरज आहे. पण त्याच्याशिवाय जीवन जगण्याची पद्धत आहे. दैनंदिन जीवनमध्ये आनंद घेऊन जगणं हेच आहे. ते तुम्हाला माहित नसेल, आज मी ह्या ड्रेस घालून बसलेलो आहे कारण की मी इथे प्रवचन किंवा चर्चा करण्यासाठी आलो आहे. माझं दुसरं रूप आहे. दर सकाळी मी व्हिडिओ घेतो आणि मी जंगलात जातो. मी तिथे 2-3 मिनिटाचे व्हिडिओ काढतो टीशर्ट घालून. माझा तो रूप वेगळा आहे कारण मी जीवन जगतो आहे. जेव्हा मी शिकवतो तेव्हा मी सिरियसली शिकवतो, जेव्हा मी फिरतो तेव्हा मी आनंदी होत असतो. वेगळे वेगळे रूप असतात आणि प्रत्येक रूपमध्ये माणूस आनंद घेऊ शकतो.
1: बरोबर.
0: त्यासाठी कोणताही एक रूप घेऊन बसायची गरज नाही. यू कॅन लिव्ह युअर लाईफ हॅपीली इन व्हॉट एव्हर स्टेट यू आर.
2: श्रोते हो, थोडं थांबा आणि स्वतःकडे पहा. विचार येतात, भावना बदलतात, पण काही पॅटर्न्स मात्र पुन्हा पुन्हा तेच. याच पॅटर्नशी ओळख करून देणारी एक शांत पण खोल यात्रा माहोपेक्षा. श्रोते हो, 15,000 अधिक लोकांनी लाभ घेतलेल्या माहोपेक्षा वर्कशॉप बद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा संपर्क क्रमांक आहे 7030911302. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030911302. 7030911302. मार्गदर्शक उज्ज्वल उके, IIM अहमदाबाद, माजी IAS. तुमची अंतर्मुक्तीची सुरुवात इथूनच. श्रोते हो, आज आपण एका अशा प्रवासाची झलक पाहिलीत जी बाहेरच्या यशापासून आतल्या स्वातंत्र्याकडे नेते. उज्ज्वल उके सर किंवा O2 मानवतेचे शेर्पा आपल्याला कुठलाही मंत्र देत नाहीत, तर एक प्रश्न देतात, तुम्ही खरंच मुक्त आहात का? माहोपेक्षा ही सुटका नाही, पलायन नाही, ती आहे जागृती, निर्बंधमुक्त विचार आणि अंतर्मुख उत्क्रांती करणारी. आजच्या कार्यक्रमातून मी आपला निरोप घेतो, पण कदाचित आजपासून तुमचा आतला प्रवास नव्याने सुरू होत असेल. नमस्कार.
0: तुमच्या पण मी खूप आभारी आहे. धन्यवाद.
3: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
4: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर. ठीक 8 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या आणि त्यानंतर लगेच 8:15 इंग्रजी बातम्या आता आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: leg of his five-nation official tour. India and Italy to celebrate 2027 as Year of Culture and Tourism to strengthen dialogue between the two ancient civilizations. Centre ropes in major social media platforms to crack down on rumours and fake paper leak claims ahead of NEET UG re-examination. West Bengal government begins handing over land to BSF for barbed wire fencing along Indo-Bangladesh border. Re-polling begins in Falter Assembly constituency of West Bengal. And in IPL cricket, Kolkata Knight Riders beat Mumbai Indians by 4 wickets to keep their playoff hopes alive. And with that, we end the morning news. Have a great day.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर. 8:31 आणि 4 सेकंद झालेले आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
2: 10 सेकंद झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
3: आकाशवाणी प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युक्रेन पश्चिम आशिया आणि इतर तणावांच्या

पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत कोणत्याही स्वरूपाचा दहशतवाद खपवून घेणार नसल्याचा पुनरुच्चार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. राजनाथ सिंह दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असून भारतीय समुदायाशी संवाद साधताना ते काल बोलत होते. भारत आपल्या प्रथम वापर न करण्याच्या धोरणाशी कटिबद्ध असला तरी कोणत्याही प्रकारची अण्वस्त्र वापरण्याची धमकी सहन करणार नसल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पुढील 1 ते 2 वर्षात संरक्षण निर्यातीचा आकडा 50,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे तर संरक्षण उत्पादन पुढील काही महिन्यात 1,75,000 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगाल सरकारने भारत बांगलादेश सीमेवर काटेरी कुंपण उभारण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे. काल नबन्ना इथं मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी BSF अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या प्रक्रियेला सुरुवात केली. घुसखोरी, तस्करी, बनावट चलन, सक्तीचं धर्मांतर आणि बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांशी संबंधित गुन्हे यांसारख्या समस्यांचा संदर्भ देत सीमेवर कुंपण उभारणे हे राष्ट्रीय आणि राज्याच्या सुरक्षेसाठी महत्वाचं असल्याचं अधिकारी यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये काल CAA अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा अधिकारी यांनी केली आहे. CAA अंतर्गत संरक्षण मिळालेल्या 7 समुदायांच्या सदस्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, मात्र यासाठी त्यांनी 31 डिसेंबर 2024 पूर्वी भारतात प्रवेश केलेला असणं आवश्यक असल्याचं अधिकारी यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून गरजेच्या प्रमाणात इंधन साठा उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होते, त्यामुळे इंधनाचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. फडणवीस यांनी काल मुंबईत विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील फलटा विधानसभा मतदारसंघात आज फेरमतदान होत आहे. मतदानाला सकाळी 7 वाजता सुरुवात झाली असून सायंकाळी 6 वाजता संपणार आहे.

0: दोन अपक्ष उमेदवारांसह एकंदर सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तथापि उमेदवारी मागे घेण्याची मुदत यापूर्वीच संपल्यामुळे मतपत्रिकेवर त्यांचं नाव औपचारिकरित्या कायम आहे. देवांशु पांडा हे भाजपचे उमेदवार असून काँग्रेसने अब्दुल रझाक मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे, तर CPIM ने शंभूनाथ कुर्मी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल मेटा, गुगल आणि टेलिग्राम यांसारख्या प्रमुख समाज माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी स्पर्धा परीक्षांशी संबंधित चुकीच्या माहितीचा वाढता प्रसार आणि निनावी ऑनलाईन समूहाच्या माध्यमातून होणारा प्रसार याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे. दिल्लीतील एका न्यायालयानं नीट पेपर फुटी प्रकरणातील 5 आरोपींना 2 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. या आरोपींमध्ये महाराष्ट्रातील धनंजय लोखंडे याचाही समावेश आहे, तर शुभम खैरनार याच्या CBI कोठडीत वाढ केली आहे. छत्तीसगडमधील रायपूर इथं 29 ते 31 मे या कालावधीत राष्ट्रीय आंबा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाच्या आवारात होणाऱ्या या महोत्सवात आंब्याच्या 250 हून अधिक जातींचं प्रदर्शन मांडलं जाईल. या कार्यक्रमादरम्यान आंब्याच्या विविध जातींच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातील, ज्यामध्ये छत्तीसगड आणि इतर विविध राज्यांमधील आंबा उत्पादक सहभागी होतील. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज उत्तरेतील बहुतांश राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे, तर पुढील 2 दिवसात ओडिशा, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात रात्रीचं तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अंदमान आणि निकोबार बेटे, आसाम, मेघालय, केरळ, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. युक्रेन, पश्चिम आशिया आणि इतर तणावांच्या संदर्भात सर्व समस्या संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे सोडवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी. अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचं नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. भारत बांगलादेश सीमेवर काटेरी कुंपण उभारण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन हस्तांतर. नीट पेपर फुटी प्रकरणातील 5 आरोपींना 2 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते, आताच आपण राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकलं. हे बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, FM बँड 101.5 MHz. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.
2: टॉप क्वालिटी सर्व्हिस देणारे अंबा मॉड्युलर किचन,
3: ब्रँडेड ऍक्सेसरीज सह तयार होणारी टँडम मॉड्युलर किचन आजच भेटा ओन बाबा मंदिराजवळ दस्तूर नगर अमरावती येथे.
4: काय भाई, अक्का, मामा आणि काका 100 गोष्टींपेक्षा एकच गोष्ट सांगतो, फक्त पैसे पाठवण्यासाठी QR स्कॅन करतात किंवा पिन टाकतात, पैसे मिळवण्यासाठी नाही.
5: RBI सांगते QR कोड स्कॅन करताना किंवा पिन टाकताना नीट लक्ष द्या.
6: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381.
7: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
8: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी,
7: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: श्रोतेहो, ठीक 8:44 आणि 7 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला तुमच्याकरता आणलेलं गीत आहे गुपचूप गुपचूप या चित्रपटातील. स्वर सुरेश वाडकर यांचा, शब्दरचना मधुसूदन कालेलकर यांची आणि संगीत अनिल अरुण यांचं.
9: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

0: देह भान हरपले धुंदला तुझा मिठी।
1: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये पुढील गीत ऐकण्यापूर्वी घेऊया एक क्षणभर विश्रांती।
2: स्टोन मुतखडा युरोट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 666 55 381।
1: श्रोते हो, यानंतरचं गीत आहे भालू या चित्रपटातील, स्वर सुरेश वाडकर यांचा आणि सोबत आशा भोसले, शब्दरचना पी सावळाराम यांची आणि संगीत विश्वनाथ मोरे यांचं।

श्रोतेहो, आता ऐकूया उषा मंगेशकर यांचा स्वर, शब्दरचना मुरलीधर गोळे यांची, संगीत ऋषिराज यांचं आणि चित्रपट बन्या बापू।

श्रोत्याच्या मराठी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातून शेवटचं गीत तुमच्याकरता आणलेलं आहे चित्रपट जत्रा. स्वर आहे अजय गोगावले आणि सहकाऱ्यांचा, शब्दरचना आहे प्रियदर्शन जाधव यांची आणि संगीत अजय अतुल यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 9:34 झालेले आहेत. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत. आपली पुढील भेट होईल ठीक 10 आपल्या स्थानिक प्रसारणातील इतर कार्यक्रमांसोबत. तोपर्यंत आनंद घ्या विविध भारतीच्या विविध कार्यक्रमांचा.
1: दर्शन रावल और जोनिता गांधी की आवाजों में धड़क 2 फिल्म का गीत आप सुन रहे थे. गुरुप्रीत सैनी ने इस गीत को लिखा था.

0: एफएम 101.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: टॉप क्वालिटी सर्व्हिस देणारे

सिनेमा का दिया गया फिल्म थी मेरे यार।

0: FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381

श्रुते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपच्या माध्यमातून. आपल्या स्थानिक प्रसारणातील कार्यक्रमाला आता प्रारंभ करत आहोत. श्रुते हो, आता 10:40 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.

0: या कार्यक्रमाचे सादर करते आहेत भैयालाल टेकाम।
1: नमस्कार श्रोत्यांनो, ग्राम परिसर आणि शेतशिवारी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत। श्रोत्यांनो, आपण नेहमीच या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीविषयक वेगवेगळ्या योजना असो किंवा मग शेतीमध्ये कसं तंत्रज्ञान प्रगत वापरता येईल याविषयी आपण नेहमीच जाणून घेत असतो वेगवेगळ्या व्यक्तींकडून, शेतकऱ्यांकडून। तर श्रोत्यांनो, आज आपण विषमुक्त सेंद्रिय शेती आणि सद्यस्थिती याविषयी चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी आपण आज आमंत्रित केलं आहे युवा शेतकरी आशिष गुर्दे सरांना। नमस्कार सर, आकाशवाणीच्या स्टुडिओ मध्ये आपलं मनापासून स्वागत।
2: सगळ्यांना माझा नमस्कार।
1: सर, आपले पूर्वज असं म्हणायचे की पूर्वीची शेती चांगली होती, आरोग्यदायी होती, याला काय कारण आहेत की असं म्हटलं जात होतं आणि आत्ताची परिस्थिती काय आहे याविषयी आपण काय सांगाल?
2: पूर्वीचा जर विचार केला आपण तर पूर्वीच्या काळात कोणत्याही रासायनिक खतांचा किंवा रासायनिक कीटकनाशकांचा वापर होत नव्हता। सकस असं आणि चांगलं अन्न मिळत होतं शेतकऱ्यांना म्हणा किंवा ग्राहकांना सुद्धा चांगल्या पद्धतीचं अन्न मिळत होतं आणि शेतात जे हिरवळीच्या खताचा वापर होत होता, शेण गोमूत्र यासारख्या घटकांचा वापर होत होता आणि जमिनीत जीवाणूंची संख्या भरपूर होती। त्याच्यामुळं जे तत्व आपल्याला जे अन्नात लागते, जे फळात लागते, जे भाजीपाल्यात लागते ते चांगल्या पद्धतीचं, त्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीचा सकस आहार मिळत होता।
1: सर, आपण सांगितलं की आधी शेणखत वापरायचे किंवा शेती करून करून सुद्धा जमिनीचा कस जातो, शेतीची पद्धती बदलली आहे तर त्यानुसार आता फरक पडणारच। तर सर, दिवसेंदिवस जमिनीचा पोत, जमिनीतील कर्बाचं प्रमाण कमी कमी होत चाललेलं आहे, तर याला कोणकोणती कारणं असू शकतात?
2: रासायनिक खतांचा अतिवापर, रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर आणि पिकांची फेरफलट होत नाही, एकाच प्रकारची वाहनं पेरली जात आहे आणि नवनवीन वाहन जर आलं तर जर पिकाची फेरफलट जर प्रॉपर चांगल्या पद्धतीने जर आपण केली तर निश्चितच पिकाची फेरफलट केल्यानंतर उत्पन्न चांगला भर येतो। तसेच सेंद्रिय खतांचा वापर जर केला, आज का होऊन राहिलं का जमिनीचा पोत आहे तो पूर्ण घसरलेला आहे, जीवाणूंची संख्या जमिनीतली कमी झाली आहे, याचं मूळ कारण रासायनिक खत आणि रासायनिक कीटकनाशकामुळे झाली आहे। तर याचा जो संदर्भ आहे, जर आपण जर विचार केला की हे जर आपल्याला पुन्हा मुळकीस आणायचं आहे आणि त्याच्यावर जर आपल्याला उपाय जर शोधायचे असेल, हिरवळीच्या खतांचा वापर झाला, शेणखत झालं, गोमूत्र झालं किंवा जेही जैवविधातले जे घटक आहेत त्याचा जर वापर आपण चांगल्या पद्धतीने जर केला तर निश्चितच आपण या गोष्टीवर सुद्धा आळा घालू शकतो।
1: हो, खूप छान। आणि जुनं ते सोनं या अनुषंगाने आपण जुन्या गोष्टींचा सुद्धा वापर करायला हवा। सर, विषमुक्त शेती आणि सेंद्रिय शेती करायची असेल तर महत्वाचे घटक कोणकोणते आहेत?
2: सर्वप्रथम तर जमिनीचा पोत सुधारणं गरजेचं आहे। जमिनीचा पोत जर आपण चांगल्या पद्धतीने सुधारला, कारण जर आपण मागचा विचार केला, इथून जर 10 ते 20 वर्षा माझ्या वडिलाचा जर विचार केला, माझ्या वडिलांच्या काळात जेव्हा मी बघितलं तर 20 क्विंटल गहू एकरी पिकत होता। माझ्या वडिलांनंतरची पिढी माझी, आज जर जमिनीत गहू जेव्हा आम्ही पेरतो तर आम्हाला 12 ते 10 क्विंटलचा ऍव्हरेज आज जमिनीचा बघणार। म्हणजे इथून 10 वर्षा ते 15 वर्षापासून जर आपण विचार केला तर चांगल्या पद्धतीने जमीन आपल्याला जीवाणूने भरलेली जमीन होती। आज रासायनिक खतांचा वापर दुप्पटीच्या तिपटीने गेला तरी आपल्याला ते उत्पन्न त्या पद्धतीने मिळून राहिलं नाही। रासायनिक खत असं अपवाद नाही, आपण जेवढ्या प्रमाणात पिकाला लागतं तेवढ्याच प्रमाणात जर आपण दिलं, जीवाणूंची संख्या जर चांगल्या पद्धतीने आपण जर आपल्या जमिनीत ठेवली तर निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होतो। आणि विषमुक्त शेती करणे का करायचे, आज जर बघितलं आपण तर बहुसंख्य रोगांचे प्रमाण झालं, कॅन्सर सारखे आजार झालं, हे सगळे रासायनिक कीटकनाशक म्हणा किंवा रासायनिक अतिवापरामुळे आपल्याला त्या गोष्टीला सामोरं जावं लागत आहे। आणि आपल्या अगोदरची जी पिढी आहे, जे 100 वर्ष, ते सुद्धा लोक आज आपल्याला गावाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की त्यांची इम्युनिटी पॉवर कशी आहे, लोक कसे आहेत आणि त्यांचा आहार कसा होता असेल तेव्हा। आज जर आपण बघितलं 30 वर्षाचा पुरगा असा म्हणजे आपल्याला 60 वर्षाचा माणूस दिसून पडतो, अशा पद्धतीची गोष्ट आपल्याला दिसून पडतो।
1: आपण जे सांगितलं यावरून असं लक्षात येतं की जमिनीतील जर जीवाणूंची संख्या टिकवून ठेवायची असेल तर रासायनिक खत प्रमाणातच वापरायला हवेत। आपण म्हणतो जमीन महत्वाचा घटक आहे आणि पाणी तेवढाच महत्वाचं आहे आणि म्हणूनच बऱ्याच ठिकाणी असं बोललं जातं की जमीन आत्मा आणि पाणी परमात्मा, तर हे कसं काय?
2: ह्या दोन्ही गोष्टीचा मानवासोबत म्हणा किंवा सजीव सृष्टी बरोबर दोन्ही गोष्टीचा संबंध आहे। आणि जमीन हे जरी पिकाचं माध्यम असलं, माणसाला अन्न वस्त्र निवारा ह्या जमिनीपासूनच सगळ्या गोष्टी उपलब्ध होते आणि जमीन जरी असली त्याला जर पाण्याची साथ नसली तर निसर्ग निर्माण झाला नसता। म्हणजे कसा विषय होता का, जमिनी बरोबरच पाण्याचं तेवढंच, म्हणून जमिनीला आत्मा म्हटले जाते आणि पाण्याला परमात्मा, म्हणजे मंत्रुप्त ज्याने होते त्याला परमात्मा, का जिथे देवाची एक जाणीव असल्या तिला का जेव्हा तहान लागते माणसाला आणि पाणी जेव्हा आपण पितो तेव्हा मन तृप्त झाल्यासारखं वाटते, म्हणून त्याला परमात्माचा गृहित धरला असं मला वाटतं।
1: खूप छान सांगितलं सर आपण याबद्दल। सर, कार्यक्रमात आपण मनोरंजनाकडे वळूयात, तर कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्या

श्रुतीवाच्या ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमामध्ये विषमुक्त सेंद्रिय शेती आणि सद्यस्थिती या विषयावर आशिष गुडदे यांच्याशी सरिता देशमुख यांनी साधलेला संवाद

0: श्रोत्यांनो, ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात परत एकदा आपलं मनापासून स्वागत. विषमुक्त सेंद्रिय शेती आणि सद्यस्थिती या विषयावर आपण आशिष गुडदे सरांसोबत बातचीत करीत आहोत. सर, शासनाच्या धोरणानुसार आपल्या शेतकरी बांधवांनी विषमुक्त पिकाचे उत्पादन घ्यावं, सेंद्रिय पद्धतीनं शेती करावी असं बोललं जातं, तर दुसऱ्या बाजूला आपल्यापैकी बरेच शेतकरी बांधव म्हणत असतात की सेंद्रिय शेती परवडत नाही. तर अशा या परिस्थितीमध्ये आपल्या शेतकरी बांधवांनी काय करणं गरजेचं आहे आणि एक शेतकरी म्हणून आपण विषमुक्त शेती आणि सेंद्रिय शेती याविषयी आपण याकडे कसं बघता?
1: सुरुवातीला कृषी विभाग महाराष्ट्र शासनांनी झिरो मशागत शेती सुरू केली. त्याच्यानंतर जर बघितलं जैविक शेती मिशन सुरू झालं. जैविक शेती मिशन संपल्यानंतर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन आलं आणि आज जर आपल्याला बघत तर राष्ट्रीय शेती मिशन अंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांचे गट म्हणून हे काम चालू आहे. तर याच्यामध्ये शेतकऱ्यांचा जो आज शेतावरील खर्च आहे हा खर्च कसा कमी करता येईल, शासन सुद्धा या गोष्टीला आज म्हणजे विषय घेऊन आले शेतकऱ्यावर का नाही, रासायनिक खतांचा वापर, रासायनिक कीटकनाशकांचा वापर आणि जाग्यावर जैविक निविष्ठा कशा शेतकरी बनवल याच्या माध्यमातून समजून घ्या शेती करण्यास प्रोत्साहन देत आहे. आणि याच माध्यमातून जर बघितलं तर गावोगावी गट सुद्धा झाले आहेत, काही क्लस्टरचा तयार झाले आहेत आणि त्याच्या माध्यमातून बहुसंख्य शेतकरी आज थेट ग्राहकापर्यंत विक्री, मी स्वतःही थेट ग्राहकापर्यंत विक्री करतो आणि त्याचा काय फायदा होतो म्हणजे जे म्हणतात की जैविक शेती किंवा रासायनिक शेती परवडते आणि जैविक शेती परवडत नाही, तर त्यांना माझं काही जोपर्यंत आपण थेट विक्री करत नाही, मिश्र पिकांचा अवलंब करत नाही, एकाच कसं होतंय हंगामी पिकं घेतल्या जाते, एकाच प्रकारची पिकं न घेता वेगवेगळ्या पद्धतीचे पिकं जर एका एकाला जर आपण घेतले तर त्याचा रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसून येतो.
0: हो बरोबर, कारण जो मधला खर्च असतो म्हणजे तुम्ही जर डायरेक्ट विकत असाल तर तेवढाच नफा तुम्हाला होऊ शकतो त्यातून. विषमुक्त शेती किंवा सेंद्रिय शेती फक्त एका शेतकरी बांधवांनी करून चालणार नाही तर एकंदरीत क्लस्टरची निर्मिती होणं गरजेचं आहे. तर आपल्या आजूबाजूला अशा प्रकारातील शेतकरी बांधव शेती करत असतात का आणि आपण स्वतःच विषमुक्त शेती आणि सेंद्रिय शेती करावी असं आपल्याला का वाटलं? सर,
1: माझ्या गावात सर्वात जास्त वांगी हे पीक घेतलं जाते आणि वांगीमध्ये एवढे अवाढव्य रासायनिक कीटकनाशक मारल्या जाते की त्याचा हद नाही, म्हणजे शेवटचं मॉलिक्युल कोरेजन सारखं शेवटचं मॉलिक्युल सुद्धा त्याच्यावर मारल्या जाते आणि तिसऱ्या ते चौथ्या दिवशी त्याच्यावर फवारण्या होते, एकदम

0: औषधाच्यावर मारले ते. आज जर माझ्या गावातली जर परिस्थिती बघितली तर बहुसंख्य लोकांना असं दुरून पाहावं लागते जे मोबाईल बघते ते वाले. आणि अशातच पाणी फाउंडेशनची फार्मर कप स्पर्धा सुरू झाली आणि फार्मर कप स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला ट्रेनिंग मिळालं. आणि तिथे जेव्हा ती पंजाबची कॅन्सर ट्रेन बघितली आणि पंजाबच्या कॅन्सर ट्रेनचं जे उदाहरण बघितलं तिथूनच मला एक चालना मिळाली किंवा प्रेरणा मिळाली की आपण या गोष्टीकडे वळावं. तिथून आमचा गट तयार झाला. गट तयार झाल्यानंतर परिश्रम शेतकरी गट तयार झाला. बळीराजा स्मार्ट कॉटन ग्रुप तयार झाला. त्याच्यानंतर आमची वडसावित्री फार्मर प्रोड्युसर कंपनी झाली. म्हणजे आमच्या गटाच्या माध्यमातून तर आम्ही विक्री करतच होतो. सोबतच आम्हाला असं वाटलं की अजून थोडस वावडे मोठं काम जर झालं तर अजून चांगल्या पद्धतीने आपण काम करू शकतो. आमचे 10 गावचे 10 गट तयार झाले. त्याच्यात आमच्याच तालुक्यातले 10 गट आहेत आणि वडसावित्री फार्मर प्रोड्युसर कंपनी फॉर्म झाली. आणि त्याच माध्यमातून आम्ही सेंद्रिय शेतीकडे अजून मोठ्या आशेनं बघायला लागलो. आणि जीवाणूंची निर्मिती, शेतबांधावर प्रयोगशाळा हे आमची उभी झाली. आणि गटाच्या माध्यमातून आम्ही म्हणजे क्लस्टरच तयार झालं एक प्रकारचं. आणि जे शेतकऱ्यांना बाहेर महागडे औषधं मिळत होते ते आम्ही एकाच ठिकाणी तयार करून आमच्याच कंपनीतील शेतकऱ्यांना आम्ही जे लागत मूल्यावर आहे कंपनीचे शेतकरी जे सदस्य आहेत आमचे त्यांना आम्ही प्रोव्हाइड करतो. आणि निश्चितच त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्नही चांगल्या पद्धतीने येत आहे आणि त्याचा खर्चही. आणि कसं दर 15 ते 30 तारखेला आम्ही तिथे ट्रेनिंग सुद्धा अव्हेलेबल करतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं ज्ञानही वाढत आहे. आणि अवेअरनेस प्रोग्राम जो म्हणतो आपण का शेतकऱ्यांना आज जे मिळत नाही जिथे ज्ञान मिळायला पाहिजे ते सुद्धा देण्याचा प्रयत्न आमच्या वडसावित्री फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आम्ही करतो.
1: तर हे शेतकरी बांधवांसाठी जे गट आहेत किंवा कंपनी आहे किंवा क्लस्टर जे तयार झालं आहे सर, तर याचा उपयोग आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगला होतो आहे. आपण म्हटलं की आपण वांगे पिकं घेतात, तर या पिकाचा कालावधी किती असतो?
0: या पिकाचा कालावधी जून महिन्यात त्याची लागवड केली जाते आणि डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत आपण त्याचं चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊ शकतो. पण त्याच्यात जर शेवटपर्यंत जर आपण पूर्ण फवारणी जर बघितल्या 60 ते 65 फवारण्या टोटल त्याच्यावर पूर्ण होतात. आणि हार्ड मॉलिक्युल म्हणजे असं म्हणा की डायरेक्ट ताटात रासायनिकच वांग आपल्या ताटात येतं आणि तेच वांग पिकवायचा आम्ही प्रयत्न केला. आणि थेट ग्राहकापर्यंत आमची सुरुवातच वांग्यापासून झाली. आणि विषमुक्त वांगे आम्ही 100 रुपये किलोच्या दरा म्हणजे 100 रुपये दर घेतला. कारण की बघितलं ऑर्गेनिक वांग जर मार्केटमध्ये जर म्हणाल तुम्ही तर वांग मार्केटमध्ये अवेलेबल नसल्यासारखं ते आम्ही उरूट सारख्या ठिकाणी तालुक्या स्तरावर विक्रीला सुरुवात केली. आणि आज आम्ही स्टेप बाय स्टेप बहुसंख्य पालेभाज्या आणि फळांकडे वळलेलो आहे.
1: सर, या कार्यक्रमात दुसऱ्या गाण्याची आता वेळ झाली आहे, तर दुसरं कोणतं गीत ऐकणं पसंत कराल आपण?
0: काळ्या मातीत मातीत
1: खूप सुंदर गीत आपण निवडलंय सर. चला तर श्रोत्यांना ऐकूया छानसं गीत.

ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात विषमुक्त सेंद्रिय शेती आणि सद्यस्थिती या विषयावर आशिष गुडदे सर यांच्याशी आपण बातचीत करीत आहोत. विषमुक्त आणि सेंद्रिय शेती जर करायची असेल सर,

0: तर भाजीपाला पिकं, फळं पिकं नेहमी आपण घेत असतो आणि नेहमी हंगामी पिकं सुद्धा घेत असतो. तर या दोन्ही प्रकारातील पिकांच्या संदर्भात आपल्याला काय सांगता येईल?
1: हंगामी पीक जर बघितलं आपण तर हे लॉंग टर्मचं म्हणजे जास्त दिवसाचं आहे,
0: हा.
1: पण भाजीपाला पिकाचा जर आपण विचार केला तर हे लवकर आणि नगदी स्वरूपाचं आहे. म्हणजे 90 दिवसात आपण भाजीपाला पिकं तो डायरेक्ट ग्राहकापर्यंत पोहोचू शकतो
0: हा.
1: आणि रोजच्या दरवळणाचा साधन जो रोजचा पैसा आपल्याला लागतो त्या पैशाच्या माध्यमातून आपण भाजीपाल्याचा. आता हंगामीचा जर विचार केला तर आपल्याला जर जून महिन्यात लागवड केल्यानंतर आपल्याला त्याचा मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये वाट
0: अच्छा.
1: बघावं लागतं, त्याच्यानंतर ते काढावं लागते आणि त्याच्यानंतर आपल्याला पैसा उपलब्ध होतो. म्हणजे आपल्याला कमीत कमी 7 ते 8 महिन्यानंतर त्याचा जो फायदा आहे तो तेव्हा दिसून पडतो. पण भाजीपाला वर्गीय जर रोजच्या बाजारपेठेत आपला भाजीपाला जातो आणि रोजच्या भाजीपाला आपल्याला पैशाची देवाणघेवाण होते आणि आपला उदरनिर्वाह जर म्हटला आपण, म्हणजे एका शेतकऱ्याला जर त्याचा जर भाग जर घ्यायचा असेल आणि जर चांगल्या पद्धतीने शेती तर शेतीचा एक तुकडा तरी भाग भाजीपाला वर्गीयासाठी ठेवला पाहिजे, जेणेकरून घरच्या गरजा भागत राहील आणि त्याच्यावर आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो.
0: म्हणजे आपण पिकं घेतो वर्षाचे, वार्षिक पिकं जे असतात त्याबरोबर जर भाजीपाला हे पीक घेतलं आपण तर आपल्याला पैशाची अडचण भासणार नाही आणि घरी सुद्धा भाजीपाला आपण त्यातून वापरू शकतो.
1: कर्जबाजारी पण सुद्धा वाढणार आपला, कारण की रोजचा येणारा पैसा आणि वर्षानंतर येणारा रोजचा लागणारा पैसा याच्यात खूप मोठी तफावत असते. त्याच्यामुळे या गोष्टीला भाजीपाला वर्गीला थोडासा शेतकऱ्यांना जर वाव दिला तर निश्चितच चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचा
0: हो त्याचा लाभ होऊ शकतो. विषमुक्त शेती किंवा सेंद्रिय शेती थोडी इतर पिकांच्या तुलनेत जर आपल्याला वेगळ्या पद्धतीनं शेती करायची असेल आणि वेगळ्या पद्धतीची पीक राबवायची असेल तर याचा आराखडा कसा तयार करणं गरजेचं आहे सर?
1: बाजारपेठ महत्वाची बाजारपेठ आहे आणि बाजारपेठ जोपर्यंत आपल्याला उपलब्ध होत नाही त्यानंतर आपण कोणतीही पीक पेरले किंवा काही केलं तरी आपल्याला जो दर पाहिजे तो आपल्या हातचा नसतो, तो व्यापाऱ्याच्या हातचा होऊन जातो. पण अशाच जर गोष्टी जर आपण जर आपले ग्राहक, जसं आता मी स्वतः जो आता आपलं माझं तालुका स्तरावर विक्री आहे आणि माझे ग्राहक आहे 350 ग्राहक आहे माझे, 350 ग्राहकांना मी एका एकरात जर आपण क्लस्टर जर तयार केलं तर मिश्र पिकाच्या पद्धतीनं तयार केलं का जिथं वांगी, मिरची, भेंडी, लाल भेंडी जे ग्राहकाला आकर्षण असते, लाल आलू, काळा आलू, पांढरा आलू अशा पद्धतीने निर्मित चालू आहे आणि ग्राहकांची जशी मागणी असते त्या पद्धतीनं पीक पिकवून जर आपण चांगल्या पद्धतीने जर केलं तर निश्चित शेतकऱ्याला चांगला फायदा होते. आणि एकाच प्रकारचं वाण आपण शेतीत पेरतो ते न पेरता जर आपण मिश्र पद्धतीचं मल्टीलेअर फार्मिंग, जसं जमिनीच्या आतमध्ये जर आपण हळद घेतली, हळदीच्या वर जर आपण तुरीसारखं पीक घेतलं तर विषय काय येतो. आणि जेव्हा आपण हळद लागवड करतो, हळद लागवड केल्यानंतर काय होते की त्याचा जो वरचा भाग, कारण की हळदीला जर निघाला 50 दिवस लागतात तर 50 दिवस लागल्यानंतर त्याच्या अगोदरच जर आपण त्याच्यावर मेथी टाकली, सांबार टाकला तर आपला जो हळदीला लागणारा जो खर्च आहे जो लागवडीचा तो आपला आपण त्याच्यावर काढू शकतो. त्याच्यानंतर एप्रिल महिन्यात जर आपण हळदीची लागवड केली आणि जून महिन्यात आपण जर तुरीची, म्हणजे आपल्या पावसाळ्याचा हंगाम राहतो तेव्हा जर आपण तुरीची लागवड केली तर तुरीनं नायट्रोजन फिक्सेशनचं काम चांगल्या पद्धतीनं होते. म्हणजे आपण एक वरचे पीक घेऊ शकतो आणि जमिनीचे आत मधले पीक घेऊ शकतो.
0: म्हणजे एका वेळी आपण दोन पिकं घेऊ शकतो,
1: दोन पिकं घेऊ
0: आणि वेळ सुद्धा वाचवू शकतो.
1: म्हणजे एक झाली आपली बँक, जे बँकेत आपले पैसे आपण जमा ठेवू शकतो. म्हणजे आपल्याला जो आपला खर्च आहे घरचा, घरगुती खर्च म्हणतो आपण, किराणा म्हणतो, काही म्हणतो, तर अशा पद्धतीने आपण त्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालू शकतो. आणि जो आपला खर्च झालेला आहे तो आपण आपल्या पालक, मेथी, सांबार या गोष्टीवर आपण काढू शकतो.
0: हो, खूप छान सांगितलं सर. आपण भाजीपाला प्रकारातील पिकांची लागवड करायची असेल तर साधारणतः बाजारपेठेचा विचार करणं गरजेचं आहे का? तर आपण बाजारपेठेचा विचार करत असता का सर?
1: हो, मी बाजारपेठेचा तो विचार करतोच, पण माझे स्वतःचे 350 ग्राहक उरडला आहेत आणि दर संडे मार्केट म्हणून संडेला दर रविवारी आम्ही भाजीपाला पोहोचवतो. व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी पूर्ण ऑर्डर घेत असतो आणि जेवढ्या ऑर्डर पडल्या तेवढ्या ऑर्डर त्यांच्यापर्यंत रविवारी दिवशी पोहोचवून देतो. कारण की आम्हाला बाकी दिवस सुद्धा काम आहे, शेतीचे काम असतात आणि कंपनी सुद्धा काम असते, जे जीवाणू संघ आहे, शेतकरी आहे, त्याच्यामुळे आम्ही एक दिवस घेतला की जे शेतकऱ्यांचा माल आहे तो आपण व्यवस्थित टाइमवर रविवार दिवशी आम्ही त्यांना पोहोचून देतो.
0: सर, आपण सांगितलं आपले 350 ग्राहक आहे तर ही बाब खूप छान आहे आणि अशाच प्रकारे इतरही शेतकरी काम असं शेतीच्या माध्यमातून करू शकतात आणि पैसे कमवू शकतात. सर, भाजीपाला पिकांप्रमाणेच फळ पिकही तेवढीच महत्वाचे असतात, अशा प्रकारातील पीक पद्धती राबवल्याने खरंच फायदा होऊ शकेल का?
1: विषमुक्त फळे जर ग्राहकांना मिळत असेल तर निश्चितच ग्राहकांची पसंती असते आणि चवीमध्ये खूप तफावत असते. रासायनिकच्या माध्यमात आणि विषमुक्त फळ्याच्या जर विचार केला तर खूप चांगला, म्हणजे त्याला चव येते. आणि अशातच माझ्याकडे मोसंबी हे पीक विषमुक्त फळ आहे. तर अमरावती सारख्या ठिकाणी जे दादा देशमुख म्हणून जे ऑर्गॅनिकमध्ये आपल्या अमरावतीमध्ये भाजीपाला विकतात त्यांना, अमरावतीतून माझं गाव इथून 100 किलोमीटर आहे,

0: आणि वरुडला त्यांना आम्ही डिलिव्हरी देतो आणि ते इथं अमरावतीला त्याची विक्री करतात. त्यांची सुद्धा खूप चांगली पसंती आहे. म्हणजे निश्चितच जर रासायनिकच्या फळात आणि विषमुक्त फळात जमीन आसमानचा फरक पडतो.
1: हो बरोबर आहे, चवीमध्ये तर फरक पडतोच पण आपल्या शरीरावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. भाजीपाला प्रकारातील पिकांची लागवड करत असताना ग्राहकांच्या आवडीनुसार भाजीपाला पिकांची आपण लागवड करतो, तर मग या भाजीपाला पिकाची लागवड करत असताना आपण साधारणतः भाजीपाला वर्गीय पिके, फळवर्गीय पिके किंवा कंदवर्गीय पिके अशा प्रकारातील भाजीपाला पिकांची लागवड करत असताना आपला कल कोणत्या प्रकारातील भाजीपाला पिकाच्या लागवडीकडे आहे सर?
0: भाजीपाला पिकांमध्ये दररोज लागणाऱ्या जे ग्राहक आहेत हे दर हप्त्याचे म्हणजे हप्त्याभराचा बाजार घेतात. त्याच्यामुळं त्यांना जे दररोजचे लागणाऱ्या वस्तू आहे, वांगे आहे, मिरची आहे, टोमॅटो आहे किंवा आलू आहे, कांदा आहे, जसजशी ग्राहकांची मागणी. आम्ही सुरुवात जरी वांग्यापासून केली असेल तरी आज आम्ही 3 वर्षात बहुसंख्य वांगे झालं, कारली, मिरची, भेंडी हे सगळे मिश्र पीक घेऊन आम्ही ग्राहकांच्या मागणीनुसार त्या पद्धतीने पिकवायचा प्रयत्न करत आहोत. आणि निश्चितच दर सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने मिळत आहे. जर आपण विचार केला तर बाजार मूल्यापेक्षा चांगला दर आम्हाला ग्राहक देत आहे आणि त्याचा जो पडसाद आहे ते आज आम्हाला दिसून राहिलेच आहे.
1: म्हणजे एकाच पिकावर तुम्ही थांबले नाही तर त्यात विविधता आणली आहे. चांगल्या गुणवत्तेचं जर भाजीपाला पिकांची लागवड करायची असेल तर आकर्षकपणा आणि चव ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि भाजीपाला पिकाचे उत्पादन घेत असताना विषमुक्त आणि सेंद्रिय उत्पादनासाठी कोणत्या घटकांचा वापर करून पीक उत्पादन करणं महत्वाचं आहे, तर अशा वेळेस आपण नेमकं काय करत असता?
0: सुरुवातीला तर सर्वात जास्त बियाण्यावर प्रक्रिया करून बियाणं चांगल्या पद्धतीने घ्यायचं. बियाण्याचं घेतल्यानंतर सुदृढ असं बियाणं जर घेतलं तर निश्चितच ते पण चांगल्या पद्धतीने निघते. त्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. जसं लहान बाळाला लसीकरण करणं गरजेचं आहे तसेच जे आपण बीज जमिनीत टाकतो त्याला सुद्धा बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण जैविक बीज प्रक्रिया करतो तेव्हा हवेतील नत्र, स्फुरद, पलाश जे आपण जे म्हणतो जीवाणू, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियुक्त जीवाणू राहते, ते ॲझोटोबॅक्टर पीएसबी आणि केएमबी ज्याला बीज प्रक्रिया केली जाते ज्या बियाण्याला आहे ते जैविक जीवाणू संघ आहेत. आणि त्याच्यानंतर जमिनीतून शेणखत झालं, गांडूळ खत झालं याच्या माध्यमातून पिकाची उत्पत्ती केली जाते. स्प्रेसाठी जर आपण विचार केला तर विव्हेरिया, मेटारायझम, व्हर्टिसिलियम लेकेनी यासारख्या जैविक बुरशीनाशकाचा वापर केला जाते. कीटकनाशक म्हणून जर आपण विचार जर केला दशपर्णी अर्क झालं, जीवामृत झालं, नीम ऑइल झालं किंवा सिलिकॉन सारखे सुद्धा स्प्रे आपण ऑर्गेनिक मध्ये चांगल्या पद्धतीने घेऊन आपण पिकाचा दर्जा चांगल्या पद्धतीनं आणि सुदृढ असं झाड आणि विषमुक्त भाजीपाला ग्राहकापर्यंत पोहोचू शकतो.
1: खरं तर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर रासायनिक घटकाचा वापर बऱ्याच ठिकाणी केला जातो, पण अशा वेळेस आपण जर रासायनिक घटकांचा वापर केला नाही तर उत्पादनात घट येत असतो, त्याला पर्याय म्हणून आपण काय करू शकता सर?
0: मी तरी सांगेन की एकाएकी ऑर्गेनिक शेती म्हणा किंवा जैविक शेती विषमुक्त शेतीकडे कल न देता जर स्टेप बाय स्टेप जर गेलो आज जमिनीचा जर विचार केला ती ही एका दिवसात खराब नाही झाली. बहुसंख्य दिवस लागले 10 ते 15 वर्षे 20 वर्ष आणि एक काळ गेल्यासारखा जमीन खराब होत चालली. आणि बहुसंख्य जण काय करतात की एकाच दिवशी त्या गोष्टीकडे का यावर्षी जर आपण विषमुक्त शेती केली तर लगेच आपल्याला त्याचे पडसाद पाहायला मिळत नाही. जोपर्यंत आपण 2 ते 3 वर्ष सातत्य त्या गोष्टीत ठेवणार नाही, सातत्य ठेवल्यानंतर जमिनीचा पोत, जमिनीतील जीवाणू आणि पाण्याचा निचरा सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित जर जमीन राहिली तर निश्चितच आपल्याला त्या चांगला फायदा दिसून येतो. आज जर आपण विचार बघला मी ऑर्गेनिक शेती करतो आणि एका वर्षात मला ते चांगल्या पद्धतीने रिझल्ट भेटून जाईल हा दृष्टिकोन चुकीचा आहे. आणि याच गोष्टीनं काय होते का तफावत निर्माण, सुरुवातीला ज्ञान असते रासायनिकचं आणि एकाएकी आपण विषमुक्त शेतीत जर पडलो तिथं निश्चितच आपल्याला घट दिसून येते. जर आपण डायरेक्ट न पडता जर आपण स्टेप बाय स्टेप जर या गोष्टीकडे जर वळलो म्हणजे गतीगती जर आपण त्या गोष्टीकडे गेलो तर निश्चित आपल्याला त्याचा फायदा चांगला दिसून येतो.
1: हो, कारण कोणत्याही गोष्टीला वेळ द्यावा लागतो. सर, आपण जे विषमुक्त सेंद्रिय पद्धतीने शेती करता तर त्या खरंच बाजारपेठेत विकल्या जातात का आणि चांगला भाव मिळतो का?
0: सुरुवातीला थोडस मला सुद्धा त्रास झाला, भरपूर त्रास झाला आणि मी म्हणजे एका भाषेत म्हणू का घट सुद्धा घाटा सुद्धा झाला का थोडस भाषेत माझा घाटा म्हणतो पण तो सुद्धा झाला. तरी पण मी त्या गोष्टीला म्हणजे मागे सरलो नाही कारण की आज ज्या गोष्टीत आपण पडलो ती गोष्ट जर आपल्याला परिपूर्ण करायची एक जिद्द असावी लागते, एक मना का मनात खंत सुद्धा होती का नाही आपण एवढं चांगलं पीक पिकवून राहिलो. आणि लोकांचा भरोसा असा राहते की प्रमाणीकरण आहे का, म्हणजे कोणत्याही गोष्टीला एक जर बघा तुम्ही रासायनिकचा माल जर विकत आहे तर त्याला प्रमाणीकरण मागत नाही, पण आपण जर विषमुक्त किंवा ऑर्गॅनिक सांगून जर आपण कोणती गोष्ट विकत त्यासाठी प्रमाण विचारतात. म्हणजे एका माणसाची किंमत का ज्यानं वर्षभर कष्ट केले आणि तो व्यक्ती तुम्हाला येऊन सांगत आहे की माझा ऑर्गेनिक आहे, प्लस मी हे पण सांगतो छाती ठोकून सांगतो की तुम्ही प्रमाणीकरणासाठी तयार होता अर्धे पैसे तुम्ही खर्च करा, अर्धे पैसे मी खर्च करतो.

0: आपण टेस्टिंग करून घेऊ या सुद्धा गोष्टी. तरी काही काही ठिकाणी हा विषय येतो की तुमच्याकडे प्रमाणीकरण आहे का, कोणतं सर्टिफिकेट आहे का, हे सगळं विचारलं जातं. जेव्हा या गोष्टीला सामोरं जावं लागलं त्या गोष्टीवर काम करायला आम्ही सुरुवात केली.
1: या सगळ्या कार्यामध्ये तुम्हाला यश मिळालं हे महत्वाचं आहे. एकूणच आतापर्यंतचा आपला अनुभव काय सांगता येईल आणि या विषमुक्त सेंद्रिय पद्धतीनं शेती आणि आपला अनुभव आणि या अनुभवाचा फायदा इतर शेतकऱ्यांसाठी आपण कसा करून देणार?
0: आताच मी बोललो की ज्या प्रमाणीकरणावर मी बोललो त्या प्रमाणीकरणावरच मी बोलणार. म्हणजे जेव्हा प्रमाणीकरणासाठी आम्ही सुरुवात केली तर आज माझ्याकडे 1,250 लोकांचा माझा जो ग्रुप आहे हा 1,250 लोकांचा ग्रुप आहे. आणि पीजीएस सर्टिफिकेट ज्याला 3-3 वर्ष लागतात त्या पीजीएस सर्टिफिकेट साठी अप्लाय करून आता मला ते पीजीएस सर्टिफिकेट मिळालं. म्हणजे आज माझ्याजवळ तो सुद्धा विषय आहे की कोणी जर मला प्रमाणीकरण जर मागितलं तर प्रमाणीकरण सुद्धा माझ्याकडे आहे.
1: तुम्ही दाखवू शकता?
0: हा दाखवू शकतो. आणि तेच ना, सुरुवातीला सगळे हसत होते म्हणजे हे काय शेती लावली, हे ऑर्गॅनिक शेती आहे, असं आहे तसं आहे. पण आणि सुरुवातीला जेव्हा मी 1/2 किलो पावभर लोकांपर्यंत पोहोचत होतो, नेऊन देत होतो, तिथे सुद्धा हसायचे. आज जर बघितलं का, एक पोरगा शिकलेला पोरगा, ग्रॅज्युएट झालेला पोरगा आणि सगळ्या गोष्टी आणि बाकी गोष्टींना सगळ्या गोष्टींना परिपूर्ण असणारा व्यक्ती जर 1/2 किलो पावभर जर माझ्या घरी नेतो तर लोकांचा दृष्टिकोन बदलतो. तर आज काळाची गरज अशी आहे का, जर कोणता एक नवयुवक जर त्या गोष्टीकडे बघत आहे आणि तो जर काम काहीतरी इनिशिएटिव्ह करत आहे आणि लोकांच्या चांगल्यासाठी करत आहे तर निश्चितच त्या गोष्टीला तुम्ही म्हणा, मी म्हणा किंवा ग्राहकाने सुद्धा प्रोत्साहन द्यायला पाहिजे. सुरुवातीला काय होते का, घरापाचेच म्हणा घरच्या जवळचे म्हणा सगळे हसत होते. पण आज जेव्हा त्यांना ती प्रगती दिसली, जेव्हा लोक वाढत गेले, ग्राहक वाढत गेले, आज जेव्हा मी घरून समजून एक बाजार घेऊन जातो लोकांना पोहोचून देतो, तेव्हा आज त्यांचा सुद्धा कल माझ्याकडे पाण्याचा बदलला. आणि ज्या मित्रांना मी 4 वर्ष अगोदर सांगत होतो की आपण अशी शेती करू तशी शेती करू तेव्हा ऐकत नव्हते, आज माझे सगळे मित्र असे बसून त्या गोष्टीवर सगळे विचार करतात की आपलं उत्पन्न पहिले कसं होतं, आपल्या वडिलांच्या हातचं कसं होतं, आज आपल्या हातावरचं कसं झालं. आणि त्या गोष्टीतून समजून घ्या इनिशिएटिव्ह घेऊन ते लोक माझ्या बरोबर बसून आता ते सुद्धा त्या गोष्टीकडे वळले आहे आणि आपण सुद्धा काहीतरी नवीन करू असं त्यांना आताच म्हणजे रोज आमच्या मिटिंग बसत आहे. आणि मुलं काहीतरी वेगळं करायचं आहे आपल्याला, सेंद्रिय शेतीमधून काहीतरी वेगळं करायचं आहे. तर आता आम्ही त्यांना तेच म्हणतो की आपल्याला जर शेती करायची आहे दादा तर स्टेप बाय स्टेप आपल्याला त्या गोष्टीकडे वळावं लागेल आणि गती गती जावं लागेल. जसे मला 4 वर्ष लागले तसे तुला सुद्धा 4 वर्ष त्या जमिनीतला रेसिड्यू कमी करायला लागतो आणि त्यानंतरच आपण त्या गोष्टीवर चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आणि विषमुक्त आणि सकस आहार आपण ग्राहकापर्यंत पोहोचवू शकतो.
1: सर आपण बोलले त्याप्रमाणेच, म्हणजे सुरुवातीला कोणतंही काम आपण सुरू करतो उपहास उडवला जातो किंवा लोक हसतात यावर चर्चा सुद्धा केली जाते. पण आपण सिद्ध करून दाखवलं आहे आणि याचा नक्कीच युवा वर्गाला युवा शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होईल. सर आपण आज या कार्यक्रमात आलात आणि विषमुक्त सेंद्रिय शेती आणि सद्यस्थिती या विषयावर खूप छान सखोल असं मार्गदर्शन केलं, याबद्दल मी आकाशवाणीतर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
0: मी सुद्धा आकाशवाणीचे आभार मानतो की माझ्यासारख्या एका साधारण शेतकऱ्याला इथं बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल तुमच्या सुद्धा मॅडम मी आभार मानतो. जय जय भारत.
2: श्रोते हो, आताचा आपण ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमामध्ये विषमुक्त सेंद्रिय शेती आणि सद्यस्थिती या विषयावर आशिष गुडदे यांच्याशी सरिता देशमुख यांनी साधलेला संवाद ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.

श्रोतेहो, आताच आपण ग्राम परिसर आणि शेतशिवार हा कार्यक्रम ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

0: पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
2: टॉप क्वालिटी सर्विस देणारे अंबा मॉड्युलर किचन.
3: ब्रँडेड ऍक्सेसरीज सह तयार होणारी टँडम मॉड्युलर किचन आजच भेटा ओन बाबा मंदिराजवळ दस्तूर नगर अमरावती येथे.
4: श्रोतेहो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 10:32 आणि 14 सेकंद झालेले आहेत. आता ऐकूया मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा कार्यक्रम गीत गंगा.
5: गीत गंगा.
4: श्रोतेहोच्या गीतगंगा कार्यक्रमामध्ये मी तुमच्याकरता आणलेली आहेत काही नॉन फिल्मी गीतं. आणि या कार्यक्रमाचा प्रारंभ करताना सुरुवातीला ऐकवतोय पद्मजा फेडानी जोगळेकर यांच्या स्वरातील हे गीत. शब्द आहेत सुरेश भट यांचे आणि संगीत यशवंत देव यांचं.

श्रोतो आपण ऐकताय गीत गंगा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमातील पुढलं गीत अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या स्वरामध्ये, शब्दरचना चंद्रशेखर सानेकर यांची आणि संगीत अवधूत गुप्ते यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत गंगा हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमातील पुढील गीत ऐकण्यापूर्वी घेऊया एक क्षणभर विश्रांती.
1: आई भाई, अक्का, मामा आणि काका, 100 गोष्टींपेक्षा एकच गोष्ट सांगतो. फक्त पैसे पाठवण्यासाठी QR स्कॅन करतात किंवा पिन टाकतात, पैसे मिळवण्यासाठी नाही.
2: RBI सांगते, QR कोड स्कॅन करताना किंवा पिन टाकताना नीट लक्ष द्या.

श्रोतेहो आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरामध्ये हे गीत. शब्दरचना चंद्रशेखर सानेकर यांची आणि संगीत अजय अतुल यांचं.

श्रोतेहो आता ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरामध्ये पी पी भावे यांची शब्दरचना. संगीतबद्ध केली आहे अनिल मोहिले यांनी.

0: श्रोतेहो, अजित कडकडे यांनी गायलेल्या या बहारदार गीतानेच आजचा हा गीतगंगा कार्यक्रम या ठिकाणी संपवित आहोत.
1: गीतगंगा.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोतेवाचा गीतगुंजन कार्यक्रम आहे नये तराने, अर्थातच नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. आणि तुमच्याकरता आणलेली आहेत काही नवीन प्रसिद्ध गाणी. चला तर मग प्रारंभ करतोय आजच्या या कार्यक्रमाचा पॅडमॅन या चित्रपटातील या गीताने, जे गायलं आहे अरिजित सिंग यांनी. शब्द आहेत कौसर मुनीर यांचे आणि संगीत अमित त्रिवेदी यांचं.

0: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणाज
2: टॉप क्वालिटी सर्व्हिस देणारे अंबा मॉड्युलर किचन
3: ब्रँडेड ऍक्सेसरीज सह तयार होणारी टँडम मॉड्युलर किचन आजच भेटा ओन बाबा मंदिराजवळ दस्तूर नगर अमरावती येथे
4: श्रोतेहो आपण आनंद घेत आहात आकाशवाणी अमरावती केंद्रावरून प्रसारित होत असलेल्या विविध कार्यक्रमांचं FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपच्या माध्यमातून सुद्धा आपण हे कार्यक्रम ऐकू शकता. ठीक 11:01 आणि 34 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतगुंजन.
5: गीतगुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन

श्रुते हो यानंतरचं गीत केदारनाथ या चित्रपटातील शब्द अमिताभ भट्टाचार्य यांचे, स्वर आणि संगीत अमित त्रिवेदी यांचं.

श्रोतेहो, यानंतरचं गीत आहे रेड या चित्रपटातील राहत फतेह अली खान यांच्या स्वर, मनोज मुंतशीर यांचे शब्द आणि तनिष्क बागची यांचं संगीत.

श्रोते हो, हे गीत आहे सुरमा या चित्रपटातील सुखविंदर सिंग आणि सुनिधी चौहान यांच्या स्वरामध्ये. शब्द आहेत गुलजार यांचे आणि संगीत शंकर एहसान लॉयंचं.

देव आता ऐकत आहोत पद्मावत या चित्रपटातील हे गीत शिवम पाठक आणि शैल हाडा यांच्या स्वरामध्ये. शब्दरचना AM तुराज यांची आणि संगीत संजय लीला भन्साली यांचं.

श्रोतेहो आपण ऐकत आहात कार्यक्रम गीत गुंजनाणी, त्या अंतर्गत नए तराने अर्थातच नवीन हिंदी चित्रपट गीतात आपण आज ऐकणार आहात. यानंतरचं गीत, पण त्यापूर्वी घेऊया एक क्षणभर विश्रांती.

0: सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 की धारा 12 के तहत पात्र नागरिक निशुल्क कानूनी सहायता न्याय बंधु मोबाइल ऐप और www.probono-toj.in से प्राप्त कर सकते हैं।
1: श्रोतेहो, पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। आणि आता तुमच्याकरता आणलेलं गीत आहे धडक या चित्रपटातील। स्वर आहे अजय गोगावले यांचा, शब्दरचना अजय अतुल यांची आणि संगीत अजय अतुल यांचंच।

शोधे हो यानंतरचं गीत शेरशाह या चित्रपटातील शब्दरचना आहे तनिष बागची यांची, संगीत तनिष बागची यांचं आणि स्वर आहे जुबिन नौटियाल आणि आसिस कौर यांचा।

श्रोते आता ऐकूया पुष्पा टू या चित्रपटातील गीत. स्वर आहे श्रेया घोषाल यांचा, शब्द आहेत रकीब आलम यांचे आणि संगीत देवीश्री प्रसाद यांचं.

श्रोते आपण ऐकत आहात गीतगुंजन कार्यक्रम आणि आजच्या गीतगुंजनमध्ये आपण ऐकत आहात नए तराने अर्थातच नवीन हिंदी चित्रपटातील गाणी. यानंतरचं गीत तुमच्याकरता आणलेलं आहे केसरी या चित्रपटातील. शब्द आहेत मनोज मुंतशीर यांचे, संगीत आरको मुखर्जी यांचं आणि स्वर बी प्रीक यांचं.

श्रुतेहो यानंतरचं गीत आहे तानाजी या चित्रपटातील हर्षदीप कौर यांच्या स्वरामध्ये. शब्दरचना अनिल वर्मा यांची आणि संगीत सचेत परंपरा यांचं.

श्रुतीवाच्या कार्यक्रमातील शेवटचं गीत आता ऐकवतो आहे बागी टू या चित्रपटातील अंकित तिवारी आणि श्रुती पाठक यांच्या स्वरामध्ये. शब्द आहेत कुमार यांचे आणि संगीत गौरव रोशन यांचं.

0: श्रुते हो या गीतासोबतच आजचा गीतगुंजन अर्थात नये तराने हा कार्यक्रम या ठिकाणी संपवित आहोत.
1: गीतगुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन गीतगुंजन
2: क्वालिटी सर्विस देणारे अंबा मॉड्युलर किचन.
3: ब्रँडेड ऍक्सेसरीज सह तयार होणारी टँडम मॉड्युलर किचन आजच भेटा ओन बाबा मंदिराजवळ दस्तूर नगर अमरावती येथे.
0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या ऍपवर. ठीक 12:09 झालेले आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आता आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, लहानपणी शाळेत म्हटलेली प्रतिज्ञा अजूनही आपल्या आठवणींच्या कप्प्यात दडलेली आहे. त्यातलीच एक ओळ म्हणजे माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेनं नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. बालपणी जरी याचा अर्थ तेवढा नीटसा कळत नव्हता, तरी आता मात्र त्याची ओळख झाली आहे. साऱ्या जगात वेगवेगळी संस्कृती आहे. तेव्हा आज आहे 21 मे. आजचा हा दिवस जगातील संस्कृतीचं वैविध्य साजरी करण्यासाठी, शांतता राखण्यासाठी आणि विविध संस्कृतीमधील संवादाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी पाळला जातो. आणि तो दिवस आहे संवाद आणि विकासासाठी सांस्कृतिक विविधतेचा जागतिक दिन. या दिवसाच्या निमित्तानं विविध संस्कृतीच्या समृद्धतेबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आपणही हातभार लावूया. आणि आता वळूया आपल्या मालिकेकडे. ऐकूया आरोग्य संवाद ही मालिका. या अंतर्गत जयश्री शिवलकर यांची सुवर्ण पाटील यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. आजचा विषय आहे आत्मविश्वासाची पायवाट. चला तर ऐकूया. नमस्कार डॉक्टर जयश्री शिवलकर, आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार.
0: मैत्रिणींनो, जीवनामध्ये प्रत्येक टप्प्यावर अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट कोणती, तर ती म्हणजे आत्मविश्वास. स्वतःबद्दलची खात्री किंवा मी हे छान करू शकते ही जाणीव. परिस्थिती कोणतीही असो, आत्मविश्वास पूर्ण जगण्याची जर सवय असेल तर ती व्यक्ती नक्कीच पुढे जाऊ शकते. आणि स्वतःवरचा आत्मविश्वास वेगवेगळ्या गोष्टींमधून, विचारांमधून, अनुभवांमधून वृद्धिंगत होतो, फुलतो. पण त्यासाठी आपली प्रकृती, आपली तब्येत देखील निरोगी असायला हवी. चला तर आज जाणून घेऊया आरोग्य संवाद या आपल्या मालिकेमध्ये आत्मविश्वासाची पायवाट या विषयावर डॉक्टर जयश्री शिवलकर यांच्याकडून मार्गदर्शन. तर जयश्री ताई, आम्हाला सांगा की हा आत्मविश्वास महत्वाचा काय आहे.
1: नमस्कार. सर्वप्रथम हा इतका महत्वाचा विषय घेतल्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करते. कारण आत्मविश्वास ही गोष्टच अशी आहे की जी आपल्याला जीवनामध्ये अतिशय आवश्यक असते आणि मुख्य म्हणजे ती आपल्या आतमध्ये असते.
0: हो,
1: म्हणूनच त्याला आत्मविश्वास असं आपण म्हणतो असतो. म्हणजे स्वतःचा स्वतःवर विश्वास. आणि जेव्हा स्वतःचा स्वतःवर विश्वास असतो तेव्हा आपल्याला स्वतःबद्दल पण चांगलं वाटत असतं आणि आपल्या आजूबाजूला होणाऱ्या घटनांकडे सुद्धा सकारात्मक दृष्टीने बघण्याची आपली एक दृष्टी विकसित होत असते. त्याच्यामुळे आत्मविश्वास हा आजच्या काळामध्ये अतिशय महत्वाचा आहे.
0: तो एक जीवनाचा अविभाज्य भाग आहे असंही आपण म्हणू शकतो.
1: हा, चांगल्या रीतीने जर आपल्याला जीवन जगायचं आहे, आपल्याला जे उपलब्ध झालेलं आहे त्या उपलब्धतेमधनं आपल्याला जर पुढे जायचं आहे, विकास करायचा आहे किंवा प्रगती करायची आहे किंवा एक समाधान मिळवायचं आहे, यश मिळवायचं आहे, तर मला असं वाटतं आत्मविश्वास ही आपली खूप मोठी पुंजी आहे. आणि इथे ऐकणाऱ्या महिलांना किंवा त्यांच्या मुलांना मी हे सांगेन की ह्याच्यासाठी पैशाची गरज नसते. म्हणजे बरेचदा काय असतं की आर्थिक दृष्ट्या जर आपण तेवढे सक्षम नसू तर एक आत्मविश्वासाची कमतरता येऊन जाते आणि मग असं वाटतं की माझ्याकडे पैसे नाहीये किंवा आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीये तर मी आयुष्यात काही करू शकणार नाही. तर अशांना आपण सांगू शकतो की तुमच्यात जर आत्मविश्वास असेल तर तुम्ही या गोष्टीवर सुद्धा मात करून आपल्या आयुष्यामध्ये अनेक चांगल्या संधी आणू शकता, उपलब्ध करून घेऊ शकता आणि पुढे जाऊ शकता. इतका महत्वाचा आहे हा आत्मविश्वास.
0: खरं खरं. तर महिलांनी आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करावं?
1: खूप चांगला प्रश्न आहे हा. कारण आत्मविश्वास जो आपला विकसित होत असतो तो आपल्या आत्मनं तर होत असतो, परंतु त्याला बाजूच्यांची साथ लागत असते. म्हणजे दुसरे आपल्याला कशा दृष्टीने बघत असतात त्या दृष्टीने आपला स्वतःचा एक स्व, ज्याला आपण म्हणतो, किंवा आपलं सेल्फ ज्याला म्हणतो, ते विकसित होत असतं. तर आता आपल्या इथे बरेचदा महिलांना अशा खूप संधी मिळत नाही किंवा असे खूप प्रसंग येत नाही की त्यांचं भरभरून कौतुक होईल किंवा त्यांच्या कामाचं कौतुक होईल किंवा त्यांच्या अस्तित्वाचं कौतुक होईल. कारण एक टेकन फॉर ग्रांटेड की जसं आता महिला आहे, घरकाम आहे, करतातच आहे, नोकरी आहे, करतातच आहे. तर रोजच्या व्यवहारात त्यांचा आत्मविश्वास वाढेल असे खूप प्रसंग येत नाही. पण इथे महिलांनी काय केलं पाहिजे की स्वतः त्याच्याबद्दल जाणीव करून घेतली पाहिजे की हे मला

0: करायचं आहे, म्हणजे समोरचा त्याच्यामध्ये हातभार लावेल की नाही ह्याची आपण नाही काही गॅरंटी देऊ शकत. पण मी आहे ना, मी माझ्याबद्दल जर छान फील करू शकते, मी जर माझ्या क्षमतेबद्दल विश्वास बाळगू शकते, किंवा मी जर मला एक पुढचे जे माझे लाईफचे किंवा जीवनाचे टप्पे आहे त्याच्यात जाताना एक सकारात्मकता ठेवायची आहे, हे असे विचार जर महिलेने मनात आणले तर तिचा आत्मविश्वास वाढेल. पण त्याच्यासाठी जर ती पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून राहिली तर सध्याच्या परिस्थितीत तेवढा तिला बाहेरनं सपोर्ट मिळेल की नाही हे आपण नाही सांगू शकत. पण तिने स्वतः जर मनावर घेतलं तर ती नक्कीच आपला आत्मविश्वास विकसित करू शकते.
1: जयश्रीताई, आपण पाहतो की अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपण करत असतो आणि त्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो आणि हा आनंद सुद्धा आपला आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतो, तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो, आता जसं तुम्ही म्हटलं की छोट्या छोट्या गोष्टी आपण करत असतो त्याच्यातनं आपण आनंद मिळवत असतो, पण खरंच जर असा तुम्ही महिलांना प्रश्न विचाराल की तुम्ही रोज कोणत्या छोट्या गोष्टी करताय की ज्याच्यानी तुम्हाला आनंद मिळतो आहे, तर तुम्हाला कदाचित उत्तर निगेटिव्हच येईल आहे की मी तर काही असं विशेष करतच नाही. पण जसं मी उदाहरण देईल की एखाद्याने ठरवलं की मला बगीच्याची आवड विकसित करायची आहे आणि रोज मी ते काम 10 मिनिटं का होईना करते, 15 मिनिटं का होईना करते आहे. जे मी बी लावलं होतं त्याला आता झाड आलेलं आहे, त्याला फुलं आलेले आहे, तर अशा जर घटना काही आपण केल्या तर त्याच्यातनं आनंद मिळू शकतो. तर इथे म्हणजे महिलांना हे सांगणं खूप गरजेचं आहे की तुम्ही अशा गोष्टी करा की ज्याच्यातनं तुम्हाला आनंद मिळेल. असं नाही होणार की आपण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाच्या आनंदासाठीच करतो आहे, पण थोडासा वेळ काढून किंवा आपण जे करतो आहे ते आनंदाने करणं हे जर महिलांनी अंगीकारलं तर मला असं वाटतं त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आहे.
1: आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर हा आत्मविश्वास वाढतो का?
0: हो, खरं म्हणजे हे दोन्ही बाजूनी खरं आहे. म्हणजे आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर कुठलीही गोष्ट करायला आपल्याला मनामध्ये सकारात्मकता येईलच. पण आपला जर आत्मविश्वास चांगला असेल तर आपलं आरोग्य पण चांगलं राहील. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी परस्पर पूरक आहे आणि म्हणून ज्या व्यक्तीला आपण जे करतो आहे त्याच्यामध्ये जर आनंद येत असेल किंवा त्याच्यामध्ये त्याचा विश्वास वाढत असेल आहे, त्याच्यामुळे त्या व्यक्तीला जर समाधान मिळत असेल तर त्याचा त्याच्या आरोग्यावर नक्कीच सकारात्मक परिणाम होणार. कारण एक आनंद अशी गोष्ट आहे की जी आपल्याला आपल्या शरीरामध्ये एक हॅपी हार्मोन्स निर्माण करत असते. त्या हॅपी हार्मोन्सचा आपल्या पूर्ण सिस्टमवर अगदी चांगला परिणाम होत असतो. जसं कोणाला व्यायाम केल्यानंतर छान वाटतं किंवा कोणाला गाणं म्हटल्यानंतर छान वाटतं, तर अशी कुठली तरी गोष्ट जर आपण केली ज्याच्याने आपल्याला छान वाटेल, आपल्याला सकारात्मकता येईल, तर आपलं आरोग्य पण चांगलं राहील. आणि नॅचरली कोणती गोष्ट करण्यासाठी आधी सर्वप्रथम आपलं आरोग्य चांगलं राहणं आवश्यक आहे, तर दोन्हीचा खूप परस्पर संबंध आहे.
1: आणि आताच तुम्ही म्हणालात की स्वतः थोडासा वेळ काढायला पाहिजे, म्हणजे स्वतःसाठी त्या व्यक्तीनं काही असा थोडासा तरी रिकामा वेळ किंवा मोकळा वेळ देणं गरजेचं आहे का?
0: हो, म्हणजे कसं आहे की आपले जे रोजचे कामं असतात ज्याला आपण डेली लिव्हिंग ऍक्टिव्हिटीज म्हणतो त्याची आपल्याला सवय झाली असते.
1: हो,
0: ते एक रुटीन झालेलं असतं. त्याच्यामुळे रोज स्वयंपाक करून आपल्याला आनंद येईल बा किंवा रोज आपण तीच ती गोष्ट करून आपल्याला आनंद मिळेल असं होणार नाही. पण एखादी गोष्ट जर आपण आपल्या स्वतःसाठी केली आणि ती डेव्हलप होताना पाहिली किंवा विकसित होताना पाहिली तर त्याच्यातनं आपण आनंद घेऊ शकतो किंवा त्याच्यातनं समाधान मिळू शकतं. जसं कोणाला सोशल वर्क असेल आहे, कोणाला गार्डनिंग असेल आहे, तर अशा विविध गोष्टीतनं आपल्याला आनंद मिळू शकतो आणि आनंदासोबतच आपला आत्मविश्वासही वाढतो की मी काहीतरी करते आहे, मी काहीतरी करू शकते आहे, मी माझ्यासाठी वेळ काढते आहे किंवा ह्या गोष्टींनी मला एक मानसिक समाधान मिळतं आहे आणि काल ही गोष्ट मी अशी करत होती आणि आज मी ती अधिक चांगली करते आहे, या गोष्टींनी सुद्धा आपला आत्मविश्वास वाढत असतो.
1: जयश्रीताई, दैनंदिन जीवनामध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी नेमकं काय काय करावं?
0: आत्मविश्वास वाढण्यासाठी सगळ्यात पहिले जे आपल्याला करायचं आहे की स्वतः बद्दल नकारात्मक विचार किंवा नकारात्मक बोलणं टाळलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांनी आपल्याला बरं वाईट बोलण्याच्या आधीच आपण बरेचदा स्वतःला म्हणत असतो की माझी हाईटच अशी आहे, माझा रंग तसा आहे, मी काही करू शकत नाही, मी बाहेर काही केलं नाही, घरी माझ्या कामाची कोणाला किंमत नाही. हे असे विचार जर तुमच्या मनात वारंवार येत गेले की जे हे तुमचेच विचार आहे, हे दुसऱ्यांनी नाही दिलेत, यांनी आपली स्वप्रतिमा कमी होत जाते. म्हणजे आपल्या मनामध्ये आपलीच स्वप्रतिमा कमी होते आणि स्वप्रतिमा कमी झाली की आपला आत्मविश्वास कमी होतो आणि आपल्या मनामध्ये थोडं नैराश्य येतं किंवा आपल्याबद्दल स्वतःबद्दल डाऊट्स येतात आणि मग त्याच्यातनं एक किंवा इंग्रजीमध्ये ज्याला लो

0: सेल्फ एस्टीम म्हणतात की आपली स्वतःचीच किंमत आपल्या मनामध्ये कमी असते. तर सगळ्यात पहिले प्रत्येक महिलेनी हे केलं पाहिजे की स्वतःला पॉझिटिव्ह टॉक केलं पाहिजे की मी हे छान करते बा, की माझा स्वयंपाक छान असतो, किंवा माझं घर स्वच्छ असतं, किंवा माझ्या मुलांचा अभ्यास मी घेते ते मला आवडत आहे, त्याचा त्यामुळे त्यांच्यावर चांगला परिणाम होत आहे, किंवा ज्या कोणत्या गोष्टी त्या रोज करत असतील आहे त्याच्याबद्दल त्यांना एक सकारात्मक विचार त्यांच्या मनात जर आला तरच त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो.
1: तर स्वप्रतिमा आणि आत्मविश्वास यांचा काय संबंध आहे?
0: स्वप्रतिमा ही आपण आपल्या मनामध्ये स्वतःबद्दलची बनत असतो, ज्याच्यासाठी दोन तीन गोष्टी कारणीभूत असतात. एक तर मी जसं म्हटलं की आपण स्वतः स्वतःबद्दल काय समजतो, दुसरं हे की दुसरे माझ्याबद्दल काय समजतात. आणि बरेचदा दुसऱ्यांच्या ज्या बोलण्याचा प्रकार असतो किंवा त्यांच्या बोलण्याचा जो एक मतितार्थ असतो किंवा त्याच्यातलं जे मेसेज असतो तो जर निगेटिव्ह असेल, सातत्याने निगेटिव्ह असेल, तर मात्र व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. जसं आता ती हाऊस वाईफ असेल आहे आणि वारंवार तिला आहे की तू तर पैसेच नाही कमवत, किंवा इतर बायका पहा कशा करतात आहे, तू ते करतच नाही, तर ती आनंदाने घरकाम करते आहे ते पण ती करू शकणार नाही. म्हणजे तिला स्वतःला पण तसंच वाटत राहील आणि बाहेरचे पण अशाच कमेंट जर करत राहिले तर त्या स्त्रीचा स्वप्रतिमा आधी कमी होईल आहे, आणि स्वप्रतिमा कमी झाली की आत्मविश्वास कमी होतो. स्वप्रतिमा मला किती महत्वाची आहे किंवा त्याच्या दृष्टीने मी स्वतःच बद्दल किती महत्व देते आहे स्वतःला किंवा माझ्या लाईफला किंवा माझ्या अचीवमेंट्सला, यांनी आपलं एक मानसिकता तयार होत असते आणि त्या मानसिकतेनी आपला कॉन्फिडन्स वाढत असतो. म्हणजे स्टेप्स जर तुम्ही विचारल्या तर एक पॉझिटिव्ह सेल्फ टॉक, म्हणजे स्वतःबद्दल एक सकारात्मक बोलणं, स्वतःबद्दल सकारात्मक विचार आणणं, मग त्याच्यातनं एक सकारात्मक स्वतःची स्वप्रतिमा करणं, त्याच्यामुळे स्वतःबद्दलची भावना जी आहे ती पॉझिटिव्ह होणं, सकारात्मक होणं, ज्याला आपण पॉझिटिव्ह सेल्फ एस्टीम म्हणू, आणि मग तुम्हाला आत्मविश्वास येतो. तर या आत्मविश्वासाच्या पायऱ्या आहेत.
1: अच्छा, जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला ऍक्सेप्ट करते किंवा ती आपलं म्हणणं मान्य करते तेव्हा मग आपला आत्मविश्वास थोडासा वाढतो ना?
0: वाढतो, नक्कीच वाढतो. कारण मी म्हटलं की आत्मविश्वास जो आहे ना तो जसा आपल्या विचार करण्यामधून येतो तसा तो दुसऱ्यांच्या बोलण्यातनं पण येत असतो.
1: हो,
0: जसं आजकाल आपण पाहिलं आहे की आई जर कमी शिकलेली असली आणि मुलं मोठे होतात तर त्या मुलांना मी रागवू शकते की नाही हा पण आईला डाऊट येतो. कारण काय, तिचा आत्मविश्वास कमी झालाय. कदाचित मुलं तिला म्हणतात तुला काय समजतं, तू कुठे बाहेर जाते का, तू अभ्यास केलाय का. तर असं जेव्हा समोरच्याने बोललं तेव्हा व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो. खरं म्हणजे मातृत्व जे आहे त्याचा अभ्यासाशी काही संबंध नाही आहे, ती भावना आहे, ते कर्तव्य आहे, ते तर आई करतच असते ना, शिक्षित असो का अशिक्षित असो. पण जेव्हा समोरचा व्यक्ती असं म्हणतो तेव्हा त्यांचे आत्मविश्वास कमी होतो. आणि मी तर आजकाल बरेचदा असं म्हणते की आपला पालकत्वाचाच आत्मविश्वास कमी व्हायला लागलेला आहे, की मुलांचं ऐकायचं, मुलांच्या मनासारखं करायचं, टीचरच्या मनासारखं करायचं, असं करता करता एक पालक म्हणून आपली जी भूमिका आहे तिथे सुद्धा मला आत्मविश्वासाची कमी दिसते, की मी माझ्या मुलाला रागव का नको रागव, किंवा त्यांनी एखादी चुकीची गोष्ट केली आहे तर मी त्याला बरोबर सुधरवू का नाही सुधरवू. अशा अनेक पातळीवर आम्ही असं बघतो की पालकांचा एक पालकत्वाचा आत्मविश्वास कमी झालेला आहे, आणि मग अशा ठिकाणी आपल्याला मुलांच्या समस्या आढळून येतात. त्याच्यामुळे पालकत्व सुद्धा आपल्याला एक आत्मविश्वासानेच करणं गरजेचं आहे.
1: मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आरोग्य संवाद या मालिकेत आत्मविश्वासाची पायवाट याविषयी डॉक्टर जयश्री शिवलकर यांचं मार्गदर्शन. तर जयश्री ताई, आता असं सांगा की घरातून किंवा कुटुंबातून आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण कशी मदत घेऊ शकतो?
0: जसं आपण एक म्हटलं की एक मूल लहान असतं घरी, तर तेव्हा आपण त्या मुलाशी कशा पद्धतीने बोलत असतो, त्या मुलाच्या भलेही फिजिकल कॅरेक्टर्स आपण ज्याला म्हणतो, शारीरिक त्याचे जे हे असतील, मग त्याचं वागणूक जी असेल आहे, मग त्याचे बुद्धिमत्ता जी असेल आहे, किंवा ओव्हरऑल जनरल गोष्टी ज्या असतात की ज्याद्वारे मुलांचा विकास होत असतो, त्याच्याबद्दल जर आपण सारखं निगेटिव्ह बोललं तर त्या मुलाचा आत्मविश्वास कमी होतो. मग ते शाळेत असो, घरी असो का मित्रांमध्ये असो. तसंच एखादी महिला जेव्हा घरी असते आणि तिच्या आजूबाजूचे जे लोक असतात त्यांनी जर तिच्या कार्यपद्धतीबद्दल, तिच्या वर्तनाबद्दल किंवा तिच्या सवयींबद्दल किंवा अनेक गोष्टींबद्दल जर सातत्याने निगेटिव्ह बोलणं केलं तर त्या महिलेचा आत्मविश्वास नक्कीच कमी होईल. आणि अशा कमी झालेल्या आत्मविश्वासामधनं बाहेर निघण्यासाठी तिला स्वतःची इच्छाशक्ती जबरदस्त ठेवावी लागेल आणि आधी स्वतः

0: इकडे सकारात्मक बदल घडवून आणावे लागतील आहे की माझ्या आयुष्यात कुठे निगेटिव्हिटी आहे तिला मला दूर करायचं आहे आणि माझ्या आयुष्यात काय पॉझिटिव्हिटी आहे ते मला करायचं आहे. असं जर तिने स्वतःचा विचार केला तर कदाचित ती स्वतःचा आत्मविश्वास वाढवू शकते. बालपणापासूनच ही प्रक्रिया सुरू झालेली असते आणि साधारण किशोरवयीन वयापर्यंत इस्तोर ती पुष्कळशी स्टेबल झालेली असते. त्याच्यामुळे बालपणात जर आपल्याला सकारात्मक अनुभव मिळाले, आपल्याला जर आपल्या कार्याचं कौतुक झालं, तर मुलांचा आत्मविश्वास हा वाढतो. प्रत्येक ठिकाणी आपण स्वतःवर विश्वास ठेवला आणि आपल्या आयुष्यातल्या ज्या गोष्टी उपलब्ध आहे त्याच्यातनं पुढे जायची मानसिकता ठेवली तर आपला आत्मविश्वास पुढे जाऊन आपण यशस्वी नक्की होऊ शकतो.
1: बरं, आता इथे कधी कधी काय होतं की ओव्हर कॉन्फिडन्स पण असतो काही जणांमध्ये, तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो, जसं बरेचदा हा शब्द कुठे आपण वापरतो माहितीये का, म्हणजे महिला कुठे वापरतात, आपल्या मुलांना परीक्षेबद्दल त्या म्हणतात की म्हणजे काय अभ्यास झाला नसतो पण तो मुलगा सांगतो माझा अभ्यास झालाय, पेपर चांगला झाला नसतो पण तो मुलगा सांगतो माझा पेपर चांगला झालाय. आणि मग जेव्हा 15 दिवसांनी त्याचा पेपर येतो आणि त्याला जेव्हा तेवढे अपेक्षित मार्क मिळत नाही तेव्हा त्याला नैराश्य येतं. आता हे कशातनं झालेलं आहे, ओव्हर कॉन्फिडन्स कशातनं आलेलं आहे की आत्मविश्वासाची जी एक पायरी आहे ज्याला आपण म्हणतो सेल्फ अवेअरनेस, म्हणजे स्वतःची जाणीव. तर आता हेच उदाहरण जर घेतलं की त्या मुलाला आपल्या क्षमतेची जाणीव योग्य रीतीने होणं की माझा अभ्यास झालाय की नाही झालाय किंवा माझा पेपर चांगला गेलाय की नाही गेलाय ही जाणीवच नाही हा, त्यामुळे तो ओव्हर कॉन्फिडंट आहे की मी लिहून आलो, माझा झाला होता अभ्यास, मी ट्युशन अटेंड केली होती, पण कळतं कधी? जेव्हा पेपरमध्ये मार्क कमी मिळतात. त्याच्यामुळे जेव्हा तुमचा हा सेल्फ अवेअरनेस बरोबर नसतो, म्हणजे स्वतःबद्दलची जी क्षमता आहे त्याच्या जाणीवेची तुमची जी आकलन असते ते बरोबर नसतं, तेव्हा आपण ओव्हर कॉन्फिडंट होतो. आणि जेव्हा तुमची क्षमता आहे पण तेवढं तुम्ही आकलन केलंच नाही या, तेव्हा त्याला आपण कमी आत्मविश्वास म्हणतो. म्हणजे झालाय त्याचा अभ्यास, आईला पण माहितीये की ह्यांनी केलेलं आहे, मुलाला येत आहे, पण तरी परीक्षेला जाताना मला जमेल की नाही, मला जमेल की नाही. मग कदाचित अशांना परीक्षेचा पेपर सोडवताना एन्झायटी होऊ शकते किंवा स्ट्रेस येऊ शकतो. तर एक योग्य आत्मविश्वास येण्यासाठी योग्य आकलन होणं, स्वतःच सेल्फ अवेअरनेस जो आहे तो अगदी योग्य पद्धतीने असणं हे खूप गरजेचं आहे. आणि सेल्फ अवेअरनेस मी ज्याला म्हणते की स्वतःबद्दलचं आकलन हे एक महत्वाचं जीवन कौशल्य आहे. आणि ते जर तुम्हाला नसेल तर ते तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. आणि ते जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपल्याला आपण एक आत्मविश्वासाचा पहिला टप्पा जो आहे तो गाठत असतो.
1: आत्मविश्वासाचे फायदे कोणकोणते आहेत?
0: ज्याचा आत्मविश्वास योग्य असतो तो व्यक्ती आपली क्षमता योग्य रीतीने वापरत असतो, हे एक झालं. दुसरी गोष्ट, त्याच्या विचार करण्यामध्ये एक सकारात्मकता असते, अचीव्ह केलेलं आहे किंवा आपल्या आजूबाजूला जे आहे त्याच्याबद्दल कुठेतरी समाधान असतं किंवा त्याचा समाजाकडे, स्वतःकडे, परिवाराकडे बघण्याचा दृष्टिकोन पण सकारात्मक असतो. आणि मग अशांच्या जेव्हा दुसरे लोक येतात तेव्हा त्यांना पण ती पॉझिटिव्हिटी जाणवते की ह्यांच्याशी बोलल्यावर छान वाटतं, बो
1: हो
0: आनंद वाटतो. परिणाम त्यांच्या ओव्हरऑल आयुष्यावर पण होत असतो, त्यांच्या आरोग्यावर पण होत असतो, त्यांच्या नातेसंबंधावर पण होत असतो. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या हातात खूप नाही आहेत त्याच्याबद्दल सतत कटकट जर करत राहिली तर कुठेतरी ही आत्मविश्वासाची कमी असं जाणवतं आणि त्यांच्यामध्ये सकारात्मकता नाही असं जाणवतं. मग त्यांच्याशी बोलल्यावर दुसऱ्यांना खूप प्रसन्नता येत नाही. पण ज्यांचा आत्मविश्वास चांगला असतो त्यांच्याशी बोलताना त्यांच्याकडनं आपण एक पॉझिटिव्ह एनर्जी पण घेतो.
1: जयश्रीताई, आता स्वॉट अनालिसिस म्हणजे काय आणि याचा आत्मविश्वासाशी काय संबंध आहे?
0: हो, आजकाल प्रत्येकाला काही ना काही काम करण्याची गरज पण आहे, इच्छा पण आहे, संधी पण आहे.
1: हो,
0: आहे ना. तर मग अशा ह्याच्यामध्ये आपण कोणतं काम करतो आहे किंवा आपल्याला पुढे चालून कुठलं काम करायचं आहे किंवा मुलांच्या बाबतीत त्यांना कुठलं करिअर करायचं आहे या संबंधात जेव्हा आपण सेल्फ अनालिसिस करतो म्हणजे स्वतःच आकलन करतो तेव्हा हा स्वॉटचा जो एक कन्सेप्ट आहे तो वापरला जातो. याच्यामध्ये SWOT असं म्हटलं जातं. तर हे एक निमोनिक आहे की जेव्हा आपल्याला कुठलं करिअरचा निर्णय घ्यायचा आहे किंवा मला पुढे बिझनेस करायचा आहे किंवा मला कुठे क्षेत्रात करिअर करायचं आहे, मग भले ते स्टुडंट्स असो का एखादी महिला असो, इव्हन मिडिल एजेड महिला असो की जिला आजपर्यंत काही केलं नाही बाहेर पण आता मला करायची इच्छा आहे, बो तर अशा वेळेस विचार केला पाहिजे, स्वतःचं आकलन केलं पाहिजे. तर याच्यात एस म्हणजे स्ट्रेंथ, किंवा माझी स्ट्रेंथ काय, किंवा माझं कुकिंग चांगलं आहे, किंवा मी बोलते चांगली, किंवा जे काय तिला मला मेकअप

0: करता येतो. तर हे माझं स्ट्रेंथ आहे. मग माझी विकनेस काय आहे की बा मी मला जे करायचंय ते मला घरात राहून करायचंय, मला बाहेर नाही जाता येणार, किंवा मी खूप कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही, किंवा इंग्लिश भाषा माझा विकनेस आहे. तर हे स्वतःला जाणीव होते की मला हे विकनेस आहे. मग ओ म्हणजे अपॉर्च्युनिटी, की माझ्या पुढे संधी काय आहेत, आणि टी म्हणजे थ्रेट्स, मार्गाने जातात मला कुठले बॅरियर्स आहेत किंवा कुठले अडथळे आहेत, ते मला आधीच माहिती असले तर कदाचित मी त्याला जास्त चांगल्या रीतीने फेस करू शकेन.
1: म्हणजे कधी एखाद्या गोष्टीचं दडपण किंवा थोडीशी भीती, जास्तीची भीती, ती सुद्धा चांगला परिणाम करते.
0: किंवा आपण त्या समस्येला फेस करण्यासाठी तयार असतो किंवा हो असं होणार आहे तर तुम्ही तयार असता. तर हे जे आहे स्वॉट अनालिसिस, पुष्कळदा करिअर निवडण्यामध्ये किंवा बिझनेसमध्ये, किंवा जसं आता इथे आपण महिलांचं बोलतो आहे की त्यांना काहीतरी आता आयुष्यात करायचं आहे, कळत नाही काय, तर त्यांनी जर स्वतः हे करून घेतलं, स्वतः करून घेतलं की मला काय जमतं काय नाही जमत, तर ते आपला मार्ग आत्मविश्वासाने नक्कीच निवडू शकतील.
1: आता आपण आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये ताणतणाव आणि आत्मविश्वास यांचा काही संबंध आहे का, याबद्दल काय सांगाल?
0: हो नक्कीच. आता मी जसं सांगितलं की आत्मविश्वासाचा जो पायवा आहे तो सेल्फ अवेअरनेस आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आहे? पॉझिटिव्ह टॉक, स्वतःबद्दलच पॉझिटिव्ह टॉक. तिसरं काय की मी काहीतरी करते आहे आणि त्याच्यातनं मला आनंद मिळतोय आणि दिवसेंदिवस माझी ती क्षमता वाढते आहे. आता या तिन्ही गोष्टी जर नसल्या, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतनं पण मला आनंद मिळत नाही, स्वतःच्या क्षमतांबद्दल मला अवेअरनेस नाही आणि मी जे करते त्याच्यात मला काही समाधान नाही, तर मग तो नक्कीच ताणतणाव परिस्थिती आहे. ती तर ताणतणावाचं सामना करायला सुद्धा जर कॉन्फिडन्स वाढवला आणि याच स्टेप्स घेतल्या, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक, छोटे छोटे टार्गेट्स देऊन स्वतःला सक्षम बनवणे, त्याच्यामध्ये आनंद घेणे आणि स्वतःचं स्वॉट अनालिसिस करणे, हे जर केलं तर एक चांगला आत्मविश्वास निर्माण होऊन ताणतणाव आपण नक्कीच कमी करू शकतो.
1: आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यासाठी काय काय करायला हवं?
0: आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यासाठी पहिले आपल्याला त्या क्षमतांची जाणीव पाहिजे. एखादी किटी पार्टी असते, रुटीन गोष्ट आहे किटी पार्टी असणं, पण त्या ह्याच्यात कोणीतरी म्हणतं की चला बा आपण डान्स करू, प्रत्येकीने एक डान्स करून दाखवा, आणि एखादी स्त्री असते ती अगदी उत्तम डान्स करते, तिला असं वाटतं अरे मला तर माहितच नव्हतं की मी डान्स करू शकते, किंवा मला माहितच नव्हतं मी गाणं म्हणू शकते, किंवा मी इतकं चांगलं लिहू शकते. म्हणजे पहिले तर त्याची जाणीव आपल्याला होणं गरजेचं आहे की मला हे आहे माझ्यात. मग दुसरं हे की मग मला हे विकसित करायचंय का, मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, मग त्याच्यासाठी छोट्या छोट्या स्टेप्स घेणं, मग त्या स्टेप्स घेऊन आनंद हे करणं, अशा रीतीने तुम्ही जर तो पायवा बनवला आणि त्याच्यात पुढे गेले तर मला असं वाटतं तुम्ही आत्मविश्वास नक्की स्वतःमध्ये आणू शकता आणि काहीतरी सकारात्मक कार्य तुमच्या हातनं नक्की घडू शकतं.
1: आत्मविश्वासाशी संबंधित कितीतरी वेगवेगळी जीवन कौशल्य आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हो, आत्मविश्वासाशी संबंधित सगळ्यात पहिलं जे जीवन कौशल्य आहे ते म्हणजे सेल्फ अवेअरनेस आहे, म्हणजे स्वतःची जाणीव, स्वतःबद्दलचं आकलन. त्याच्यानंतरचं दुसरं कौशल्य जे आहे ते म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डिसिजन मेकिंग, म्हणजे एक चांगला निर्णय मला माझ्या आयुष्यात घ्यायचा आहे, त्याचे पॉझिटिव्ह पण काय होणार आहे, त्याचे निगेटिव्ह पण काय इम्पॅक्ट आहे, सगळं जाणून घेऊन मी माझ्या आयुष्यात एक निर्णय घेते आहे. असा घाईघाईत काहीतरी भावनिक निर्णय मी घेत नाही, मी विचारपूर्वक निर्णय घेते आहे. तसंच एखादी समस्या आली तर ती हाताळण्यासाठी मला जे कौशल्य लागतं ते सुद्धा जीवन कौशल्य आहे. तर हे तीन जीवन कौशल्य तर अगदी आत्मविश्वास वाढण्यासाठी लागतातच. याच्या व्यतिरिक्त एक ज्याला आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणतो, ती चांगली असणं, म्हणजे माझ्या भावनांवर माझं नियंत्रण असणं, समोरच्यांच्या भावना मला समजून घेता आल्या पाहिजे, आणि तर आपण कुठली पण परिस्थिती चांगल्या रीतीने हाताळू शकतो आणि स्ट्रेस सुद्धा आपण मग मॅनेज करू शकतो. तर ही सगळी जीवन कौशल्य जर आपण वापरली तर आत्मविश्वास आपण नक्कीच हळूहळू डेव्हलप करू शकतो.
1: आत्मविश्वास आणि समाधान यांच्या विषयी काय सांगाल?
0: पहा, आपलं समाधान जे आहे ते पण आपल्या आतनच येत असतं. म्हणजे माझ्याकडे खूप जरी गोष्टी असल्या तरी माणूस असमाधानी राहू शकतो, किंवा माझ्याकडे काही नसलं तरी माणूस समाधान राहू शकतो. कारण ते समाधान हे आहे, ही वृत्ती आहे. आपल्याला जीवनात काय मिळालेलं आहे किंवा आपण काय करायचा प्रयत्न केलेला आहे याबद्दल जर आपण पॉझिटिव्ह टॉक करत आलो तर आपला आत्मविश्वास वाढतो आणि हळूहळू आपण आहे त्या परिस्थितीत समाधानी पण राहू शकतो. तर आत्मविश्वास आणि समाधान याचा खूप जवळचा संबंध आहे.
1: तर

0: डॉक्टर जयश्री शिवलकर, आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आत्मविश्वासाची पायवाट याविषयी आपल्या सगळ्यांना खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत डॉक्टर जयश्री शिवलकर यांची सुवर्णा पाटील यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. विषय होता आत्मविश्वासाची पायवाट.

0: आता ऐकूया जागर आर्थिक साक्षरतेचा. या मालिकेअंतर्गत कांचन करंदीकर यांची कविता कोहळ यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. चला तर ऐकूया. मैत्रिणींनो नमस्कार. आज आम्ही आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय अर्थतज्ञ कांचन करंदीकर यांना. कांचनताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: कांचनताई, बऱ्याच जणांना पैशाची बचत तर करायची असते पण योग्य दिशा माहीत नसते, मार्ग समजत नाही. मग अशा लोकांसाठी फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय, साध्या भाषेत समजावून सांगाल का?
1: हो नक्कीच. तर फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे आपल्या पैशांचा एक रोडमॅप असतो. आता जसं की नोकरी लागल्यावर किंवा आपला बिझनेस स्टार्ट झाल्यावर आपण पैसा कमवतो, मग त्या पैशाचा उपयोग आपले पुढचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, जसं शिक्षणासाठी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसा लागतो, रिटायरमेंटसाठी पैसा लागतो, घर घेण्यासाठी पैसा लागतो, तर हे सगळे उद्दिष्ट साधन करण्यासाठी त्या पैशाचं एक नियोजन करावं लागतं. तर त्या नियोजनालाच फायनान्शियल प्लॅनिंग असं आपल्याला म्हणता येईल. आता त्याच्यामध्ये बरेच विविध प्रकार असतात जे की आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत.
0: मग आजच्या काळात फायनान्शियल प्लॅनिंग आवश्यक आहे का, विशेषतः तरुणांसाठी, काय सांगाल?
1: आता पाहिलाच गेलं तर आजचा काळ हा खूप फास्ट आहे. मुलांना म्हणा किंवा आजकालच्या तरुण पिढीला खूप फास्ट मनी सवय आहे किंवा तशी त्यांची वृत्ती झालेली आहे. पण ते पाहत असतानाच आता महागाई ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे, तसेच तरुण पिढीची लाईफस्टाईल जी आहे ही खूप महाग होत चालली आहे. पण ऍट द सेम टाइम जॉब अनसिक्युरिटी सुद्धा खूप वाढली आहे, म्हणजे कारण एका वेळेस वर्षानुवर्ष कोणी जॉब करत चाललंय असं आजकाल फार कमी पाहायला मिळतं. जॉब स्विचिंगचं पण प्रमाण वाढलंय. तर अशा सिच्युएशन मध्ये किंवा अशा परिस्थितीत जर नोकरीला लागल्यापासूनच जर आपण फायनान्शियल प्लॅनिंग केलं तर पुढे येणारा स्ट्रेस हा कमी होतो. म्हणून तरुण असतानाच किंवा कमाईला लागल्यास फायनान्शियल प्लॅनिंग करणं हे अत्यंत गरजेचं आहे.
0: खूप छान सांगितलं कांचनताई. कारण लोक पैसे तर कमावतात पण तरीही त्यांना सारखा आर्थिक ताण जाणवत असतो, मग हे असं नेमकं का होतं?
1: तसं पाहायला गेलं तर हा प्रश्न खूप कॉमन आहे. कारण कसं आहे की लोक पैसे कमवतात पण नियोजनचा अभाव असल्यामुळे तो पैसा हा योग्यरित्या सेव्ह करत नाही. जर तो पैसा योग्यरित्या सेव्ह झाला नाही तर त्याचा योग्यरित्या खर्चही होत नाही किंवा त्याचा योग्यरित्या उपयोग होत नाही. म्हणून जेव्हा खरी पैशाची गरज असते, म्हणजे समजून चला की आपला कुठला मेडिकल इमर्जन्सी आली किंवा रिटायरमेंटच्या वेळेस, तर योग्य प्रकारे जर नियोजन नसेल तर या सगळ्या गोष्टींचा अभाव जाणवतो. म्हणून आपण म्हणतो की पैसा तर कमवतो पण जेव्हा पाहिजे तेव्हा त्या पैशाचा उपयोगच घेता येत नाही, कारण पैसाच हाताशी राहत नाही. तर ह्याच्यासाठी नियोजनचा अभाव हे प्रमुखतः मुख्य कारण असेल असं मला वाटतं.
0: तर सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट यामध्ये नेमका काय फरक आहे मग?
1: आता सेव्हिंग पाहायला गेलं तर सेव्ह करणे म्हणजे काय, तर तो पैसा सांभाळून ठेवणे. तर सेव्हिंग करणे म्हणजे पैसा सुरक्षित ठेवणे. आणि इन्व्हेस्टमेंट काय काम करतं, तर इन्व्हेस्टमेंट हा पैसा वाढवणे.

0: काम करतात. आता याच्यामध्ये कसा ताळमेळ साधता येईल की जेव्हा आपण कमायला लागतो तेव्हा पहिले स्वतःला पैसा सेव्ह करण्याची सवय लावा. जेव्हा पैसा सेव्ह व्हायला सुरुवात होईल तेव्हा तो पैसा हळूहळू इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा. आणि मग जेव्हा दिसेल की तुम्ही जो सेव्ह केलेला पैसा आहे तो इन्व्हेस्ट करून जेव्हा ग्रो होतोय तेव्हा तुमची आवड किंवा त्यापासून तुम्हाला जो मिळणारे प्रेरणा आहे ती आपोआपच हळूहळू वाढत जाईल. त्याच्यामुळे पैसा नुसता सेव्ह करून चालेल का? तर नाही. कारण महागाई ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. तुम्ही आज सेव्ह केलेला पैसा कदाचित पुढील 10 वर्षात तुम्हाला तेवढा पुरेसा नाही पडणार. त्याच्यामुळे तो पैसा नुसता सेव्ह करून चालणार नाही तर तो पैसा इन्व्हेस्ट करून त्या पैशाला वाढवणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. पैसा सेव्हिंग ही तुमची सुरक्षितता वाढवतो पण इन्व्हेस्टमेंट ही तुमची वेल्थ वाढवतो. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी तेवढ्याच आवश्यक.
1: अगदी बरोबर. आधीचे लोक म्हणायचे की पैशावर पैसा कमावता आला पाहिजे तर तो प्रकार आहे हा.
0: बरोबर बरोबर.
1: तर मग फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करण्याचं योग्य वय नेमकं काय आहे?
0: फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करण्याचं योग्य वय मी म्हणेल आजच. आता तुम्ही म्हणाल आजच म्हणजे आजच कसं? तर ज्या मोमेंट पासून तुम्ही कमाईला लागाल त्या दिवसापासनं किंवा त्या महिन्यापासनं जर तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंगला जर लागले. आता तुम्ही पाहता लहान घरात लहान लहान मुलं असतात. आई वडील जर जागृत असतील तर लहान मुलांना सुद्धा या सगळ्या गोष्टींची लहानपणापासून कल्पना येते, सवय लागते की नाही जर आई बाबा घरातले खर्च किंवा आपल्या शिक्षणाचा खर्च योग्य रीतीने घरात कोणावरही ताणणं पडू देता करतायत तर आपणही असेच करावे. तर मी म्हणेल की जसं आपण बोललो की तरुणांनी तर ही सवय लावायलाच हवी. तर ज्या वेळेपासनं किंवा ज्या वर्षापासनं तुम्ही कमाईला सुरुवात कराल त्या वर्षीपासनं तुम्ही एक तर फायनान्शियल प्लॅनिंग करा, इन्व्हेस्टमेंट करा. आणि याचा सगळ्यात मोठा होणारा फायदा म्हणजे कंपाऊंडिंगचा. जसं आपण म्हणतो चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजावर जे व्याज मिळतं. तर जेवढा जास्त तुम्ही पैसा प्लॅनिंग करून इन्व्हेस्ट कराल तेवढा तुमचा पैशावर पैसा बनत जाईल. आणि पुढे जाऊन निर्माण होणारा तुमचा तयार होणारा जो कॉर्पस असेल हा खूप मोठा राहील. त्याच्यामुळे अर्ली इज द बेस्ट. जेवढ्या लवकरात लवकर कराल तेवढे सगळ्यात छान.
1: अगदी छान सांगितलं. आणि आता बरेचदा काय होतं ना, कॉलेजमध्ये असतानाच कॅम्पस इंटरव्ह्यू मधून नोकऱ्या लागतात. त्याच्यामुळे ते वय असतं जास्तीत जास्त 22 वर्षाचं वगैरे. 20 नंतरच करायला सुरुवात करावी.
0: हो हो, अगदी अगदी. म्हणजे शिक्षण झाल्यावर कॅम्पस प्लेसमेंट झालं किंवा तुम्ही कुठला बिझनेस स्टार्ट केला, एमबीए वगैरे झालं त्याच्यानंतर तुम्ही कुठला बिझनेस स्टार्ट केला तर हळूहळू पैसा तुम्ही स्वतःसाठी प्रॉपर प्लॅनिंग करून इन्व्हेस्ट करायला सुरुवातीपासूनच सवय लावा. म्हणजे पुढे जाऊन त्याचा त्रास नाही होणार.
1: तर मग कांचनताई, हे आर्थिक नियोजन करताना कुठली 3 पावलं सुरुवातीला उचलावी माणसानी?
0: हो, याच्यामध्ये आता पाहायला गेलं तर 3 स्टेप्स ज्या आहेत, 3 ह्या महत्वाच्या स्टेप्स आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुमचे उद्दिष्ट तुम्ही तयार करा. आता उद्दिष्ट कोणते असू शकतात? एक तर छोट्या काळासाठी तुम्हाला जे मिळवायचे आहे किंवा त्याला शॉर्ट टर्म गोल म्हणतो किंवा मग लॉंग टर्म गोल. आता शॉर्ट टर्म गोल कोणते असू शकतात की मला नोकरी लागल्यावर पुढच्या 2 वर्षात कार घ्यायची आहे किंवा तुमचं जर घर असेल तर मग घरामध्ये काही रिपेअर्स करायचे आहे, काही रिनोव्हेशन करायचे आहे. हे शॉर्ट टर्म गोल. लॉंग टर्म गोल म्हणजे पुढच्या 10 वर्षात तुम्हाला घर घ्यायचं आहे किंवा अजून कुठल्या घरात मुलं असतील तर मुलांच्या शिक्षणाचा खर्च. तर हे लॉंग टर्म गोल. तर पहिले तुम्ही तुमचे गोल्स सेट करा की तुम्हाला किती वर्षासाठी पैसा गोळा करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तुम्हाला मिळणारं जे इन्कम आहे किंवा जे सॅलरी आहे, पगार आहे किंवा बिझनेस मधनं जो तुम्हाला नफा होतो, प्रॉफिट होतो तो आणि तुम्हाला लागणारे खर्च याचा ताळमेळ पहा. त्याचं एकदा कागदावर तुम्ही उतरवा की आपल्याला एवढा खर्च लागतोय आणि एवढं आपल्याला मिळणारं हे मिळकत आहे, इन्कम आहे. आणि त्यानंतर जो पैसा तुमचा वाचतो आहे तो योग्य रीतीने, तिसरी स्टेप्स म्हणजे तुमचा पैसा योग्य रीतीने इन्व्हेस्ट करा. तर ह्या 3 स्टेप्स ह्या खूप महत्वाच्या आहेत. तुमच्या फायनान्शियल किंवा तुमच्या आर्थिक नियोजन करण्यासाठी या 3 स्टेप अतिशय महत्वाचे.
1: कांचन, ते इमर्जन्सी फंड एक असावा असं सगळे जण म्हणतात तर तो नेमका किती असावा?
0: हो, आता पहिल्यांदा आपण समजून घेऊया की इमर्जन्सी फंड म्हणजे काय. तर तुम्हाला जो पैसा तात्काळ लागतो किंवा अशी कुठली संकट असतं, आर्थिक संकट जे येतं ज्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या रेग्युलर खर्चापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त खर्च लागतो.
1: अचानक
0: जे अचानक येतात असे कोणते असू शकतात? एखादी मेडिकल इमर्जन्सी, घरातल्या एखाद्या व्यक्तीला कुठल्या रोगाचं निदान झालं किंवा ऍक्सिडेंट झाला तेव्हा येणारी मेडिकल इमर्जन्सी, किंवा घरातल्या कमावत्या व्यक्तीचा जर जॉब गेला किंवा दुसरी नोकरी मिळत नाहीये तेव्हा मग घर चालवण्यासाठी लागणारा खर्च, किंवा घरात अचानक येणारे रिनोव्हेशन, यासाठी जो पैसा अचानक लागतो त्याला आपण इमर्जन्सी फंड म्हणतो. तर पैशाचं नियोजन करताना किंवा पैशाची इन्व्हेस्ट

0: इन्व्हेस्टमेंट करताना पहिले 6 ते 12 महिने पुरेल एवढा इमर्जन्सी फंड बाजूला काढावा आणि त्यानंतरच मग पैशाची इन्व्हेस्टमेंट सुरू करावी. म्हणजे पुढे भविष्यात अशी कुठली जर घटना घडली किंवा अशा कुठला जर प्रसंग आला तर तुमच्या इमर्जन्सी फंडचा तुम्हाला उपयोग करता येतो आणि प्लस तुमची इन्व्हेस्टमेंट जी चालू राहते ती स्मूथली चालू राहते. अशा दोन्ही गोष्टी साध्य करता येतात. त्याच्यामुळे इमर्जन्सी फंड तर असायलाच हवा.
1: कारण संकट कधी सांगून येत नाही.
0: बरोबर.
1: आधीच्या काळात इन्शुरन्स काढला जायचा, ज्याला म्हणजे सगळ्यांच्याच नोकरीत त्या इन्शुरन्स काढण्याला खूप महत्व असायचं. मग हे इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स असू द्या किंवा हेल्थशी संबंधित इन्शुरन्स असू द्या, तर मग हे इन्शुरन्स आर्थिक नियोजनात किती महत्वाचे आहे.
0: बरोबर. आता इन्व्हेस्टमेंट आधी करायची की प्रोटेक्शन आधी पाहिजे हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. मी सांगू इच्छिते की इन्व्हेस्टमेंटच्या आधी प्रोटेक्शन असू द्या. प्रोटेक्शन म्हणजे काय तर तुमचं आयुष्य आणि तुमचा लागणार तुमचं आरोग्य या दोन्ही गोष्टी प्रोटेक्टेड असायला पाहिजे. म्हणजे कसं आहे ना की घरावर छप्पर नाही पण तुम्ही घर सजवताय तर असं नको व्हायला. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा पण त्याच्या आधी तुम्ही पहिले सिक्युअर करा. तर काय सिक्युअर करा, घरातली जी कमावती व्यक्ती आहे, समजा कुठल्या अनावधानाने घरातली व्यक्ती जर डेथ झाली किंवा एक्सपायर झाली तर घरातले बाकीच्या सदस्यांवर आर्थिक संकट नको कोसळायला. म्हणून त्या व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स असणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच मेडिक्लेम इन्शुरन्स, हे दोन इन्शुरन्स अत्यंत आवश्यक आहेत की कुठलीही मेडिकल खर्च आला तर घरातले सगळे मेंबर जेव्हा मेडिकल इन्शुरन्स मध्ये प्रोटेक्टेड राहतील तेव्हा अचानक येणारा जे खर्चाचं नियोजन आहे हे इन्शुरन्स मधून होऊ शकेल. त्याच्यामुळे हे दोन इन्शुरन्स तर असणं अत्यंत आवश्यक आहे, टर्म इन्शुरन्स आणि मेडिकल इन्शुरन्स. आणि जेव्हा हे तुम्ही घ्याल त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट किंवा तुमचे उद्दिष्ट जे तुम्हाला साध्य करायचे आहेत त्याचं प्लॅनिंग त्याच्यानंतर तुम्ही सुरू करा. पण हे दोन इन्शुरन्स तर घ्यायलाच हवे.
1: म्हणजे हे अगदी मस्ट आहे.
0: येस, बिलकुल.
1: कांचनताई, आजकाल गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहे. म्हणजे FD, म्युच्युअल फंड, शेअर्स मध्ये पैसा गुंतवणं, गोल्ड, म्हणजे अनेक पर्याय असताना मग यापैकी प्रमुख पर्याय कोणते आहेत?
0: प्रमुख पर्याय म्हणजे तुमच्या उद्दिष्टांनुसार तुमचे गुंतवणुकीचे पर्याय तुमच्यासाठी योग्य ठरतील. जसं की तुम्हाला जर कमी वेळात पैसा हवाय, म्हणजे पुढल्या 1-2 वर्षात पैसा हवाय, तर मग अशा वेळेस ज्याच्यामध्ये रिटर्न कमी मिळेल पण तुम्हाला पैसा लगेचच्या लगेच लिक्विडेट तुम्ही तुमचा पैसा करू शकाल, अशा वेळेस मग तुम्ही FD मध्ये करू शकता, RD मध्ये करू शकता. पण तुमचं जर प्लॅनिंग लॉंग टर्म आहे, दीर्घ काळासाठी तुम्हाला जर ठेवायचं आहे तर तुम्ही रिअल इस्टेट मध्ये पैसा इन्व्हेस्ट करू शकता, म्युच्युअल फंड मध्ये पैसा इन्व्हेस्ट करू शकता, गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आता कसं आहे ना की हा जो इन्व्हेस्टमेंटचा पर्याय आहे हा तुमचे गोल्स आणि तुमच्या रिस्कवर डिपेंड आहे. जेवढे तुमचे उद्दिष्ट हे कमी काळासाठी राहतील तेवढं रिस्क फॅक्टर तुमचा कमी राहील आणि जेवढे तुमचे गोल किंवा उद्दिष्ट हे दीर्घ काळासाठी राहतील तेवढं तुमचा रिस्क फॅक्टर तेवढा तुम्ही थोडा जास्त घेऊन तुमचा पैसा तुम्ही चांगल्या प्रकारे वाढवू शकता. तर या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहे.
1: मग रिस्क आणि रिटर्न याचा संबंध कसा समजावून सांगाल तुम्ही?
0: इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, रिस्क अँड रिटर्न गोज हँड इन हँड. हायर द रिस्क हायर द रिटर्न. म्हणजे जेवढं जास्त रिस्क घेण्याची तुमची तयारी राहील तेवढं जास्त तुम्हाला रिटर्न मिळतील. पण आता रिस्क घेताना ही एक गोष्ट महत्वाची आहे की ती रिस्क ब्लाइंड नको. जी रिस्क तुम्ही घ्याल ती रिस्क तुमची सिस्टमॅटिक हवी आणि त्याच्यामध्ये एक प्रॉपर स्मार्ट रिस्क असायला हवी, ज्याच्यामध्ये प्रॉपर तुम्ही गायडन्स घेऊन ती रिस्क घ्यायला हवी. तुम्ही जर ती ब्लाइंड रिस्क घेतली तर कदाचित जास्त रिटर्नच्या मागे धावता धावता तुम्हाला जेवढे साधे म्हणजे नॉर्मल रिटर्न असतील त्याच्यापेक्षाही कमी मिळतील. त्याच्यामुळे हाय रिस्क घेताना नेहमी स्मार्ट आणि सिस्टमॅटिक रिस्क जर घेतली तर मिळणारा पैसा हा नक्की गुलर आपल्या ऑप्शन म्हणजे FD RD पेक्षा नेहमीच जास्त असेल. पण त्याच्यासाठी प्रॉपर मार्गदर्शन घेऊनच ती रिस्क घ्यावी असा सल्ला देता येईल.
1: पण कांचन, ते कधी कधी आपल्याला लगेच पैसा हवा असतो आणि काही गुंतवणुकी अशा असतात की जिथे आपल्याला लगेच परतावा मिळत नाही आणि आपल्याला अगदी लगेच पैसा हवा असेल तर त्यावेळेस कुठे गुंतवणूक करावी?
0: हां, लगेच परतावा हवा असेल तर अशा केसमध्ये गव्हर्नमेंटचे बॉन्ड आहेत जे सिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट म्हणतो किंवा आपण FD म्हणतो किंवा RD म्हणतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारा जो रिटर्न आहे हे कमी आहे पण तुम्हाला जर लगेच हवा आहे, तुमचं जर ड्युरेशन कमी वेळासाठी आहे तर अशा वेळेस या सिक्युअर्ड वेज मध्ये तुम्हीच पैसा इन्व्हेस्ट करायला हवा, हे सजेस्ट करेल.
1: मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेत आपण ऐकत आहात अर्थतज्ञ कांचन करंदीकर यांची मुलाखत. विषय आहे फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक.

0: चला परत वळूया आपल्या मुलाखतीकडे. कांचनताई, आजकाल म्युच्युअल फंड आणि SIP याचं नाव ज्याच्या त्याच्या तोंडी असते म्हणजे अगदी हे लोकप्रिय झालंय, तर या लोकप्रियतेचं काय कारण आहे?
1: म्युच्युअल फंड म्हणा किंवा SIP म्हणा, हे थोडंसं आजकाल ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट पेक्षा हा थोडा वेगळा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारे जे परतावा असतो हा तुमच्या FD म्हणा किंवा RD पेक्षा जास्त असतो. तर तो का जास्त असतो? कारण याच्यामध्ये डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग आहे. FD RD मध्ये सुद्धा आहे पण मिळणारे रिटर्न हे म्युच्युअल फंड मध्ये जास्त आहे. पण ते डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट करताना त्याच्यासोबत तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहायचं आहे. जेवढा जास्त काळासाठी तुम्ही इन्व्हेस्टेड राहाल, जेवढ्या जास्त काळासाठी तुम्ही त्याच्यात पैसा गुंतवाल तेवढं जास्त तुम्हाला त्याच्यामधनं मिळणारे रिटर्न हे जास्त मिळतील. तर मी म्हणेल की SIP म्हणजे दिस इज द काइंड ऑफ डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग, त्याच्यामध्ये तुम्हाला एक पैसा सेव्ह करण्याची तर सवय लागतेच लागते, पण ऍट द सेम टाइम पैसा सेव्ह केल्यानंतर तो पैसा इन्व्हेस्ट करण्याची सुद्धा सवय लागते. आणि आता मार्केटमध्ये किंवा भारतामध्ये भरपूर अशा म्युच्युअल फंड कंपनीज आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शनही मिळतं आणि तुमचा पैसा सुद्धा व्यवस्थित वाढतो. म्हणून त्याचा ट्रेंड जास्त आहे सध्या.
0: म्हणून हे एवढं लोकप्रिय. अगदी खरं आहे. मग गुंतवणूक करताना लोकांना जेवढं नॉलेज असतं आणि एकमेकांना विचारून, मित्रांना विचारून जेवढं शक्य आहे तेवढं ते करतात, चर्चा करतात करायच्या आधी, तर मग या गुंतवणूक करताना बऱ्याचशा चुकाही लोकांच्या हातून होतात, म्हणजे यातल्या मोठ्या चुका कुठल्या?
1: तर आता चुका करताना म्हणायचं झालं तर सगळ्यात पहिली चूक म्हणजे लोक इमोशनवर डिसिजन घेतात. एखाद्या गोष्टीबद्दल किंवा न्यूज आली एखाद्या कंपनीबद्दल म्हणा किंवा दुसरी गोष्ट कोणी टिप सांगितली तर त्या टिपच्या बेसिसवर पैसे इन्व्हेस्ट करायला सुरुवात करणं, किंवा तिसरी गोष्ट म्हणजे की शॉर्ट टर्म मध्ये एखादी घटना घडली, जसं आपण पाहिलं कोविडच्या काळामध्ये मार्केट क्रॅश असं खूप वेळा झालं, पण तो कोविडचा काळ निघून गेला आणि त्याच्यानंतर मग मार्केट बऱ्यापैकी मार्केटनी उच्चांक गाठला. तर अशा शॉर्ट टर्म गोष्टीमध्ये जिथे पॅनिक असतं तिथे पॅनिक होऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट जो काही पैसा टाकलाय तो पैसा काढून घेणं, तर हे सगळे चुकीचे निर्णय आहेत मी असं म्हणेल. तर ह्या सगळ्या चुका लोक करतात गुंतवणूक करताना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य आर्थिक सल्लागाराचं मार्गदर्शन न घेणं. ह्या सगळ्या चुकांमध्ये लोकांचे इन्व्हेस्टमेंट डिसिजन चुकतात, तर ह्या गोष्टी टाळायला पाहिजे.
0: अगदी बरोबर. आणि बरेचदा कांचन ते काय होतं ना, कधी मित्रांचा सल्ला कधी नातेवाईकांचा सल्ला हा वेगवेगळा असू शकतो, मग यांच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करणं हे कितपत योग्य आहे?
1: यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही गुंतवणूक करा पण ब्लाइंड राहू नका. तुम्ही पण तेवढेच अवेअर व्हा की यांनी दिलेला सल्ला आपल्याला योग्य आहे का.
0: मग आणि ते किती तज्ञ आहेत त्या क्षेत्रात?
1: बरोबर बरोबर, अगदीच. ते जर तज्ञ असतील तर काही प्रश्नच नाही. त्यांनी जर कुठलं पुस्तक वाचलं, कुठलं मासिक वाचलं किंवा कुठल्या न्यूज ऐकल्या आणि त्या बेसिसवर त्यांनी तुम्हाला सल्ला दिला, तर ब्लाइंडली तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून इन्व्हेस्टमेंट करू नका. कारण कशी आहे ना की प्रत्येकाची सिच्युएशन ही युनिक असते, प्रत्येकाला भविष्यात लागणाऱ्या पैशाची गरज ही वेगवेगळी असते, प्रत्येकाचं कमवणाऱ्या पैशाची कपॅसिटी ही वेगवेगळी असते,
0: घरात येणारा पैसाही वेगवेगळा
1: असतो. त्याच्यामुळे प्रत्येकाचं इन्व्हेस्टमेंट हे कस्टमाइज असतं, प्रत्येकाचं सारखं असू शकत नाही. त्याच्यामुळे ब्लाइंडली कोणावर विश्वास न ठेवता तुम्ही योग्य रीतीने व्यवस्थित माहिती काढा आणि मगच इन्व्हेस्टमेंट करा.
0: अगदी खरं आहे. कांचन ते प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात रिटायरमेंट म्हणजे निवृत्ती ही तर येणारच असते, मग या रिटायरमेंटचं प्लॅनिंग किती लवकर आपण सुरू करायला पाहिजे?
1: आता आधीच्या काळात असं होतं की गव्हर्नमेंट जॉब म्हणा किंवा बँकेत जे नोकरी करत होते किंवा सगळ्याच गव्हर्नमेंट जॉब मध्ये पेन्शन ही गव्हर्नमेंटकडनं मिळत होती, पण आता ओव्हरऑल सगळीकडेच पेन्शन मिळणं हे बंद झालंय. तर आधी असा प्रकार नव्हता की आपल्याला आपल्या भविष्यातील म्हणजे रिटायरमेंट लाईफ साठी काही पैसा गोळा करावा लागेल. तो रिटायरमेंट झाल्यावर तर तुमच्याकडे तुम्हाला मिळतच होता, जो
0: पेन्शनच्या रूपात तो सुरूच राहायचा
1: जो मिळतच होता, रिटायर्ड झाल्यावर सुद्धा मिळत होता. पण आता तसं राहिलं नाही. त्याच्यामुळे लोक काय विचार करतात की नाही रिटायर्ड व्हायला तर भरपूर वेळ आहे, पाहू आपण 40 नंतर विचार करू, 45 नंतर विचार करू. पण जेवढं लेट तुम्ही या गोष्टीसाठी प्लॅनिंग करायला सुरुवात कराल तेवढं तुम्हाला येणारा स्ट्रेस जास्त राहील. कारण तुमची नोकरीत असतानाची लाईफस्टाईल ही वेगळी असेल आणि रिटायरमेंट झाल्यानंतर जर तुम्हाला ती लाईफस्टाईल कायम ठेवायची असेल तर तुम्हाला अगदी सुरुवातीपासून या गोष्टीचा विचार करून तेवढा अमाऊंट वेगळा टाकावा लागेल. म्हणजे तुमची रिटायर्ड झाल्यानंतरची सुद्धा

0: लाईफस्टाईल हॅम्पर होणार नाही. आणि तुम्ही कमी रकमेमध्ये रिटायर्ड झाल्यानंतर भरपूर मोठा कॉर्पस गोळा करू शकता. म्हणून लवकर वयात रिटायरमेंट प्लॅनिंग सुद्धा करणंही तेवढंच महत्वाचं आहे.
1: पण कांचन ताई, काही बाबतीत नवीन मुलं पण खूप स्मार्ट आहे असं म्हणावं लागेल. कारण आधी कसं, निवृत्ती नंतर मिळणाऱ्या पैशांनी आपण आपलं घर बांधायचं, प्लॉट घ्यायचा, हे सगळं केलं जायचं. पण आता अगदी तरुण मुलं लागल्याच, अगदी नोकरी लागल्याच कार घेतात, घर घेतात आणि मग त्याचे EMI देत असतात. याबद्दल काय सांगाल?
0: बरोबर. आता EMI म्हणा किंवा हे म्हणा फेडत असतात ते तर अगदी योग्य आहे. पण ते सगळं करताना तुमच्या रिटायरमेंटसाठी तुम्ही विचार केला का? हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. ठीक आहे, तुमचे EMI असेपर्यंत कदाचित तुम्ही कमी पैसा तुमच्या रिटायरमेंटसाठी बाजूला ठेवू शकत असाल. पण जसं तुम्ही म्हणाल की जसं तरुण वयातच आता घर घेतलं तर तुमचं 40 किंवा 45 पर्यंतच घर होऊन जाईल. पण मग उरलेल्या 15 वर्षात जेवढा पैसा तुम्ही घरासाठी भरला तेवढाच पैसा तुम्ही जर रिटायरमेंटसाठी सुद्धा बाजूला टाकला तर तुम्हाला तुमच्या रिटायरमेंट नंतर तुमचं लाईफस्टाईल हॅम्पर व्हायला प्रॉब्लेम जाणार.
1: काळजीचं कारण
0: नाही.
1: तर मग शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गोल्स यासाठी वेगवेगळी स्ट्रॅटेजी असते का?
0: हो, नक्कीच. शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म साठी नक्कीच वेगळी स्ट्रॅटेजी असते. तर शॉर्ट टर्म म्हणजे काय तर सेफ इन्व्हेस्टमेंट आणि लॉंग टर्म म्हणजे काय तर ग्रोथ इन्व्हेस्टमेंट. शॉर्ट टर्म मध्ये जेव्हा तुम्हाला पैसा हवा असेल तेव्हा तो पैसा हा सेफ मार्गानेच किंवा सेफ ऑप्शन्स मध्ये इन्व्हेस्ट व्हायला हवा. सेफ जे पर्याय आहे त्याच्यातच इन्व्हेस्ट व्हायला हवा. आणि जेव्हा लॉंग टर्म मध्ये साठी तुम्हाला जर पैसा हवा असेल तर त्याची तुम्हाला ग्रोथ व्हायला हवी. जर ती ग्रोथ वाढायला हवी, जर ती ग्रोथ तुमच्या महागाई एवढीच वाढत असेल म्हणजे समजून चला 6-6.5% वाढत असेल तर तुम्हाला मिळणार पुढच्या 10 वर्षांनी तुम्हाला तर मिळतच नाहीये. कारण आज लागणारे 100 रुपये उद्या 150 रुपये तुम्हाला तेवढा खर्च लागेल. तर तुम्ही इन्व्हेस्ट केलेले जर 100 रुपये 150 रुपयांनीच वाढले तर आपण त्याला ग्रोथ इन्व्हेस्टमेंट नाही म्हणाल, ती स्टेबल इन्व्हेस्टमेंटच होईल. तुम्हाला ग्रोथ इन्व्हेस्टमेंट हवी असेल तर तुम्हाला योग्य लॉंग टर्म पर्यायच निवडावा लागेल. आणि जर शॉर्ट टर्म हवी असेल तर सेफ इन्व्हेस्टमेंट पर्यायच निवडावा लागेल. तर हे दोन्हीचे प्लॅनिंग वेगवेगळं होईल. दोन्हीसाठी वेगवेगळं मार्गदर्शन किंवा वेगवेगळे पर्याय निवडावे लागतात.
1: मग एका सामान्य पगार असणाऱ्या व्यक्तीनं महिन्याला किती टक्के गुंतवणूक करावी?
0: तसं आयडियली पाहायला गेलं तर तुम्हाला मिळणाऱ्या पगाराचं किंवा तुमचा जर उद्योग असेल, तुमचा बिझनेस असेल तर तुम्हाला मिळणाऱ्या नेट प्रॉफिटच्या 20 किंवा 30% तुम्ही पैसा हा वेगळा ठेवायला पाहिजे ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून. सुरुवातीच्या काळात कदाचित ते मुलांना मुलींना कदाचित शक्य होत नाही किंवा आपले भरपूर स्वप्न असतात, भरपूर काही काही खर्च करायचे असतात. तर छोट्या अमाऊंट पासून सुरुवात करा. पण ऍटलीस्ट सुरुवात होणं ही जास्त महत्वाची आहे. आणि ती सुरुवात करून चालणार नाही तर त्यामध्ये तुमची नियमितता असणं ही तेवढीच आवश्यक आहे. नाही तर बऱ्याच वेळा असं होतं की एक वर्षभर आपण
1: सुरुवात करतो
0: आणि मग नंतर ते थंड पडतं. तर त्याच्यामध्ये भलेही तुम्ही कमी अमाऊंटनी कमी रकमेनी सुरुवात करा पण त्याच्यामध्ये नियमितता राखा. जसं जसं ती नियमितता राखेल तसं हळूहळू तुमची आपोआप रक्कम वाढत जाईल आणि मग कॉर्पस मोठा होईल.
1: मग 5-10 हजार पासून गुंतवणूक ज्यांनी सुरू केली आहे त्यांना काय सल्ला द्याल?
0: परफेक्ट अमाऊंट आहे. ज्यांना 25,000, 30,000, 35,000 पगार आहे त्यांनी 5-10 हजारापासून सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. 25-30 वर्षासाठी जरी तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट कायम ठेवली तरी मिळणारा पैसा हा पुष्कळ राहील. कारण त्याच्यामध्ये तू जे आधी बोलली त्याप्रमाणे कंपाऊंडिंगचा फायदा तुम्हाला होईल. म्हणजे इन्व्हेस्ट कराल समजून चला तुम्ही 25-30 लाख अंदाजे, पण मिळणारा पैसा कदाचित 1-1.5 कोटीच्या घरातही जाऊ शकतो जर 25-30 वर्षासाठी हा पैसा तुम्ही नियमितपणे चालू ठेवला तर.
1: आणि मग जर कोणाला आजपासूनच आपला हा कार्यक्रम ऐकल्यापासूनच जर फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करायचं असेल तर त्याने पहिली ऍक्शन काय घ्यावी?
0: पहिली ऍक्शन ही घ्यायला हवी की पहिले तुम्ही तुमचं मिळणारं इन्कम आणि खर्च हे काय आहे याचा ताळमेळ पहिले पहा की किती खर्च होत आहेत आणि किती इन्कम होत आहे. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट मला अशी सांगायची असेल की ते खर्च लिहिताना आवश्यक खर्च आणि आवडीचे खर्च याचं सुद्धा बायफर्केशन करा. कारण काही काही खर्च असे बरेच असतात जे अवॉइडेबल असतात जे तुम्ही अवॉइड करू शकता. ते खर्च करण्याऐवजी ते पैसे तुम्ही इन्व्हेस्टही करू शकता. तर त्या खर्चाचं सुद्धा एक बायफर्केशन करा, वर्गीकरण करा की आपल्याला आवश्यक असलेले हे खर्च एवढे आहे आणि जे टाळता येऊ शकतो ते खर्च वेगळे अशी. आणि जेव्हा मग तुमचं जेव्हा ती रक्कम जी उरेल ती जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट कराल तेव्हा मग तुम्हाला आपोआप त्याची हळूहळू नियमितपणे सवय लागेल.
1: मग आमचा हा कार्यक्रम

0: ऐकणाऱ्या श्रोत्यांसाठी त्यांच्या आर्थिक नियोजनासाठी कोणते 3 गोल्डन रूल्स आपण सांगू इच्छिता?
1: आता 3 गोल्डन रूल्स म्हणजे पहिले आहे की पे युअर सेल्फ फर्स्ट, म्हणजे पहिले स्वतःसाठी खर्च करा, स्वतःच्या कुटुंबासाठी खर्च करा. म्हणजे हे करताना मी हे नाही म्हणणार की फायनान्शियल प्लॅनिंग पासून सुरुवात करा, कारण शेवटी कमवतो आपण स्वतःसाठी,
0: अगदी
1: स्वतःच्या कुटुंबासाठी. त्याच्यामुळे स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी तर खर्च करणं हेही तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे कुटुंबामध्ये काटकसरीने दिवस काढा आणि पैसा इन्व्हेस्ट करा, हे तर मी सल्ला देणार नाही. तर तुम्ही एक साऊंड आणि एक चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी पहिले तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या कुटुंबासाठी पैसा खर्च करा. त्याच्यानंतर उरलेला पैसा हा तुम्ही इन्व्हेस्ट करा, रेग्युलरली, कन्सिस्टंटली, नियमितपणे हा पैसा इन्व्हेस्ट करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दूरदृष्टीचा विचार ठेवा. पैसा इन्व्हेस्ट करताना तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये दूरदृष्टी ठेवा की हो, मी पुढचे 10 वर्ष किंवा मुलगा झाला, मुलगी झाली, तर पुढच्या 10-15 वर्ष त्याच्या हायर एज्युकेशन पर्यंत मी या पैशाला हात नाही लावणार. तर अशी दूरदृष्टी जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हा मग तुम्हाला मिळणारा पैसा हा भरपूर राहील.
0: अगदी बरोबर. मग आजकाल बरेच जण गुंतवणूक करताना ब्लाइंडली नाही करत, कारण आजकाल लोक बरेच हुशार झाले आहेत तसे, तर मग एक्सपर्टचा सल्ला घेतात, तर हा एक्सपर्टचा गायडन्स घेणं आवश्यक आहे का?
1: हो, नक्कीच. कारण कसं आहे ना, राईट गायडन्स घेणं हा शॉर्टकट नाहीये, तर हा स्मार्टकट आहे. म्हणजे आता जसं आपण म्हणतो आपली हेल्थ खराब झाली तर आपण डॉक्टरकडे जातो, तर शेवटी पैसा ही सुद्धा आपली वेल्थच आहे.
0: अगदी.
1: तर वेल्थ, जसं आपली हेल्थ खराब झाली तर आपण डॉक्टरकडे जातो, तर वेल्थचं नियोजन करण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रॉपर एखाद्या फायनान्शियल मॅनेजर कडे जावं लागेल,
0: जायला पाहिजे.
1: हा, की ज्याला मार्केट मधल्या सगळ्या करंट अफेअर्स माहिती असतात, करंट घडामोडी माहिती असतात, कदाचित आपला तेवढा अभ्यास नसेल, पण जो व्यक्ती किंवा जो सल्लागार डे इन डे आउट हेच काम करतो तो तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकेल. त्याच्यामुळे योग्य गायडन्स घेणं हे स्मार्ट कट आहे, शॉर्टकट नाही.
0: मग आजकाल सगळे प्लॅटफॉर्म डिजिटल झाले आहे, तर या डिजिटल प्लॅटफॉर्म मुळे गुंतवणूक सोपी झाली असं आपल्याला वाटतं का?
1: मी म्हणेल की ईज ऑफ ऍक्सेस इज नॉट द ईज ऑफ सक्सेस. म्हणजे आता ऑनलाईन किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म मुळे आपल्याला सगळं घरी बसून ऑनलाईन आपण सगळं सर्च करून पाहू तर शकतो, पण ह्याच्यामुळे तुम्हाला सक्सेसच मिळेल असं जरुरी नाहीये. गोष्टी ऍक्सेसेबल तर इझिली झालेले आहे, पण त्यामधनं सगळेच सक्सेसफुल होत आहेत का? तर नाही. तर सक्सेसफुल होण्यासाठी काय लागेल की तुम्हाला त्या गोष्टीचं डिटेल नॉलेज घ्यावं लागेल आणि प्रॉपर गायडन्सही घ्यावं लागेल, योग्य मार्गदर्शनही घ्यावं लागेल. तर या दोन्ही गोष्टी घेतल्यानंतरच तुम्ही तुमचे गोल अचीव करू
0: शकता. तर कांचनताई, आज आपण इथं आलात आणि फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक याविषयी इतकं छान सोप्या शब्दात मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
1: धन्यवाद. नमस्कार.

जागर आर्थिक साक्षरतेचा कांचन करंदीकर यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. विषय होता फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं हे छान असं भावगीत.

मैत्रिणींनो, आशा भोसले यांच्या या भावगीताबरोबरच आजचा वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे. तेव्हा तुमचा निरोप घ्यायला हवा. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी स्वाती तुपकर तुमचा आजच्या पुरता इथेच निरोप घेते. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: टॉप क्वालिटी सर्व्हिस देणारे अंबा मॉड्युलर किचन,
2: ब्रँडेड ऍक्सेसरीज सह तयार होणारी टँडम मॉड्युलर किचन, आजच भेटा ओन बाबा मंदिराजवळ दस्तूर नगर अमरावती येथे.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर. ठीक 1:01 आणि 27 सेकंद झालेले आहेत. पुढील विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मैं हाथों में हाथ चल तू तो साथी चल। एक तो ये मौसम है।

0: के गम प्यार में ढल गए।
1: अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। पाच देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून प्रधानमंत्री काल नवी दिल्लीत परतले। इटलीमध्ये उभयपक्षी व्यापक सहकार्यासाठी झाले महत्त्वाचे करार। महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन। इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाचा दक्षतेचा इशारा जारी। आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पाच देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून काल नवी दिल्लीत परतले। मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली। या दौऱ्यात भारत आणि इटलीने आपले संबंध विशेष सामरिक भागीदारीपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्याबरोबरच व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावर या बैठकीत भर देण्यात आला। त्याचबरोबर दोन्ही देशांनी कृषी, महत्वपूर्ण खनिजे, आयुर्वेद, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसंच भारतीय परिचारकांना भारतातून इटलीमध्ये ये जा करण्यासाठी सुविधा देण्यासह इतर मुद्द्यांवर देखील सामंजस्य करार केले। दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना रोम इथं अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात प्रतिष्ठेचे अॅग्रिकोला पदक प्रदान करण्यात आलं। मोदी यांनी हा सन्मान भारतातले शेतकरी, पशुपालक, मत्स्यशेती करणारे बांधव, कृषी शास्त्रज्ञ आणि कामगारांना समर्पित केला। या सन्मानाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे। भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलदेस यांनी आज दिली आहे। ते आज मुंबईत भारत सायप्रस उद्योग मंचाला संबोधित करत होते। मुंबईत येत्या 1 सप्टेंबर पासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली। सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे, त्यामुळे सायप्रसच्या सहकार्य

0: सोबतच भारताला युरोपीय महासंघाचे सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सायप्रसचं सहकार्य आणि मैत्रीचा लाभ भारताला दीर्घकाळपर्यंत मिळत राहील अशी आशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजकांनी, गुंतवणूकदारांनी, व्हेंचर फंड्स आणि विद्यापीठांनी या सहकार्याचा लाभ घेत प्रगती करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशात वेगानं विकसित होत असलेल्या हरित द्रुतगती महामार्गामुळे आणि नियंत्रित प्रवेश असलेल्या महामार्गांमुळे रस्ते मार्गानं केलेल्या प्रवासाचं स्वरूप बदललं आहे असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीनंतर मुंबई पुणे विमानसेवा जवळजवळ बंद झाली होती. तसाच बदल आता दिल्ली डेहराडून आणि दिल्ली जयपूर महामार्गामुळे झाल्याचंही त्यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. रस्ते बांधकामात नवनवीन संशोधनामुळे साधन सामुग्रीचा पुनर्वापर होतो, तसंच बांधकामाचा दर्जा सुधारतो असं ते म्हणाले.
1: वी कॅन ऍड 30% बायो बिटुमिन इन टू पेट्रोलियम बिटुमिन विथ 15% रबर पावडर वेअर वी कॅन गेट इट फ्रॉम द यूज टायर अँड 7% प्लास्टिक. वी हॅव ऑलरेडी सक्सेसफुली इम्प्लिमेंटेड द रोड ऑलरेडी युझिंग दिस टेक्नॉलॉजी विच इज प्रूव्ह टू बी सक्सेसफुल.
0: भारतीय वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकाचा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं गडकरी यांनी असोचॅमतर्फे आयोजित नेतृत्व शिबिरात सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि कोरियाचे माजी सैनिक कल्याण विभागाचे मंत्री कोन ओह इल यांनी आज संयुक्तरित्या सेओलच्या इमजिनग पार्क इथं भारतीय युद्ध स्मारकाचं उद्घाटन केलं. कोरियन युद्धाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. कोरियन युद्धात भाग घेतलेल्या भारतीय लष्कराच्या रुग्णवाहिका सेवेमधील सैनिकांनी दिलेल्या हौतात्म्याचं स्मरणार्थ हे युद्ध स्मारक बांधण्यात आलं आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जागतिक शांतता आणि मानवतेच्या सेवेसाठी कोरियन प्रांतात भारतानं केलेल्या कार्याचं स्मरण केलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून त्यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांची प्रगतिशील विचारसरणी, देशाच्या एकतेसाठी दिलेलं सर्वोच्च बलिदान आणि त्यांचा साधेपणा हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी एबोलाच्या लक्षणांशी साधर्म असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणं दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला अधिसूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असं आवाहनही संचालनालयानं केलं आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत भारतानं क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा क्षयरोग तपासणी आणि प्राथमिक रुग्ण शोध कार्यक्रम हाती घेतला आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी केलं. जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य परिषदेच्या 79व्या सत्रात फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत मंत्रीस्तरावरचे दृष्टिकोन यावरच्या चर्चासत्रात ते बोलत होते. ज्यांना क्षयरोगाचा धोका जास्त आहे अशांपर्यंत पोहोचण्यासाठी घराघरातून तपासणी करणारे मोबाईल तपासणी चमू, जनजागृती मोहिमा यावर या कार्यक्रमात भर दिला जात आहे असं त्यांनी सांगितलं. सौंदर्य प्रसाद

चा वापर औषध म्हणून इंजेक्शनद्वारे करण्यावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की सौंदर्य प्रसाधनाचा वापर शरीरावर चोळून ओतून फवारून किंवा शिंपडून केला जातो. सौंदर्य प्रसाधन क्लिनिक्स सौंदर्यविषयक व्यावसायिक किंवा ग्राहकांनी ही प्रसाधनं शरीरात इंजेक्शन वाटे देऊ नये. या नियमांचा भंग केल्यास सौंदर्य प्रसाधन विषयक नियम 2020 नुसार कारवाई होऊ शकते. सौंदर्य वृद्धीसाठी वृद्धत्व रोखण्यासाठी तसंच त्वचा गोरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंजेक्शन वाटे सौंदर्य प्रसाधनं घेतली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर CDSOCOनं हा इशारा दिला आहे. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकाच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारने बंदी घातलेल्या CPI माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले आहेत. 44 जणांना अटक झाली आहे तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चॉकलेटच्या पाकिटात लपवून आणलेलं सुमारे 396 ग्राम सोनं सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी जप्त केलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रियाधून आलेल्या दोन प्रवाशांचा संशय आल्यानं त्यांच्या सामानांची तपासणी केली. त्यावेळी सामानात असलेल्या चॉकलेटच्या पाकिटांमध्ये 396 ग्राम सोनं पावडरच्या स्वरूपात लपवून ठेवल्याचं आढळून आलं. अधिकाऱ्यांनी हे सोनं जप्त केलं असून या दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. IPL स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून प्रधानमंत्री काल नवी दिल्लीत परतले. इटलीमध्ये उभयपक्षी व्यापक सहकार्यासाठी झाले महत्वाचे करार. महामार्गांच्या आधुनिक बांधकामांमुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाचा दक्षतेचा इशारा जारी आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर
1: टॉप क्वालिटी सर्व्हिस देणारे अंबा मॉड्युलर किचन,
2: ब्रँडेड ऍक्सेसरीज सह तयार होणारी टँडम मॉड्युलर किचन आजच भेटा. ओन बाबा मंदिराजवळ, दस्तूर नगर, अमरावती येथे.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: टॉप क्वालिटी सर्व्हिस देणारे अंबा मॉड्युलर किचन,
2: ब्रँडेड ऍक्सेसरीज सह तयार होणारी टँडम मॉड्युलर किचन, आजच भेटा बाबा मंदिराजवळ दस्तूर नगर अमरावती येथे.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बी आणि 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, दुपारचे 3 वाजत आहेत. थोड्याच वेळात ऐकूया प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन। मुंबईत आज भारत सायप्रस दरम्यान 6 करारांवर स्वाक्षऱ्या। महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन। इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा जारी। नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एकाला अटक आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते। महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% आणि परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे असं त्यांनी सांगितलं। मुंबई हे जगातलं वेगानं विकसित होणारं आर्थिक केंद्र बनत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत असून त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्त्रोतातून निर्माण होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। तसंच आंतरराष्ट्रीय एज्युसिटी मेडिसिटी आणि GCC सिटी सारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली। भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदोस यांनी दिली। मुंबईत येत्या 1 सप्टेंबर पासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली। सायप्रसकडे सध्या युरोपियन महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद देखील आहे, त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपियन महासंघाचे सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं। यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। सायप्रसचं सहकार्य आणि मैत्रीचा लाभ भारताला दीर्घकाळपर्यंत मिळत राहील अशी आशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली। महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजकांनी, गुंतवणूकदारांनी, व्हेंचर फंड्स आणि विद्यापीठांनी या सहकार्याचा लाभ घेत प्रगती करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। देशात वेगानं विकसित होत असलेल्या हरित द्रुतगती महामार्गामुळे आणि नियंत्रित प्रवेश असलेल्या महामार्गांमुळे रस्ते मार्गानं केलेल्या प्रवासाचं स्वरूप बदललं आहे असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीनंतर मुंबई पुणे विमानसेवा जवळजवळ बंद झाली होती, तसाच बदल आता दिल्ली डेहराडून आणि दिल्ली जयपूर महामार्गामुळे झाल्याचं त्यांनी सांगितलं। ते काल नवी दिल्लीत अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते। रस्ते बांधकामात नवीन संशोधनामुळे साधन सामुग्रीचा पुनर्वापर होतो, तसंच बांधकामाचा दर्जा सुधारतो।

0: असते म्हणाले.
1: वी कॅन ऍड 30% बायोबिटुमिन इन टू पेट्रोलियम बिटुमिन विथ 15% रबर पावडर वेअर वी कॅन गेट इट फ्रॉम द यूज टायर अँड 7% प्लास्टिक. वी हॅव ऑलरेडी सक्सेसफुली इम्प्लिमेंटेड द रोड ऑलरेडी युझिंग दिस टेक्नॉलॉजी विच इज प्रूव्ह टू बी सक्सेसफुल.
0: भारतीय वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकाचा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं असोचेम तर्फे आयोजित नेतृत्व शिबिरात त्यांनी सांगितलं. जागतिक स्तरावरच्या संकटातही भारताच्या अर्थव्यवस्थेने 6.4 ते 6.5 अशी प्रगती केल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या परिषदेतल्या भाषणात सांगितलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून त्यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांची प्रगतीशील विचारसरणी, देशाच्या एकतेसाठी दिलेले सर्वोच्च बलिदान आणि साधेपणा हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी एबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणे दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला माहिती द्यावी असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असं आवाहन संचालनालयानं केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी CBI लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी CBI कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नीट UGची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं राज्यातल्या अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलल्या असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. महाविद्यालयांच्या फी आकारणीवरचे नियम अधिक कठोर करण्यासाठी आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी आर्थिक सहाय्य वाढवण्याच्या उपाययोजना त्यांनी जाहीर केल्या. यात महाविद्यालयांना आता विकास शुल्क, प्रयोगशाळा शुल्क अशा विविध नावांनी स्वतंत्र शुल्क आकारता येणार नाही. एकाच फी संरचनेत सर्व अनिवार्य शुल्क समाविष्ट केलं जाईल आणि त्यावर फी रेग्युलेटरी अथॉरिटीचं नियंत्रण असेल अशी माहिती पाटील यांनी दिली. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारनं बंदी घेतलेल्या CPI माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले, 44 जणांना अटक झाली आहे तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. ठाण्याच्या न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना आज दोषमुक्त केलं आहे.

0: 2008 साली रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात 150 उमेदवारांना मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता, परंतु साक्षी पुरावे सादर करता न आल्यानं न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बसकडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं, तिथंच त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना येत्या 48 तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला असून नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याची शक्यता, तर ठाणे, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. मुंबईत आज भारत सायप्रस दरम्यान 6 करारांवर स्वाक्षऱ्या. महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबद्दल आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एकाला अटक आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, FM बँड 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: टॉप क्वालिटी सर्व्हिस देणारे अंबा मॉड्युलर किचन,
3: ब्रँडेड ऍक्सेसरी सह तयार होणारी टँडम मॉड्युलर किचन, आजच भेटा ऊन बाबा मंदिराजवळ दस्तूर नगर अमरावती येथे.
4: चटपटीत, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
5: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
4: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. श्रोते हो, दुपारचे 3:12 झाले आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.
6: उन्हें एक समय ये एहसास हुआ कि रासायनिक उर्वरकों के प्रयोग से फसलों का उत्पादन तो बढ़ता है, लेकिन खेती की लागत भी साथ साथ बढ़ती जाती है. इसके अलावा रासायनिक उर्वरकों से उगाई गई जो फसलें होती हैं, उनका सेवन स्वास्थ्य के लिए बहुत हानिकारक होता है. और जब राहीबाई अपनी बीज बैंक के दरवाजे को खोलती हैं, जहाँ वो बीज इकट्ठे करती हैं, जमा करती हैं, तो अंदर जो होती है वो गौरैया रहती है.
7: क्या बात है.
6: तो गौरैया उड़ती है तो राहीबाई कहती है कि पक्षियाला कलता काय खाच अनि काय नहीं, मनसाला एकता ज्ञान आसुन पण त्याला हे समझते नहीं. यानी पक्षी सहज रूप से जानते हैं कि उनके लिए क्या अच्छा है, लेकिन मनुष्य हमारे सभी ज्ञान के बावजूद समझने में विफल रहते हैं.
7: बिल्कुल. राहीबाई पोपड़े जो हैं वो बाजरे की एक देसी किस्म को बोने के लिए अपने अनुभव बयान करते हुए बताती हैं कि पहले 3 साल तो अच्छी फसल हुई, पक्षी खेतों में आते, दाना चुगते और अनाज में कुछ रुचि दिखाते, लेकिन 4th साल कुछ ऐसा हुआ जो वाकई अद्भुत था. पंछियों के झुंड खेतों में उतरे और पूरी फसल चट कर गए. और हैरानी की बात यह थी कि इन्होंने अपने आसपास के बाजरे के खेतों में जिनमें आधुनिक हाइब्रिड अनाज बोए गए थे, बिल्कुल उनको छुआ भी नहीं. पक्षियों की पसंद बिल्कुल साफ थी कि उन्हें बाजरा पसंद नहीं था जो कि सख्त हो, कड़वा हो और कम पौष्टिक हो. और दूसरी तरफ जो देसी बीजों से उगाई गई फसल थी, स्वाभाविक रूप से बहुत मीठी थी, मुलायम थी, पंछियों को भी वही मन भाई.
6: बिल्कुल. और वो याद कर, क्योंकि पक्षी जो होते हैं वो उनको एहसास होता है कि कौन सी हम किस तरीके की जो फसल है वो असल किस तरह से उगाई जा रही, मिलावटी बीजों से उगाई गई है या असली देसी बीजों से उगाई गई है. तो याद करती है कि हम अनाज को हथेलियों में मसल कर ताजा ही खा लेते थे. इसी के साथ उन्होंने धीरे से एक बर्तन उठाया और बीज बैंक में राख में संरक्षित वॉल या घेवड़ा कहते हैं इसको, के बीजों का एक मुट्ठी भर हिस्सा निकाला. और कहती है कि वो ये सिर्फ बीज नहीं है, ये वो कहती है पीढ़ियों की विरासत है जो आने वाली पीढ़ियों के लिए सुरक्षित रखी गई है. अपनी सोच

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सायंकाळचे 5 वाजत आहेत. थोड्याच वेळात ऐकूया ठळक मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

ऐकूयात काही ठळक घडामोडी. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत

0: ऐकूयात काही ठळक घडामोडी. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात बोलत होते. देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% आणि परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे असं त्यांनी सांगितलं. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदेस यांनी दिली. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोगतज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयनं कसून चौकशी केली होती. गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं असता तिथं त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना येत्या 48 तासांसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला असून नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: टॉप क्वालिटी सर्विस देणारे अंबा मॉड्युलर किचन.
5: ब्रँडेड ऍक्सेसरी सह तयार होणारी टँडम मॉड्युलर किचन आजच भेटा ओन बाबा मंदिराजवळ दस्तूर नगर अमरावती येथे.
6: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते, सायंकाळचे 5:04 होत आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: सरकारच्या अंदाजानुसार खरीप पिकांचं नियोजन आणि जलयुक्त शिवारची कामं पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. मुंबईत आज भारत आणि सायप्रस दरम्यान 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. गडचिरोली नजीकच्या मुरखळा नवेगाव वळणावर बस उलटून 7 महिन्यांच्या बाळासह 3 प्रवाशांचा मृत्यू, 33 जखमी. आणि 23 मे पर्यंत अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. आता सविस्तर बातम्या. राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडली. शेतकऱ्यांना बँकांकडून सहज कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत तसंच बँकांनी शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर न विचारण्याबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. याशिवाय पावसाच्या अंदाजानुसार खरीप पिकांचं नियोजन आणि त्यासाठी जलयुक्त शिवारची कामं पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे असंही त्यांनी सांगितलं.
1: हवामानाच्या अंदाजाच्या अनुसार प्लॅनिंग कसं करता येईल हा प्रयत्न आपण केला. विशेषतः साधारणपणे तर त्या क्रमाने पाऊस असण्याची शक्यता जास्त आहे. जून मध्ये येईल त्यापेक्षा कमी, जुलै मध्ये त्यापेक्षा कमी, ऑगस्ट मध्ये आणि त्यापेक्षा कमी सप्टेंबर मध्ये असा हा प्राथमिक अंदाज आहे. पावसाच्या 2 दिवसांमध्येही एक मोठं अंतर येण्याची शक्यता आहे ज्याचा स्ट्रेस हा पिकांवर त्या ठिकाणी पडतो आणि म्हणूनच जलयुक्त शिवारची कामं ही वेगानं करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत.
0: यंदाच्या खरीप हंगामावर एल निनोचे सावट असणार असून याचा सर्वाधिक फटका पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांना बसेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यात खरीपाचं क्षेत्र 152 लाख हेक्टर आहे. राज्याला 20.16 लाख मेट्रिक टन बियाण्यांची आवश्यकता असताना तब्बल 28 लाख मेट्रिक टन बियाणं उपलब्ध आहे. हे सर्व बियाणं प्रमाणित असावं आणि शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी साथी पोर्टल तयार करण्यात आलं असून या पोर्टलवरील प्रमाणित बियाणंच विकत घेण्याचा आग्रह शेतकऱ्यांना केला जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सायप्रस उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% आणि परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे असं त्यांनी सांगितलं. मुंबई हे जगातील वेगानं विकसित होणारं आर्थिक केंद्र बनत असून आंतरराष्ट्रीय एज्युसिटी, मेडिसिटी आणि GCC सिटी सारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प राज्यात उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व, भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदॉलिदेस यांनी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबर पासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं महाराष्ट्रातील जिल्हा काँग्रेस समित्यांच्या पुनर्रचनेला मंजुरी देत नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा केली आहे. संघटन मजबूत करण्याच्या उद्देशानं संघटन सृजन अभियानाअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला. पक्षाध्यक्षांच्या मंजुरीनंतर KC वेणुगोपाल यांनी या संदर्भातलं पत्र जारी केलं. त्यानुसार काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष म्हणून प्रफुल्ल गुडदे पाटील यांची तर अमरावतीच्या शहराध्यक्षपदी बबलू शेखावत यांची निवड झाली आहे. अकोला शहराध्यक्ष म्हणून महेंद्र गवळी, अकोला ग्रामीणमध्ये प्रकाश तायडे, चंद्रपूर शहराध्यक्ष म्हणून शिवा पोलिसेटी तर चंद्रपूर ग्रामीणच्या अध्यक्षपदी सुभाष धोटे यांची निवड झाली आहे. वर्धेच्या जिल्हाध्यक्षपदी सुनील कोल्हे, वाशिमच्या जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल चौधरी आणि यवतमाळचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून सचिन नाईक यांची निवड झाली आहे. तर गडचिरोलीत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अॅडव्होकेट विश्वजित कोवासे यांची काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या रोजगार मेळा अभियानाअंतर्गत 19वा रोजगार मेळा शनिवार 23 मे रोजी सकाळी 10 वाजता नागपुरातील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज इथं आयोजित करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाचं उद्घाटन करतील. देशभरातल्या 47 शहरांमध्ये एकाच वेळी रोजगार मेळा होणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळाच्या वतीनं आयोजित या मेळाव्यात रेल्वे, टपाल, संरक्षण आणि आरोग्य विभागातील 315 निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात येणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी CBI लातूरचे बालरोग तज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलंय. लातूरमधल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी CBI कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं. दरम्यान नीट UGची परीक्षा आता 21 जून रोजी होणार असल्यानं राज्यातल्या अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयांच्या

प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलली असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. राजीव गांधी पुण्यतिथी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. त्यानिमित्त दहशतवाद विरोधी दिनही आज पाळला जातोय. दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिनानिमित्त आकाशवाणी महावितरण आदी आस्थापनांमध्ये तसंच विद्यापीठांमध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देशात शांतता आणि सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकून ठेवण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. गडचिरोली इथून उमरखेडला जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस गडचिरोली नजीकच्या मुरखळा नवेगावच्या वळणावर उलटल्यानं 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. आज सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ख्वाजा शहाबुद्दीन वय 58, शिवांश स्वप्नील नवघरे वय 7 महिने आणि लक्ष्मीबाई रामदास दुर्कीवार वय 55 वर्ष अशी मृतांची नाव आहे. मूळ मार्गावरील मुरखळा नवेगावच्या वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी कठडा तोडून खाली उलटली. नागरिक आणि पोलिसांनी जखमींना बाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केलं. तिथं उपचारादरम्यान तिघांनी प्राण सोडला. अमरावती मुंबई राष्ट्रीय महामार्गावर लोणी परिसरात आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार इस्माचा मृत्यू झाला. 40 वर्षीय नौशाद कुरेशी आपल्या दुचाकीनं महामार्गावरून जात असताना लोणी गावाजवळ मागून आलेल्या भरधाव कारनं त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली असता त्यांचा जागीच मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यात 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी विकास मीना यांनी दिली. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांची नावं मतदार यादीत समाविष्ट करणं तसंच मतदार याद्या अधिक अचूक आणि पारदर्शक करणं हा उद्देश आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत 30 जून ते 29 जुलै या कालावधीत बीएलओ मार्फत घरोघरी भेटी देऊन प्रगणना करण्यात येणार आहे. 5 ऑगस्ट रोजी रूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार आहे. अंतिम मतदार याद्या 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येतील. बुलडाणा जिल्ह्यात पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडरचा मुबलक साठा उपलब्ध असून नागरिकांनी इंधन टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पालकमंत्री मकरंद पाटील यांनी केलंय. जिल्ह्यात दररोज मोठ्या प्रमाणात इंधन पुरवठा होत असून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी आणि साठेबाजी टाळण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. शेतकऱ्यांनाही शेतीसाठी आवश्यक इंधन उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत नागपूर मंडळातील गोंदिया रेल्वे यार्ड इथं पॉइंट परिवर्तन आणि अन्य कामांसाठी आज आणि उद्या विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे गोंदिया स्थानकावरील काही मार्गांवर रेल्वे वाहतूक प्रभावित होणार असून अनेक मेमू प्रवासी गाड्या रद्द होण्याची शक्यता आहे. गोंदिया गडा, गोंदिया झारसुगुडा तसंच रायपूर डोंगरगड मार्गावरील काही गाड्यांचा यात समावेश आहे. प्रवाशांना प्रवासापूर्वी गाडीची स्थिती तपासण्याचं आवाहन करण्यात आलंय. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर तसंच वन्यजीवांच्या प्रजनन काळात पर्यटकांची सुरक्षा आणि जंगलातील रस्त्यांची स्थिती लक्षात घेता पेंच बोर तसंच उमरेड पवनी करंडला या अभयारण्यात जंगल सफारी 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. आगामी 23 मे पर्यंत अकोला अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये उच्चांकी तापमानात वाढ होण्याचा अंदाज असल्यानं उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. या दरम्यान नागपूर यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. गोंदिया आणि गडचिरोली इथं येलो अलर्ट राहणार आहे. बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात हवामान सामान्य राहणार असल्याचा अंदाज आहे. आज दुपारी 2:30 मोजलेल्या तापमानानुसार 46.4 अंश सेल्सिअससह चंद्रपूर जिल्हा सर्वात उष्ण ठरलाय तर वर्धा इथं 46 अंश सेल्सिअस, नागपूर इथं 45.6 अंश सेल्सिअस तर गोंदिया इथं 44.4, अमरावती इथं 44.8, अकोला इथं 43.8 तर बुलडाणा इथं 39.8 अंश सेल्सिअस इतक्या कमाल शुष्क तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पावसाच्या अंदाजानुसार खरीप पिकांचे नियोजन आणि जलयुक्त शिवारची कामं पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. मुंबईत आज भारत आणि सायप्रस दरम्यान 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. नजीकच्या मुरखळा नवेगाव वळणावर बस उलटून 7 महिन्यांच्या बाळासह 3 प्रवाशांचा मृत्यू, 33 जखमी आणि 23 मे पर्यंत अकोला अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रशासनाच्या महसूल विभागाच्या मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची कमाल, शेतकरी राहील आता कायम खुशहाल।
1: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत। मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना। मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो। पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in।

आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय उद्योगांना युरोप पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. आणि नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदेस यांनी दिली. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईत येत्या 1 सप्टेंबर पासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेत

0: आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदेस यांनी दिली. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईत येत्या 1 सप्टेंबर पासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे, त्यामुळे सायप्रस सोबतच युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील भारताला मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 मेगावॉट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे, त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय एज्युसिटी, मेडिसिटी आणि GCC सिटी यासारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: द पार्टनरशिप बिटवीन सायप्रस अँड महाराष्ट्र देअरफोर इज व्हेरी स्ट्रॅटेजिक. आय फर्मली बिलीव्ह दॅट द नेक्स्ट डिकेड कॅन विटनेस अँड एक्स्ट्राऑर्डिनरी expansion in our economic relationship. Shipping and maritime cooperation can become a defining pillar of this partnership. Cyprus is a globally respected maritime power and Maharashtra is rapidly expanding its ports, logistics and shipping ecosystem.
0: खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खरीप नियोजन आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज देण्याचा दर वाढवावा तसंच कृषी कर्जांसाठी सिबिल रेटिंग विचारात न घेण्याच्या सूचना त्यांना केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. या मोसमात पाऊस उतरत्या स्वरूपाचा आणि जास्त अंतराने येणार असल्यानं जलयुक्त शिवाराची कामं वेगानं करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांना यावर्षी हवामानाच्या अंदाजानुसार पिकांचं नियोजन करावं लागेल असं त्यांनी सांगितलं. अल निनो संदर्भात हवामान बदलांना तोंड देऊ शकेल असं बियाणं उत्पादन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सेंद्रिय नैसर्गिक शेती मिशन, फलोत्पादन, नानाजी देशमुख कृषी उत्पादन योजना यात महाराष्ट्रानं आघाडी घेतल्याचं त्यांनी नमूद केलं. कृषी निर्यातीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून AIच्या वापरानं उत्पादन खर्च 25% कमी करून उत्पादकता वाढवण्याचे प्रयत्न शासन करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हमी भावानं कांदा खरेदीत नाफेडकडून जाचक अटी लावल्या जात असल्याच्या तक्रारीसंदर्भात नाशिकमध्ये आज नाफेडच्या केंद्रीय समितीची बैठक झाली. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत दिल्लीत उच्चस्तरीय चर्चा करण्याचं आश्वासन समितीनं दिलं. शेतकऱ्याऐवजी व्यापाऱ्यांना कायदा नाफेडला विकला जात असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्या होत्या, त्यानंतर ही बैठक झाली. नाफेडच्या समितीनं नाशिक जिल्ह्यातल्या काही बाजार समित्यांना भेटी दिल्या. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. दहशतवाद आणि हिंसाचाराविरोधात जनजागृती करून समाजात शांतता, एकता आणि सलोखा कायम राखण्याच्या उद्देशानं दरवर्षी 21 मे रोजी दहशतवाद विरोधी दिन पाळला जातो. धुळे तसंच रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आज दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. नाशिकमध्ये शासकीय कार्यालयामध्ये राजीव गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. आरोग्य विद्यापीठातही राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दहशतवादी विरोधी शपथ घेण्यात आली. नाशिक शहर काँग्रेसनं कार्यक्रम आयोजित करून राजीव गांधी यांना अभिवादन केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इबोलाचा प्रसार असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असलेल्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचाही यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव आणि उलटी अशी लक्षणे दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला सूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबतची माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असंही आवाहन संचालनालयानं केलं आहे. आफ्रिकेतल्या इबोलाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत 28 ते 31 मे या कालावधीत आयोजित केलेली चौथी भारत आफ्रिका फोरम परिषद पुढे ढकलण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयनं कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं असून तिथंच त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे इथल्या गावदेवी मार्केट परिसरात आज पहाटे लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला. पहाटे 4:45 सुमारास गावदेवी मार्केट कॉम्प्लेक्समधून आगीच्या ज्वाळा येत असल्याचे अग्निशमन दलाला बोलवण्यात आलं. आगीत एक सुरक्षा कर्मचारी आणि अग्निशमन दलाचा 1 जवान मृत्युमुखी पडल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी दिली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 47.1 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा आणि नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन। दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार। इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा। नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक। पुलवामा हल्ल्यातला आरोपी हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या। आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदॉलिदेस यांनी दिली। मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते। मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली। सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद देखील आहे, त्यामुळे सायप्रस सोबतच युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील भारताला मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं।

0: सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे. त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय एजयू सिटी, मेडी सिटी आणि GCC सिटी यासारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: द पार्टनरशिप बिटवीन सायप्रस अँड महाराष्ट्र देअरफोर इज व्हेरी स्ट्रॅटेजिक. आय फर्मली बिलीव्ह दॅट द नेक्स्ट डिकेड कॅन विटनेस अन एक्स्ट्राऑर्डिनरी एक्सपान्शन इन अवर इकॉनॉमिक रिलेशनशिप. शिपिंग and maritime cooperation can become a defining pillar of this partnership. Cyprus is a globally respected maritime power and Maharashtra is rapidly expanding its ports, logistics and shipping ecosystem.
0: इबोलाचा प्रसार असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्त्राव किंवा उलटी अशी लक्षणं दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला आधी सूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असंही आवाहन संचालनालयानं केलं आहे. आफ्रिकेतल्या इबोलाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत 28 ते 31 मे या कालावधीत आयोजित केलेली 4थी भारत आफ्रिका फोरम परिषद पुढे ढकलण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने लातूरचे बालरोगतज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयने कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत भारताने क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा क्षयरोग तपासणी आणि प्राथमिक रुग्णशोध कार्यक्रम हाती घेतला आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी केलंय. जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य परिषदेच्या 79व्या सत्रात फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत मंत्री स्तरावरचे दृष्टिकोन यावरच्या सत्रात ते बोलत होते. ज्यांना क्षयरोगाचा धोका जास्त आहे अशांपर्यंत पोहोचण्यासाठी घराघरातून तपासणी करणारी फिरती तपासणी पथकं, जनजागृती मोहिमा यावर या कार्यक्रमात भर दिला जात आहे असं त्यांनी सांगितलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमांवर त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुलवामा हल्ल्यातला एक आरोपी हमजा बुरहान याची आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. मुझफ्फराबादमधल्या एका महाविद्यालयासमोर त्याची कार वाहतूक कोंडीत अडकली असताना दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा इथं भारतीय लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात 40 सैनिकांचा मृत्यू झाला होता. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारने बंदी घातलेल्या CPI माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली.

एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले, 44 जणांना अटक झाली तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. पश्चिम आशियातला संघर्ष कायमस्वरूपी संपवण्यासाठी अमेरिकेनं पाकिस्तानमार्फत इराणला नवीन युद्धविराम प्रस्ताव पाठवल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. इराण सध्या या प्रस्तावावर विचार करत असून त्यानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी सध्या तेहरानमध्ये असून लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी इराण दौऱ्याचं नियोजन केलं आहे. अमेरिकेने इराणचा गोठवलेला निधी मोकळा करून सागरी वाहतुकीतले अडथळे दूर करावेत आणि इराणी जहाजांवरचे हल्ले थांबवावेत अशा मागण्या याआधी इराणने अमेरिकेला पाठवलेल्या प्रस्तावात केल्या होत्या. लेबनॉन सहित सर्व आघाड्यांवरचं युद्ध थांबवणं ही आपली प्राथमिकता असल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलंय. अमेरिकेवर आपला विश्वास नाही, परंतु तरीही इराण ही चर्चा सुरू ठेवेल असं बघाई यांनी म्हटलंय. आंतरराष्ट्रीय योग दिनाला एक महिना राहिला असताना आज दुबईतल्या इंडियन पीपल्स फोरमने योगासनांचा कार्यक्रम आयोजित केला होता. दुबईतल्या ऐन मोक्याच्या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमात शारीरिक आणि मानसिक आरोग्य तसंच जागतिक एकता आणि कल्याणाचा संदेश देण्यात आला. यंदाचा 12वा योग दिन असून स्वास्थ्य, सामंजस्य आणि जागतिक शांततेसाठी योग अशी यंदाची संकल्पना आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं गेलं, तिथंच त्यापैकी 3 मृत्यू झाला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 8 षटकात बिनबाद 81 धावा झाल्या होत्या. ठाण्याच्या न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना आज दोषमुक्त केलं. 2008 साली रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा तसंच उमेदवारांना मारहाण झाल्याचे कोणतेच आरोप सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही, त्यामुळे न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. पुलवामा हल्ल्यातला आरोपी हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

ये है विविध भारती। आज की फनकार कार्यक्रम कुछ ही पलों के बाद।

मौका दिया गया फिल्म थी मेरे यार।

Torture candle.

Prendelo. Amor mío.

हाथों में हाथ चल तू साथी चल। एक तो ये मौसम है।